सुप्रभात श्रोते हो, 229° नोमीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आज शुक्रवार, भारतीय सौरतिथी 6 भाद्रपद शके 1948 म्हणजे 28 ऑगस्ट 2026. आमच्या प्रथम प्रसारण सभेत आपलं स्वागत. सकाळचे 5:57 झाली आहेत. सभेला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनई वादनापण ऐकलं. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, शुभ नमस्ते। आज भारतीय संस्कृतीतल्या श्रावण महिन्यातील पौर्णिमा, ही पौर्णिमा ज्ञानयुक्त आहे। श्रवण आणि श्रावण आपली संस्कृती आहे आणि म्हणूनच काय श्रवण करावे आणि काय श्रावण म्हणजे काय ऐकावे, ऐकणे आणि ऐकविणे, वाचणे आणि वाचून घेणे ही संस्कृती श्रावण महिन्याची आहे। अर्थात 12 महिन्यामध्ये श्रावण महिना आम्हा सर्वांना श्रवण आणि श्रावणाची महती सांगतो, जीवन कसे जगावे जगण्यास शिकवतो। भारतीय संस्कृती आणि त्याबरोबर भारतीय संस्कृतीच्या परंपरा यांची जोपासना करण्याचा संकेत जर कोणता महिना देत असेल तर तो म्हणजे श्रावण महिना। आणि या श्रावण महिन्याची आजची पौर्णिमा, यालाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात। आजच्या दिवशी रक्षाबंधन हा उत्सव आम्ही साजरे करतो। रक्षा म्हणजेच अर्थात रक्षण करण्याचा, बंधन आहे ते भावावर, म्हणजेच आपल्या भगिनीचं रक्षण करण्याचं सामर्थ्य भावामध्ये यावे। बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि या ओवाळण्यामधून आपल्या भावाप्रती तिची निष्ठा

आणि प्रेम अभिव्यक्त होत असते. त्याबरोबरच आजच्या दिवशी हा भाऊ आपल्या भगिनीच्या रक्षणाचे व्रत धारण करतो. आपल्या मनगटावर आपल्या बहिणीने बांधलेली राखी सतत समोर ठेवून आपली दीदी म्हणजे आपली ताई सर्व दृष्टीने उन्नत प्रगत आणि त्याबरोबरच सर्वोत्तम ठरावी यासाठी तो प्रयत्नशील असतो. तिच्या रक्षणाचे सूत्र बंध रूपाने धारण करून तो सतत दीक्षित होतो आहे, प्रतिज्ञाबद्ध होतो आहे. बहीण भावंडाचे प्रेम अभिव्यक्त करणारा आजचा हा रक्षाबंधन उत्सव आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये जी काही जळमटे, जे काही दुर्भाव दाटलेले आहेत, ते दुर्भाव दूर करून बहीण भावंडांनी प्रेम अभिव्यक्त करावे. वेदामध्ये सुंदर शब्दामध्ये भाव व्यक्त होतो, मा भ्राता भ्रातरम द्विक्षण, भावा भावानी कधी एक दुसऱ्याचा द्वेष करू नये. मा स्वसारम उत स्वसा, बहिणी बहिणीने एक दुसऱ्याचा द्वेष मत्सर करता कामा नये. भावाने बहिणीशी प्रेमाचे नाते संबंध जोडावेत, सतत आपल्या बहिणीची काळजी घ्यावी, जीवनभर तिला सर्व दृष्टीने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. कधीही स्वार्थाची भावना ठेवता कामा नये, सतत परोपकाराची भावना अंतरंगामध्ये बाळगून आपली बहीण म्हणजे आम्हा सर्वांसाठी मातेनंतरचे सर्वात मोठे तीर्थस्थान आहे अशा प्रकारची भावना हृदयी बाळगून तिच्या रक्षणाचा संकल्प करावा. तसेच बहिणीने देखील आपल्या भावासाठी सतत पवित्र कामना ठेवाव्यात. आपला भाऊ जिथे कुठे आहे तो आनंदी राहावा, तो उत्साही राहावा आणि त्याने जीवनभर पवित्र कार्य करीत आपले जीवन यशस्वी बनवावे अशा प्रकारची सद्भावना बहिणीने बाळगावी. सतत आपल्या भावासाठी उत्तम आयुष्याची कामना करावी. धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी आपला बंधू सतत अग्रेसर असावा अशा प्रकारची भावना आपली बहीण व्यक्त करते. त्याबरोबरच हा भाऊसुद्धा आपल्या बहिणीसाठी सर्व काही समर्पित करायला तयार असतो आणि म्हणूनच ही अभिव्यक्ती करण्याचा आजचा रक्षाबंधनाचा दिवस आहे. इतिहासामध्ये अनेक भावंडांनी आपल्या बहिणीचे रक्षण केले आहे, स्वतःचे प्राण देऊनसुद्धा आपली बहीण सुरक्षित ठेवली आहे. तसेच आपल्या भगिनींनी आपल्या भावासाठी सतत पवित्र कामना करीत आपले सर्व ऐश्वर्य आपल्या भावाला मिळावे यासाठी ती कामना करीत असते आणि कुटुंब समाज यातून कुटुंबाची समाजात निर्मिती होत असते आणि म्हणूनच रक्षाबंधन हा दिवस पवित्र आणि कल्याणकारक दिवस मानला जातो. या रक्षाबंधनाच्या दिनानिमित्त सर्व बहीण भावंडांना शुभेच्छा आणि शुभकामना.

नमस्कार. परभणी अंतर्गत विचारशालाका हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आजच्या कार्यक्रमात रक्षाबंधन याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकले. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मीरा नारायण गावकर यांच्या आवाजामध्ये सी उदय यांनी संगीतबद्ध केलेली ही पारंपरिक भक्तिरचना.

मीरा नारायणगावकर यांच्या आवाजामध्ये ही पारंपरिक भक्तीरचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती सी उदय यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांची पारंपरिक भक्तिरचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजामध्ये गदी माडगुळकर यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे पु ल देशपांडे यांनी.

पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजामध्ये ग दि माडगुळकर यांची ही भक्तिरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती पु ल देशपांडे यांनी. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या आवाजामध्ये स्मिता म्हात्रे यांची ही भक्तिरचना. संगीतबद्ध केली आहे अजित कडकडे यांनी.

अजित कडकडे यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली स्मिता म्हात्रे यांची ही भक्तिरचना आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृष्ण शिंदे यांच्या आवाजामध्ये गरा पालकर यांची.

कृष्ण शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये ग रा पालकर यांची ही बुद्धरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती मधुकर पाठक यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीतरचना.

समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीत रचना आपण ऐकली. कार्यक्रमात शेवटी ऐकूया संत कबीर महाराज यांची ही रचना, पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजामध्ये.

0: संत कबीर महाराज यांची ही रचना आपण ऐकली पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजामध्ये. आणि याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. सकाळचे 6:40 झाली आहेत.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियॉन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
2: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, सात विश्व विश्वासाची वाट विकासाची.
0: सकाळचे 6:41 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात सोयाबीनवरील पिवळा मोझॅकचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी दिलेली माहिती आता प्रसारित करत आहोत.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर राजेंद्र जाधव, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ, सोयाबीन संशोधन केंद्र वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. शेतकरी बंधूंनो, मराठवाड्यामध्ये मुख्यतः सोयाबीन पिकाची खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. अगदी जवळपास 20 ते 25 लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाखाली असतं. आपण बऱ्याचशा किडींचा प्रादुर्भाव या सोयाबीन पिकावर पाहत असतो आणि त्याचं व्यवस्थापन देखील आपण करत असतो. पण शेतकऱ्यांना अचानकपणे उद्भवणारी एक समस्या जी अशी आहे, काही मागच्या 2-3 वर्षापासूनची डोकं वर काढते आहे, तर ती समस्या आहे सोयाबीनवरील पिवळा मोजाईक. तर शेतकरी बंधूंनो, हा जो काही पिवळा मोजाईक आहे, तर त्याच्याविषयी आज थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर मूग पिकावर येणारा हा पिवळा मोजाईक जो आहे, तोच आपल्या सोयाबीन पिकावर येत असतो. मग सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला शेतामध्ये कुठंतरी एखाद दुसरं झाड त्या ठिकाणी पिवळा मोजाईक रोगाने ग्रस्त झालेलं दिसतं. मग हे पिवळा मोजाईकने ग्रस्त झालेलं झाड आपण त्या ठिकाणी उपटून घ्यायचं आणि त्याला खड्ड्यामध्ये पुरून टाकायचं अथवा त्याला जाळून टाकायचं आहे. कारण जे काय मोजाईकचं झाड असेल त्याच्यावरून जी काय पांढरी माशी जर असेल, तर ती पांढरी माशी मग इतर पिकांमध्ये किंवा इतर झाडांमध्ये हा पिवळा मोजाईक पसरत असते. त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आढळणी एखाद दुसरं झाड पटकन काढून त्याचं नायनाट करणं अतिशय गरजेचं आहे. या व्यतिरिक्त हा जो काय पिवळा मोजाईक रोग आहे, तर ह्या रोगाचं जे काय वहन आहे ते पांढरी माशी करत असते. अर्थातच पांढरी माशी एका झाडावरून, म्हणजे पिवळा मोजाईकग्रस्त झाडावरून दुसऱ्या झाडावर गेली की तिची काय रस शोषण करण्याचं तिची पद्धत असते, ती दुसऱ्या झाडामधूनच्या पानांमधून ज्यावेळी रस शोषण करते, तर अनासायासपणे ती त्या ठिकाणी पिवळा मोजाईक रोगाचं त्या ठिकाणी प्रसार करत असते. मग आपल्या पिवळा मोजाईक रोगाचं जर त्या ठिकाणी व्यवस्थापन करायचं असेल, तर पांढऱ्या माशीचं देखील व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं ठरतं. त्यामुळे ज्यावेळेला आपल्याला पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असेल, अर्थात ज्यावेळेला पावसाचा खंड पडतो किंवा ड्राय स्पेल आपण ज्याला म्हणतो, त्यावेळेला पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढत असतो, आणि त्याचवेळी जर शेतामध्ये पिवळ्या मोजाईकची झाडं असतील, तर नक्कीच त्या ठिकाणी पिवळा मोजाईका रोग त्या ठिकाणी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी काय करता येईल? तर पांढऱ्या माशीचं व्यवस्थापन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शेतामध्ये झाडाच्या उंचीपासून 1 फुटाच्या अंतरामध्ये पिवळे चिकट सापडे लावणं अतिशय गरजेचे आहे. या पिवळ्या चिकट सापड्यांकडे पांढरे माशी आकर्षित होते, आणि ज्यावेळेला ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात असते, तर पिवळ्या रंगाकडे ते आकर्षित होऊन त्या चिकट सापड्याला ती अडकते किंवा चिटकून बसते. तर हा एक अतिशय साधा सोपा पर्याय. त्यानंतर जैविक कीटकनाशकांमध्ये व्हर्टिसिलियम लेक्यानी किंवा लेक्यानिसिलियम लेक्यानी अशा नावाने जैविक बुरशी उपलब्ध असते, जी विद्यापीठांकडे असते. तर तिचं 4 ते 5 ग्रॅम बुरशी प्रति लिटर पाणी या प्रमाणात आपण घेऊन जर फवारणी केली, तर नक्कीच पांढऱ्या माशीचं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करता येतं. या व्यतिरिक्त सोयाबीन पिकासाठी काही रासायनिक कीटकनाशकांचा देखील आपल्याला पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी उपयोग करून घेता येतो, ज्यामध्ये डायफेन्थ्युरॉन 47.80% SC 10 मिली प्रति 10 लिटर पाणी, किंवा फ्लोनिकॅनिमिड 50% WG 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, किंवा ॲसेटॅमिपिड 25% अधिक बायोफेन्थिन 25% WG 5 मिली प्रति 10 लिटर पाणी, किंवा पायरीप्रोक्सिफेन 10% अधिक बायोफेन्थिन 10% 20 मिली प्रति 10 लिटर पाणी, याप्रमाणे जर आपण ह्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी योग्य पद्धतीने घेतली, तर नक्कीच पांढऱ्या माशीचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करता येतं, ज्यामुळे जो काय पिवळा मोजाईकचा प्रसार त्या ठिकाणी होणार असेल तो देखील आपल्याला थांबवता येतो. धन्यवाद.

कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये सोयाबीनवरील पिवळा मोझॅकचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकली. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये

0: वेगळे पोटविकार डोकं वर काढतात असं आपण बघतो. कुठले आजार असे आहेत की स्पेसिफिक त्या काळामध्ये ते होत असतात?
1: वातावरण जरा दमट असतं, त्याच्यामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव थोडासा वाढलेला असतो, त्याच्यामुळं भाज्या असतील त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या पाहिजेत. फार काळ अन्न शिजलेलं तसंच ठेवता कामा नये, कारण दमट हवेमुळं काही वेळेला जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो जरा आणि ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. वॉटरही बऱ्याच वेळेला कंटॅमिनेशन होतं, जुलाब असेल, उलटी असेल, काही पोटदुखी असेल, इन्फेक्शन असेल, ह्या गोष्टी वाढतात, त्यामुळं पाणी थोडं उकळून शक्य असेल तर घेणं, स्वच्छता ठेवणं, अन्न शिळं न खाणं, ताजंच खाणं आणि व्यवस्थित योग्य तेवढंच खाणं, अशा गोष्टी थोड्या केल्या तर कदाचित प्रमाण पावसाळ्यातील आजारचं कमी होतं.
0: अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही म्हणजे करपट ढेकर येतात किंवा पोट फुगतं, तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे?
1: पावसाळी दिवसात इन्फेक्शन थोडंसं वाढण्याची शक्यता दमट हवेमुळं असतं, की भाजीपाला वगैरे ते स्वच्छ व्यवस्थित धुवून घेणं, चांगल्या पद्धतीने व्यवस्थित शिजवणं, व्यवस्थित चर्वण करणं सगळ्यात महत्वाचं आहे सध्या. कारण चर्वण जर व्यवस्थित नसेल तर मग ते पचनाला प्रश्न येतात. पालेभाज्या व्यवस्थित चर्वण झालं तर त्याचं बारीक फायबरमध्ये रूपांतर होऊन पाणी शोषणाला वगैरे त्याचा उपयोग होतो. पिष्टमय पदार्थ बऱ्याच अंशी तोंडातील लाळेमुळं त्याचं पचन व्हायला खूप मदत होते, तर ते व्यवस्थित चर्वण असेल तर अन्नाचं पचन चांगलं होतं. त्याचप्रमाणे वेळ महत्वाची जेवणाची, आपण कोणत्याही वेळी कसं घेतो, पटपट खाल्लं जातं, जेवणाच्या मधला वेळ इंटरवल महत्वाचा आहे. झोपेच्या आधी 2 ते 3 तास तरी आपण जेवण घ्यायला हवं आणि योग्य प्रमाणात घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपल्या शरीराला काय पचतंय, काय योग्य आहे ते पण खाणं महत्वाचं आहे. एखादी गोष्ट पचत नसेल तर ती आपण एखाद्याला खाल्ली तर त्याचं तेवढ्या म्हणावं तसं पचन होत नाही. पण योग्य प्रमाणात, योग्य वेळी व्यवस्थित चर्वण करून चावत असताना गोष्टीकडे लक्ष देऊन जर असेल तर मग ते पचन चांगलं होतं आणि मग अशा गोष्टी बऱ्याचशा कमी होतात. असं नेहमी म्हटलं जातं की 32 वेळा घास चावावा, त्या घासाकडं आपलं लक्ष, मनाचं लक्ष पाहिजे आणि भुकेपेक्षा नेहमीच 4 घास कमीच खावे.
0: बरोबर आहे. इरिटेबल बाउल सिंड्रोम हा काय प्रकार आहे?
1: अनेक गोष्टींचा एक समुच्चय असल्यासारखं आहे की, आणि याच्यामध्ये मेन कारण आहे एन्झायटी किंवा अति स्ट्रेस, डिप्रेशन, अशा बऱ्याच गोष्टींचा त्यात मेनली स्ट्रेस हा त्याच्यामध्ये इरिटेबल बॉवेलला करत असतो आणि त्याच्यामुळं एकदम संडास होणं, कॉन्स्टिपेशन होणं, दुखायला लागणं अशा बऱ्याच गोष्टी होतात आणि त्याच्यामुळं हा अलीकडं थोडासा बघायला मिळतो रोग.
0: याच्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे आणि उपचार काय करता येतात?
1: जनरल काळजी हीच आहे की जेवढा स्ट्रेस कमी करता येईल तेवढा केला पाहिजे. योगा असेल, त्याच्यानंतर एक्सरसाइज असेल, त्याच्यानंतर आपलं खाण्यापिण्याच्या तुमच्या कुठल्या सामाजिक जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल, एखादा छंद असेल की ज्यांच्यामुळे स्ट्रेस कमी होईल, कारण स्ट्रेस हा याच्यातील खूप मोठा फॅक्टर आहे. त्याच्यानंतर काही इन्फेक्शन वगैरे असतील तेही आपण जेवढे टाळता येईल तेवढे टाळले पाहिजेत. आणि जीवनशैली योग्य वेळी, आहार योग्य वेळी, झोप योग्य वेळी, जेवण अशा गोष्टी केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ह्या जर घेऊनही कमी होत नसतील तर मात्र थोड्याशा अंतरानंतर मग डॉक्टरशी कन्सल्ट करून ते योग्य निदान, मग काही वेळेला वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात आणि त्यानुसार मग उपचार चालू केले जातात.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमामध्ये ऐकूया कचरा व्यवस्थापनाची गरज याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. कचरा व्यवस्थापन म्हणजे नक्की काय आणि त्याचं काय महत्व आहे?

0: कचरा फक्त हा शब्द आपण ऐकतो आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. तर व्यवस्थापन एक 4 ते 5 प्रकारे आपण करू शकतो. पहिल्यांदा तर संकलन. आपण शहर किंवा मोठ्या स्वरूपात न जाता आता आपण घरातल्या छोट्याशा गोष्टींपासून सुरू करू. एक छोटं कुटुंब जर घेतलं तर त्याच्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, मुलांचे काही स्टेशनरीचे हे असे प्रकारचा जो कचरा होतो तो आपण एके ठिकाणी गोळा करणं, त्याचं संकलन करणं हा पहिला मुद्दा झाला. तो जमा झालेला कचरा किंवा संकलित केलेला घरातला कचरा त्याचं वर्गीकरण हे खूप गरजेचं आहे. वर्गीकरण नाही केलं तर त्याचे पुढे बरेच दुष्परिणाम होतात. ओला कचरा म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात जो तयार होणारा भाजीचा, देठांचा, सालींचा किंवा अन्न पदार्थांचा जो कचरा असतो त्याला आपण ओला कचरा म्हणून तो बाजूला केलाच पाहिजे. दुसरी म्हणजे सुका कचरा. सुका कचऱ्यामध्ये पण प्लास्टिक, ई वेस्ट, मुलांचे घरातले खेळणी, स्टेशनरीज हे प्रकार वेगळे होतात. शिवाय घातक मध्ये ई वेस्ट येतं, सगळ्यांच्याच पर्यावरणाच्या आणि आपल्या सगळ्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीनं घातक आहे. मेडिकल कचऱ्यामध्ये गोळ्या, औषधं ह्या सगळ्या येतो, वापरलेले डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स, इंजेक्शन्स वगैरे हे सगळं येतं. आणि आपल्या घंटा गाडीच्या पाठीमागं त्याच्यासाठी एक सेपरेट डबा केलेला असतो. जर तो डबा नाही लक्षात आला तर त्याच्यावर लिहिलेलं पण असतं मेडिकल वेस्ट, ई कचरा किंवा घातक कचरा, असे 3 ते 4 डबे केलेले असतात. तर हे असं वर्गीकरण करणं खूप गरजेचं झालेलं आहे. आता जो कचरा झालाय घरामध्ये तयार, मी आता फक्त छोट्या ह्याच्या स्वरूपात सांगते, हे आपण मोठ्या प्रमाणातच करायला पाहिजे. तर पुनर्वापर, काही गोष्टी अशा असतात की मुलांनी वापरून टाकलेली खेळणी किंवा काय, तर त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. ई वेस्ट मध्ये पण अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्याचं दुरुस्ती केली तर ते पुनर्वापर होऊ शकतो. ओला कचऱ्याचं कंपोस्ट खत केलं तर त्याचा चांगला उपयोग आपल्या बागेसाठी किंवा कुंडीतल्या झाडांसाठी व्यवस्थित ते होऊ शकतो. म्हणून त्याचा पुनर्वापर हे एक व्यवस्थापनातलं एक गोष्ट येतं. त्याच्यावर प्रक्रिया, प्रक्रिया म्हणजे मी आता थोडक्यात सांगितलं की ओला कचऱ्यावरती कंपोस्टिंग करणं आणि ते घरच्या घरी छान पद्धतीनं छोट्या स्वरूपात आपण करू शकतो. आता परिस्थिती अशी आली की गांभीर्यानं घ्यायला पाहिजे. काही सुजाण नागरिक त्याच्यामध्ये सामील व्हायला लागलेत. बऱ्याच संस्था आणि प्रशासक लेवलला ह्या गोष्टी अवेअरनेस वाढत चाललेला आहे. आणि हे गरजेचं काय आहे तर ओला कचरा आणि सुका कचरा एकत्र केला तर जे ओला कचरा आहे जो कंपोस्टिंग साठी जायला पाहिजे त्याचं प्रॉपर कंपोस्टिंग होत नाही, ते सुक्या कचऱ्यामध्ये मिसळलं की सुका कचरा तो काही बायोडिग्रेडेबल असतोच असं नाही. मग प्रत्येकाची कॅटेगरी वेगळी असती विघटन होण्याची, प्रत्येकाची क्षमता वेगळी असती. ओला कचरा म्हणाल तर खाण्याचे पदार्थ, भाज्या वगैरे, त्याचे देठ, फळांच्या साली, म्हणजे जे पुन्हा मातीत मिक्स होणार आहे त्याच्यापासून खत निर्माण होणार आहे हा ओला कचरा असतो. आणि तो 100% म्हणजे आपल्या किचन मधूनच निघत असतो.
1: बरोबर.
0: ई वेस्ट तर सगळ्यात हार्मफुल आहे, त्यामुळं ते पण आधी वेगळं केलं पाहिजे. ते पाण्यात किंवा जमिनीत मिसळलं तर कित्येक वर्ष जमीन नापीक होऊ शकते. मग ह्या नापीक जमिनीतून आपण पुढे उगवणार काय आणि खाणार काय, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला तर असं खूप मोठा डोंगर आहे की ते वर्गीकरणाची गरज काय आहे. त्यामुळं कचऱ्याचं व्यवस्थापन जर ह्या 5 पद्धतीनं केलं तर तो खूप फायद्याचं ठरणार आहे सगळ्यांनाच.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये कचरा व्यवस्थापनाची गरज याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून संस्कृत मधून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

या रूपरेषेनंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 संस्कृत दिन याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांनी दिलेली माहिती प्रसारित करण्यात येईल. 7:45 भावधारा या अंतर्गत उषा मंगेशकर आशा भोसले यांनी गायलेली काही भावगीतं आपण ऐकू शकाल.

सकाळी 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 8:40 व्यंकटेश माडगुळकर स्मृती दिनानिमित्त समन्वित रूपक शब्द आणि सूर तात्यांची माणदेशी सृष्टी, लेखक प्राध्यापक केशव भागवत सादर करते योगीराज बच्चे, ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. 9:10 हिंदी चित्रपट गीतांचा सदाबहार कार्यक्रम लखलख चंदेरी आपण ऐकू शकाल. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10 वाजता मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण आमच्या स्टुडिओमधून ऐकू शकाल. 10:15 एक ही फिल्म की गीत हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमामध्ये काजल या चित्रपटातील काही गाणी आपण ऐकू शकाल. गीतकार साहिर लुधियानवी आणि संगीतकार रवी

0: ही झलक आपण ऐकली 10:15 प्रसारित होणाऱ्या एके फिल्म के गीत या कार्यक्रमाची. सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 आपली आवड श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 11:05. सकाळी 11:40 प्रगतीच्या पाऊलवाटा या कार्यक्रमामध्ये एक पाऊल थॅलिसिमिया मुक्त महाराष्ट्र भाग 1 याविषयी राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 1:05 गीतबहार हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेमध्ये 7:30 माझं आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गौरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. तर ही होती रूपरेषा आज दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण

0: कुशकाल, खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका. राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोतहो, किडनी विषयक आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सरांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधा आणि जाणून घ्या किडनी विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 3 सप्टेंबर 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.
2: श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: बेटी बचाओ बेटी, बेटी है तो पीढ़ी है, बेटी नहीं तो।
1: उसके बाद क्या हुआ दीदी?
2: उसके बाद
0: कुछ भी नहीं।
3: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। सरकार 21व्या शतकातील आधुनिक क्रीडा परिसंस्था तयार करण्यास कटिबद्ध, पंतप्रधानांचं प्रतिपादन। नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्याचा केंद्र सरकारशी समन्वय, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण घेण्यासाठी एक वर्ष

0: त्याची मुदत गणेशोत्सवातल्या प्रसादासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांच्या किमान निकषांचं पालन होणं गरजेचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि मतदार यादी पुनरीक्षणाच्या पुढील टप्प्यात दुरुस्त्या पारदर्शक आणि नागरिकाभिमुख ठेवाव्यात राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21व्या शतकातल्या भारतासाठी आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला. खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला त्यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं. क्रीडा विद्यापीठ, आधुनिक प्रशिक्षण केंद्र आणि इतर सुविधा विकसित करून खेळाडूंना प्रत्येक स्तरावर मदत केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं क्रीडा क्षेत्र आणि प्रतिभा शोधण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. ते म्हणाले,
1: जब हम 2036 ऑलिम्पिक्स की तैयारी की बात करते हैं तो हमारा फोकस ये होना चाहिए कि हमें आज से ही वो खिलाड़ी तैयार करने हैं जो 2036 में अलग अलग स्पोर्ट्स के लिए

0: हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. ते म्हणाले,
1: जब हम 2036 ऑलिम्पिक्स की तयारी की बात करते हैं तो हमारा फोकस ये होना चाहिए कि हमें आज से ही वो खिलाड़ी तैयार करने हैं जो 2036 में अलग अलग स्पोर्ट्स के लिए क्वालिफाई और कम्पीट करेंगे. और इसलिए लाल किले से मैंने 5 साल की उम्र से 15 साल की उम्र के खिलाड़ियों की पहचान करने के लिए एक बड़े टैलेंट हंट अभियान का ऐलान किया है. और इसमें भी हमें केवल ये नहीं देखना है कि किस बच्चे की किस खेल में रुचि है, बल्कि ये भी देखना है कि कौन सा बच्चा किस खेल के लिए फिट है.
0: राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात देशभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले युवक सहभागी झाले होते. धाराशिव इथं झालेल्या कार्यक्रमात मुष्टीयोद्धा सनी कापसे यांनी युवकांना विविध क्रीडा प्रकारात स्वतःचं भविष्य घडवण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,
2: आपलं भारत सरकारने खूप मोठी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी दिली आहे, खूप मोठे खेळासाठी सँक्शन पार केले आहे. तर या सगळ्यांनी याचा फायदा घेऊन येणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, कुठल्या ना कुठल्या तरी क्रीडामध्ये भाग घ्यावा आणि येणाऱ्या सर्व स्पर्धेमध्ये भाग घेत आपल्या भारताचं नाव रोशन करावं आणि भारतासाठी सुवर्णपदक जिंकावं.
0: परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात या विशेष कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं. विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयातले 700 अधिक विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. हिंगोली इथं न्यू मॉडेल डिग्री कॉलेज इथं या कार्यक्रमाचं प्रक्षेपण दाखवण्यात आलं. माजी आमदार गजाननराव घुगे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नेपाळमधल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर असून अडकलेल्या पर्यटकांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांच्या सुरक्षित परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशीही समन्वय साधण्यात येत आहे. दरम्यान नागपूर जिल्ह्यातल्या स्वामी महाराज यांच्या समूहासोबत नेपाळमध्ये गेलेले 110 नागरिक सुरक्षित असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. त्यांची महाराष्ट्रात परतण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातल्या इतर पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातून नेपाळ कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्यांची माहिती संकलित करावी असं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं असून आपत्ती व्यवस्थापन विभागानं मदत दूरध्वनी क्रमांक जारी केले असल्याचं ते म्हणाले. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण घेण्यासाठी 1 वर्षाची मुदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईतल्या ऑटो आणि टॅक्सी चालक संघटनेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या 1 वर्षाच्या कालावधीत कोणतीही कारवाई केली जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले,
3: महाराष्ट्रामध्ये सुजबी मराठी का होईना हे आलं पाहिजे याचं आम्हाला पूर्ण समर्थन आहे आणि ते शिकण्याचा प्रयत्न आम्ही करतो. कशा पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केला हे देखील त्यांनी सांगितलं. आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली. त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे. मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल. कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही.
0: महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाविकांना शुद्ध प्रसाद मिळण्यासाठी आवश्यक किमान निकषांचं पालन होणं गरजेचं असून यासाठी मंडळांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घ्यावं असं ते म्हणाले. आगामी गणेशोत्सवानिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. गणेशोत्सव उत्साह शिस्त आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शासन प्रशासन आणि गणेश मंडळांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं.
4: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाच्या पुढील टप्प्यात प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगानं प्राप्त होणाऱ्या अर्ज सूचना आणि हरकतींवर तत्परतेनं कार्यवाही करण्यासाठी यंत्रणा सज्ज

0: ठेवण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कामाचा आढावा घेताना ते काल बोलत होते. मतदार यादीतल्या नोंदींची पडताळणी, नमुना क्रमांक 6, 7 आणि 8 मधल्या अर्जांवर कार्यवाही आणि आवश्यक दुरुस्त्या नियमानुसार पूर्ण करताना प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख ठेवावी असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या साखर कारखान्यांसाठी यंदाच्या ऊस गाळप हंगामाच्या ऑनलाईन परवाना अर्जाची प्रक्रिया येत्या 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. कारखान्यांना 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी गाळप सुरू करण्यापूर्वी परवाना घेणं बंधनकारक आहे. परवाना घेता गाळप सुरू केल्यास किंवा अटींचं उल्लंघन केल्यास संबंधित कारखान्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी दिला आहे. राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा बहीण भावांमधल्या खास नात्याचा सण आज साजरा होत आहे. या दिवशी बहिणी भावांना राखी बांधून त्यांच्या भरभराटीची, उत्तम आरोग्याची आणि सुखी आयुष्याची सदिच्छा व्यक्त करतात, तर भाऊ बहिणींना भेटवस्तू देऊन त्यांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचं रक्षण करण्याचं वचन देतात. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या कवडा इथल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राखी पौर्णिमेच्या निमित्तानं विविध टाकाऊ पदार्थांपासून वारली राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांचं प्रदर्शन शाळेत भरवण्यात आलं आहे. स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्री तळवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातल्या चारोसेया वनवासी भागात यावर्षीचा रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. आज होणाऱ्या या उत्सवाला नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मालेगाव इथून नागरिक उपस्थित राहणार आहेत. श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखड्यानुसार विकास कामं करताना पुरातत्व विभागानं केलेल्या सूचनांचं पालन करावं, तसंच स्थानिक दुकानदार आणि यात्रेकरू अशा सर्व घटकांना सर्वसमावेशक ठरेल अशी अंमलबजावणी करावी असे निर्देश अपर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यांनी दिले आहेत. या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. दरम्यान वेरूळ इथं प्रशासनाच्या वतीनं श्रावण महिन्यानिमित्त काल स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. वेरूळ हे जागतिक पर्यटन आणि धार्मिक महत्व असलेलं ठिकाण असून इथं येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांना स्वच्छ, सुंदर आणि निरोगी वातावरण मिळावं यासाठी प्रशासनाचा हा महत्वपूर्ण उपक्रम असल्याचं जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यातल्या देऊळगाव गात इथल्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते काल झालं. 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जालना शहरातल्या MIDC भागातल्या त्रिमूर्ती चौक इथं उभारण्यात येणाऱ्या चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा काल आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते पार पडला. गृहविभाग आणि महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या माध्यमातून या इमारतीला मंजुरी मिळाली आहे. मराठवाड्यासह राज्यात पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सरकार 21व्या शतकातील आधुनिक क्रीडा परिसंस्था तयार करण्यास कटिबद्ध, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्याचा केंद्र सरकारशी समन्वय, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी. आणि रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण घेण्यासाठी 1 वर्षाची मुदत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: .29 अंश अर्थात 1305 kHz आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया काही संदेश.
2: बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: शेतकरी शेतावर जीवा परी माया करी मन काळी आई मातीला.
4: शेतकरी

0: रंग नोक आता एकच करायचंय,
1: कामाला लागायचं
0: आणि समद्यासाठी धान्याची निर्मिती करायची, मग हाय नाही चार पक्का?
1: चला तर मग आता लागा कामाला, संघ आकाशवाणी परभणी हायस की सोबतीला
0: तवा ऐकायला विसरू नका शेत शिवार हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।

0: श्रोतेहो, किडनी विषयक आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि किडनी विकार तज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सरांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधा आणि जाणून घ्या किडनी विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तर. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 3 सप्टेंबर 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
2: सकाळचे 7:24 झाली आहेत. यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं सिकल सेल या आजाराविषयी माहिती घेतली आहे. खरं तर ह्या माहितीची व्याप्ती खूप मोठी आहे. सिकल सेल हा आजार शरीरात अनेक गुंतागुंती निर्माण करतो. कधीही न थांबणाऱ्या वेदना, वारंवार होणारा रक्तक्षय आणि त्यातून रुग्णाला येणारे अडथळे. तेव्हा या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातनं माहिती जाणून घेत आहोत. आज हा संवाद आपण असाच पुढे सुरू ठेवू.

0: होणार आहोत. आज आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: एक अत्यंत महत्त्वाचा विषय सिकल सेल या आजाराविषयी जनजागृती होणं, लोकांना माहीत होणं फार गरजेचं आहे, म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन. नेमकं आपण काय सांगाल, आता जे नवजात शिशू आहे त्यांच्यासाठी राज्यात या आजारासाठी काही वेगळी व्यवस्था आपण निर्माण नक्कीच केली असेल, तर ती काय आहे?
1: आमच्याकडे मॅडम यंत्रणा आहे, आपल्याकडे लॅबोरेटरीज आपल्या खूप चांगल्या पद्धतीने सेवा देतात विभागाच्या माध्यमातून. ते नवजात अर्भकांसाठी सुद्धा त्या ठिकाणी टेस्टिंगची आपल्याकडे व्यवस्था केलेली आहे.
0: आपण सुरुवातीला पण म्हणालात की सिकल सेल एक वाहक आणि सिकल सेल आजार या दोन गोष्टी आहेत, तर नेमक्या त्या समजून सांगूया की सिकल सेल वाहक म्हणजे नेमकं काय आणि हा आजार म्हणजे नेमकं काय.
1: सिकल सेल आजार हा एक अनुवंशिक आजार आहे आणि तो आजार जो आहे तो जेनेटिक आजार आहे, म्हणजे जेनेटिक डिसीज आहे. त्यामुळे पालकांकडून त्यांच्या पुढच्या पिढीला, म्हणजे अपत्यांना तो आजार त्या ठिकाणी होतो. त्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की जर आई आणि वडील दोघेही जर वाहक असतील तर त्यांच्या मुलांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते.
0: याची तपासणी ही फार गरजेची आहे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठी ही तपासणी कधी करणं गरजेचं आहे आणि कुठे करणं गरजेचं आहे?
1: मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की अशी आपल्याला शंका आली तर आपण नक्कीच आपल्या जवळच्या जे आरोग्य केंद्र आहे आमचं त्या ठिकाणी संपर्क साधा. त्या ठिकाणी आमचे आरोग्य कर्मचारी आहेत, NM आहेत, आशा आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांना अधिकची माहिती मिळू शकते. पण सर्व शासकीय जे आरोग्य केंद्र आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जे काही आपले ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ह्या सर्व ठिकाणी ही चाचणी मोफत केली जाते.
0: एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सर, की आजार तर झालेला आहे, तो शरीरात आहे, जे आहे ते रुग्णाला स्वीकारावंच लागतं, फक्त त्याच्याशी आपल्याला उपचार घेणं त्यासाठी महत्त्वाचं असतं. मग असं असताना हा आजार काही रुग्णाला दिलासा आहे की नाही, झाला तरी हरकत नाही पण हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, असा हा आजार आहे का?
1: आता हा अनुवंशिक आजार असल्यामुळे हा पूर्णपणे बरा होत नाही.
0: नाही होत.
1: पण या ठिकाणी आता नवीन मॉडेलिटीज ऑफ ट्रीटमेंट आहेत. आता त्या ठिकाणी बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन वगैरे आपल्या आता महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी एम्स नागपूर या ठिकाणी आपण आता त्याच्यावर, एम्स म्हणजे आपल्याला माहिती आहे केंद्राची संस्था आहे, तर त्या ठिकाणी ती सोय उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यामध्ये आता जे MJPJY आणि PMJY आपल्या ज्या इन्शुरन्स स्कीम्स आहेत त्या ठिकाणी, तर त्या स्कीमच्या माध्यमातून देखील ह्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनसाठी त्या ठिकाणी आता सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली.
0: अच्छा, आणि सध्या उपलब्ध असलेल्या आणखीन उपचार पद्धती काय आहेत?
1: त्यामध्ये मग सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे, म्हणजे लक्षणं जशी असतील त्यानुसार आजार. मग त्यांना दुखणं असेल तर त्यासाठी पेन किलर्स आपण देतो, फोलिक एसिड आपण त्या ठिकाणी देतो. हे अशा प्रकारे आपण जे आवश्यक लक्षणांनुसार त्यांना उपचार त्या ठिकाणी दिले जातात.
0: आता रक्त संक्रमण किंवा या वेदना कमी करणं, औषध उपचार, या सगळ्याचं महत्व जर आपण एखाद्या सिकल सेल झालेला व्यक्ती बघत असेल तर त्याला आपण काय सांगाल की या गोष्टी किती गरजेच्या आहे, कितपत आहे आणि कशा पद्धतीनं करणं महत्वाचं आहे?
1: सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला अशा प्रकारची लक्षणं आढळून आली आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शेजारी असं कोणी रुग्ण आपल्याला आढळून आला तर आपण वेळीच त्यांना आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित केलं पाहिजे की ज्या ठिकाणी सोल्युबिलिटी टेस्ट आपण जे मी म्हणालो मगाशी ती टेस्ट आपण करून घेतली पाहिजे आणि त्यानुसार हे आजाराचं निदान होण्यासाठी जी कन्फर्मेटरी टेस्ट आहे HPLC टेस्ट ती आपण केली पाहिजे की जेणेकरून मग एक सिकल सेल आजार आहे की नाही हे खात्री होईल. आमच्याकडे एक सिस्टीम आहे की जर सिकल सेल आजाराने बाधित जो रुग्ण असतो त्याला आम्ही रेड कार्ड देतो आणि जर वाहक असेल तर येलो कार्ड देतो.
0: अच्छा.
1: आणि जर तो नॉर्मल रिपोर्ट असेल तर त्याला व्हाईट कार्ड देतो. अशा प्रकारे तीन कलर कोडेड कार्ड्स आहेत की जेणेकरून त्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना कळतं की एखाद्या ठराविक व्हिलेजमध्ये किंवा गावामध्ये ज्या ठिकाणी मग लग्नाच्या वेळी पर्टिक्युलरली याचा फार उपयोग होतो की दोन लाल रंगाचे असतील किंवा दोन येलो रंगाचे असतील कार्ड्स, म्हणजे मुलगा आणि मुलगी, तर त्यांचं मॅरेज आपण टाळलं पाहिजे. एक येलो एक व्हाईट चालू शकतं. त्यामध्ये वाहक जो असतो, वाहकाला हा जो रुग्ण असतो त्याला फारशी लक्षणं नसतात, त्याला फारसा त्रास नसतो, व्याधी पण नसतात. पण जे रेड कार्ड होल्डर आहेत, जे आजाराने बाधित आहेत, त्यांच्याशी जर कोणी लग्न केलं किंवा दोन येलो कार्ड धारक आहेत त्यांच्यामध्ये जर लग्न झालं तर मग ते पुढच्या आपत्त्यांना ते चान्स

0: चान्सेस वाढतात.
1: याविषयी आपण जे म्हणतात की वेगवेगळे कारण आहेत, तर शहरात याची जनजागृती कितपत आहे हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आपण म्हणतात की हा जो काही आजार आहे हा आदिवासी बहुल खेड्यांमध्ये त्या भागात जास्त आहे, मग तिथे खूप मोठं एक चॅलेंज आहे ना आपल्या पुढे की समजून कसं सांगायचं की अशा पद्धतीने लग्न करू नका जर असेल तर. तर त्यासाठी आपण वेगळी काही जनजागृती करता आहात का?
0: आता यामध्ये एक तर आमच्याकडे प्रत्येक गावामध्ये साधारणतः 1000 लोकसंख्येमागे आमची आशा आहे, आशा कर्मचारी आहे आमची. त्यानंतर आपल्या ANM आहेत, MPW आहेत, यांच्या माध्यमातून गृहभेटीद्वारे याची जनजागृती केली जाते. त्यानंतर आमच्या विभागामध्ये IC ब्युरो आहे, तर IC ब्युरोच्या माध्यमातून आता पर्टिक्युलरली आपण आता उदाहरण घेऊ की आता अमरावतीमध्ये मेळघाट आहे जो आदिवासी भाग आहे, त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तिथे कोरकू भाषेमध्ये संवाद साधला जातो. मग आमच्याकडे IC आम्ही कोरकूमध्ये तयार केलेले आहे.
1: अच्छा.
0: IC मटेरियल जे असतं आमचं, पोस्टर्स, बॅनर्स, त्याच्यामध्ये जिंगल्स, काही व्हिडिओज आहेत, त्या लँग्वेजमध्ये आम्ही त्याला ट्रान्सलेट केलेलं आहे की जेणेकरून तिथल्या लोकांना मग त्या आपल्या रुग्णालयामध्ये आल्यानंतर किंवा गावामध्ये कुठे एखाद्या शिबिराच्या माध्यमातून आम्ही ती जनजागृती त्या स्थानिक लँग्वेजमध्ये करतो.
1: बरोबर आहे. आणि सहसा आदिवासी भागात गावखेड्यात हाही प्रश्न अजूनही आहे की तिथे त्या ठिकाणी वाचता पण कितपत येत आहे, त्यामुळे आपण केलेला हा उपक्रम खरंच स्तुत्य आहे की त्या त्या भाषेत त्यांना ऐकवणं ती गोष्ट. आता रेड कार्ड म्हणजे गंभीरच तो रुग्ण समजायचा, तर अशा रुग्णांसाठी काय नेमकी व्यवस्था आहे?
0: आपल्याकडे आपले जे जेवढे प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यानंतर आपले रुग्णालय आहेत सार्वजनिक आरोग्य विभागामधले, तर या रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्याकडे उपचार हे मोफत दिले जातात रुग्णांना. ह्याची टेस्टिंगची सुद्धा सुविधा आपल्याकडे मोफत आहे. तर मी सर्व नागरिक त्यांना आवाहन करू इच्छितो की आपण आपल्याला अशा प्रकारची लक्षणं जर आढळून आली तर आपण निश्चितपणे आपल्या जवळच्या रुग्णालयामध्ये संपर्क साधून त्या ठिकाणी टेस्टिंग करून घेतली पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच. आता मगाशी आपण उल्लेख केला की ब्रोन मॅरो ट्रान्सप्लांट अत्यंत महत्वाचा हा उल्लेख आहे, आणि नक्कीच ही आधुनिक उपचार पद्धती याची एकूण भूमिका राज्यात कशी आहे या आजारासंदर्भात?
0: सद्यस्थितीमध्ये एम्स नागपूरमध्ये आता ही सुविधा आपण त्या ठिकाणी आता नियोजित आहे. आणि त्याप्रमाणे मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्या जे इन्शुरन्स स्कीममध्ये देखील त्याच्यामध्ये याचं प्रावधान केलेलं आहे, त्यामुळे निश्चितपणे आता भविष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात हे काम वाढेल, आता त्याची सुरुवात आहे.
1: नक्कीच. आता सिकल सेल मुक्त भारत करणं हे आपल्या केंद्राचं आणि राज्याचं दोघांचंही एक निश्चित असं ध्येय त्यांनी ठरवलेलं आहे. असं असताना साधारणतः कोणकोणत्या योजना या आजारग्रस्त रुग्णांसाठी आहेत?
0: आता यामध्ये ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला की आम्ही जवळपास 80 लाखाच्या वर ऑलरेडी चाचण्या झालेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये जे काही सुटलेले असतील किंवा ज्यांची फक्त प्रायमरी टेस्ट झाली असेल, कन्फर्मेटरी HPLC झाली नसेल चाचणी, तर त्या चाचण्या याच्यामध्ये केल्या जाणार आहेत.
1: अच्छा.
0: आणि याची पूर्व तयारी सगळी खाली ग्राउंड लेवलला याची प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये मग उपचार असतील, कोणा एखाद्या रुग्णाला रक्तसंक्रमण लागतं, हे रक्तक्षय आहे ना, या ठिकाणी वारंवार यांना रक्तस्राव झाला किंवा यांना रक्ताची गरज पडली, तर आपल्या ज्या शासकीय रक्तपेढ्या आहेत किंवा शासन मान्य रक्तपेढ्या आहेत त्या ठिकाणी यांना रक्त देखील मोफत दिलं जातं. त्यासाठी यांना एक विशेष कार्ड दिलं जातं. आमची जी SBTC आमची ऑर्गनायझेशन आहे आरोग्य विभागाअंतर्गत, त्या माध्यमातून ह्या प्रत्येक रुग्णाला त्याला एक कार्ड दिलं जातं SBTCचं, आणि ते कार्ड त्यांनी महाराष्ट्रात कुठेही दाखवलं तर त्यांना त्या ठिकाणी मोफत रक्त त्या ठिकाणी दिलं जातं.
1: सिकल सेल कार्यक्रमाची अशी ठोस असा उद्देश आपण नजरेसमोर ठेवला असेल की जो ठळकपणे अगदी मांडावाच वाटतोय, तो काय?
0: या ठिकाणी मी आवाहन करेल सर्व नागरिकांना, श्रोत्यांना, की आपण आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या जवळपास ह्या लक्षणांचे सिकल सेलचे काही रुग्ण आढळले तर त्यांना आपण आमच्या आशाताई आहेत, ANM आहेत किंवा आमचे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपण त्यांना हा लाभ घ्यायला पाहिजे या अभियानामध्ये. आणि ही नियमित ऍक्टिव्हिटी आहे, अभियानापुरतीच नाही आहे, याच्यानंतर देखील ते आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधून अधिकची माहिती घेऊ शकतात, उपचाराचा लाभ घेऊ शकतात, टेस्टिंगचा लाभ घेऊ शकतात.
1: श्रोतेहो, निदानाची वेळ आणि योग्य चाचणी हा सिकल सेल विरुद्धच्या लढाईचा खरा पाया आहे. दिलखुलास कार्यक्रमातनं सिकल सेल या विषयाच्या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेणार आहोत, आणि या विषयाची व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढे पुढच्या भागात सुरू ठेवणार आहोत. तर सर आज आपण इथे आलात आणि इतकी व्यवस्थितरित्या माहिती

दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आपण पुढच्या भागात पुन्हा भेटूया. सर धन्यवाद आणि श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेत आहे. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: दोनशे 29.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:39 झाली आहेत.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी
4: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबोळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
5: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
6: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
7: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची वाट विकासाची.
8: पोलीस
9: मिस सीमा.
8: हो, बोलते.
9: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
8: पण का? मी
9: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
8: डिजिटल अरेस्ट?
9: 1 लाख द्या, वाचाल.
8: इतके पैसे?
9: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
8: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
9: अरे,
8: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
10: हॅलो मम्मा.
8: हाय.
11: RBI सांगते,
12: जाणकार बना, सतर्क.

0: करा।
1: भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आत्माराम रावजी देशपांडे यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी।

उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आत्माराम रावजी देशपांडे यांची गीतरचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजामध्ये शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे अनिल अरुण यांनी.

അനിൽ അരുണിയന്നി. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये शांताराम नांदगावकर यांची ही गीतरचना, संगीतबद्ध केली आहे अनिल अरुण यांनी.

उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये शांताराम नांदगावकर यांची ही गीतरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती अनिल अरुण यांनी. आपण ऐकत आहात भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजामध्ये हे भावगीत.

आशा भोसले यांच्या आवाजामध्ये हे भावगीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून, 8:40 व्यंकटेश माडगुळकर स्मृती दिनानिमित्त समन्वित रूपक शब्द आणि सूर तात्यांचे मानदेशी सृष्टी हे समन्वित रूपक मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तसेच 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 17 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 21व्या शतकातील भारताकरता आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिकेच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर. राखी पौर्णिमेचा देशभरात उत्साह. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या देशवासियांना शुभेच्छा. नेपाळमध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 392 वर. भारतीय पर्यटकांच्या सुटकेसाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न. आणि महिलांच्या 20 षटकांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून दुबईत सुरुवात. आता सविस्तर बातम्या. 21व्या शतकातील भारतासाठी आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्याकरिता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. क्रीडा क्षेत्र हे केवळ पदकं जिंकण्यापुरतं मर्यादित नसल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात जागतिक क्रीडा नकाशावर चमकण्याची क्षमता असल्याचंही मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी काल देशभरातील ठिकठिकाणच्या तरुणांशी आणि खेळाडूंशी संवाद साधला. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काल मार्गदर्शन केलं. देशभरातील प्रत्येक जिल्ह्यातील 2 महाविद्यालयांमध्ये युवकांच्या सहभागातून खेलो इंडिया संवाद आयोजित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान ताश्कंदला भेट देतील. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी मोदी राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर

वरील चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून त्याचप्रमाणे आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील प्रसारित केलं जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिकेच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या शिकागो, ऍशविले आणि न्यूयॉर्कला भेट देतील. न्यूयॉर्क आणि शिकागोमध्ये त्या गुंतवणूकदारांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील पोल्स्की सेंटर फॉर एंटरप्रेन्युअरशिप अँड इनोव्हेशनला देखील त्या भेट देणार असून तिथल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी देखील संवाद साधणार आहेत. ऍशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या आणि मध्यवर्ती बँकेच्या प्रतिनिधींच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. गेल्या दशकात संरक्षण क्षेत्रातील उत्पादन जवळपास 64 होऊन 1,80,000 कोटी रुपयांवर पोहोचले असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. संरक्षण उत्पादनांची निर्यात देखील 39,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचं ते म्हणाले. मध्य प्रदेशात युद्ध रणगाड्यांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या 472 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केल्यानंतर ते काल बोलत होते. सरकारने 2028-29 करिता 50,000 कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचंही सिंह यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री जनधन योजनेला आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 याच दिवशी या योजनेचा प्रारंभ केला होता. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 59 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली असून त्यात एकंदर 3,17,000 कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. या योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांपैकी 78% खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागातील आहेत तर 56% खाती महिलांच्या नावावर आहेत. जनधन खातेधारकांना 41 कोटींहून अधिक रुपे कार्ड जारी करण्यात आली आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राखी पौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राखी पौर्णिमेचा हा सण हा प्राचीन काळापासून देशाच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. हा सण भाऊ बहिणीच्या ऋणानुबंधाबरोबरच मित्रपरिवार आणि समाजातील जिव्हाळा आदराच्या भावनेचे प्रतीक आहे असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. राखी पौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण काल महाराष्ट्रात कोळी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. पावसाळ्यामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगर टाकून असलेल्या बोटी कालच्या दिवशी पुन्हा समुद्रात मार्गक्रमण करतात. त्यामुळे या दिवसाला खूप महत्व आहे. यावेळी पारंपरिक पद्धतीनं समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. जम्मू काश्मीरमधील वार्षिक श्री अमरनाथ यात्रेचा आज श्रावणी पौर्णिमेच्या मुहूर्तावर समारोप होत आहे. यावर्षी 3 जुलै रोजी सुरू झालेली ही यात्रा 57 दिवस सुरू होती. महंत दीपेंद्र गिरी यांच्या नेतृत्वाखाली पवित्र छडी मुबारकचे अर्थात पवित्र दंडाचे पवित्र गुहा मंदिरात आगमन झाल्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे. यावर्षी पहलगाम आणि बालताल अशा दोन्ही मार्गांवरून जवळपास 5 लाखांहून अधिक भाविकांनी ही यात्रा पूर्ण केली. केरळमधील सबरीमाला मंदिर ओणम पूजेची सांगता झाल्यानंतर आज रात्री 10 वाजता बंद होणार आहे. ओणमच्या काळात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावर्षी तिरुओणमच्या दिवशी त्रावणकोर देवस्वम बोर्डाने मंदिरात ओणमच्या भोजनाचं थेट आयोजन केलं होतं. मासिक पूजेसाठी हे मंदिर 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पुन्हा उघडणार आहे. व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. या कालावधीत या चालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं. रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनेच्या प्रतिनिधींनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मराठी भाषा शिकण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. हंगेरीमध्ये झालेल्या PSA बुडापेस्ट स्क्वॅश ओपन स्पर्धेत भारताच्या वेलावन सेंथिल कुमारने उपांत्य फेरीत आपला सहकारी खेळाडू वीर चौत्रानीवर 3-2 असा रोमांचक विजय मिळवला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तत्पूर्वी चौत्रानीने इजिप्तच्या मोहम्मद अल शेरबिनीचा 3-1 असा तर वेलावनने मलेशियाच्या इन यो एनजीवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. आता अंतिम फेरीत वेलावनचा सामना हंगेरीच्या बालाज फारकास याच्याशी होणार आहे. महिलांच्या हॉकी विश्वचषकात नेदरलँड्समधील अॅम्स्टेलविन इथं झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीचा 3-1 असा पराभव करून 5वं स्थान पटकावलं. 1974 पहिल्या विश्वचषकात 4थे स्थान मिळाल्यानंतरची भारतीय महिला संघाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. अमेरिकेतील सेंट

0: लुईस इथं झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम फेरीत विजय मिळवत आर प्रज्ञानंदनं इतिहास घडवला आहे. ग्रँड चेस टूर ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. गतविजेता फॅबियोनो कारुआनं याचा 15-13 असा पराभव करत दोन्ही रॅपिड सामने जिंकून आघाडी घेतली. कोलंबो क्रिकेट कसोटी सामना काल अनिर्णित अवस्थेत संपला. सामनावीर सोनल दिनुषाने तळातील फलंदाजांना हाताशी धरून सामना अनिर्णित संपवण्यात यश मिळवलं. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 9 बाद 503 धावांवर आपला डाव घोषित केला होता. भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला होता. काल सामन्याच्या शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं 9 बाद 429 धावांवर मजल मारली. भारतानं ही मालिका 1-0 अशी जिंकली आहे. दोन्ही डावात शतक ठोकणाऱ्या भारताच्या देवदत्त पडिकलला मालिकावर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेऊन त्यांची सुटका करण्यासाठी भारत सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. या महापुरात आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत. 30 अधिक देशांमधील नागरिक बेपत्ता असून यात 290 भारतीय नागरिकांचा देखील समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार नेपाळमध्ये अडकलेल्या 84 भारतीय नागरिकांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे. दरम्यान नेपाळमध्ये महाराष्ट्रातले 114 पर्यटक अडकले असून त्यापैकी 53 जण सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने काठमांडू जनकपूर प्रवासासाठी 4 मिनिबसची व्यवस्था करण्यात आली असून 106 प्रवासी काठमांडूहून जनकपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. हे प्रवासी आज सकाळी जनकपूर मार्गे भारत नेपाळ सीमेवर पोहोचणार असून तेथून त्यांचं महाराष्ट्रात परतण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. महिलांची 20 षटकांची आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून दुबईत सुरू होत आहे. भारत, पाकिस्तान, थायलंड, हाँगकाँग यांचा गट अ मध्ये समावेश आहे. 8 संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेतील साखळी सामने येत्या 8 सप्टेंबर पर्यंत सुरू होणार आहेत. ही स्पर्धा आगामी आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांसाठी महत्वाची मानली जात आहे. हवामान. ओडिशा आणि बिहारमध्ये आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये देखील आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळ विजांसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 21व्या शतकातील भारताकरता आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिकेच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर. राखी पौर्णिमेचा देशभरात उत्साह. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या देशवासियांना शुभेच्छा. नेपाळमध्ये पुरात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 392 वर. भारतीय पर्यटकांच्या सुटकेसाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न. आणि महिलांच्या 20 षटकांच्या आशिया क्रिकेट स्पर्धेला आजपासून दुबईत सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

आकाशवाणी बीड सादर करत आहोत मराठी साहित्याचे आणि नभोवाणीचे थोर शिलेदार व्यंकटेश माडगुळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष रूपक शब्द आणि सूर तात्यांची माणदेशी सृष्टी. लेखन प्राध्यापक केशव भागवत. निवेदन अपर्णा खोपटीकर आणि सुप्रभा जोशी. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. सादर करते योगीराज बच्चे.

आकाशवाणीवरून सादर करीत आहोत विशेष रूपक शब्द आणि सूर तात्यांची माणदेशी सृष्टी।

मी जंगलात भटकलो, माणसात राहिलो आणि जे अनुभवलं तेच कागदावर उतरवून आवाजाच्या दुनियेतून लोकांपर्यंत पोहोचवलं असे मानणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे व्यंकटेश माडगुळकर उर्फ तात्या. तात्यांचे जीवन म्हणजे

0: साहित्य आणि नभोवाणी या दोन माध्यमांचा एक सुवर्ण संगम होता.
1: अगदी बरोबर. आणि श्रोते हो, यंदाचे वर्ष हे तात्यांचे जन्मशताब्दी वर्ष. या ऐतिहासिक आणि विशेष वर्षाचे औचित्य साधून तात्यांनी एका बाजूला बनगरवाडी, वावटळ सारख्या अजरामर कादंबऱ्या लिहून मराठी साहित्याला समृद्ध केले, तर दुसऱ्या बाजूला आकाशवाणी पुणे केंद्रावर निर्माता म्हणून काम करताना प्रपंच सारख्या लोकप्रिय कार्यक्रमातून रेडिओ हे माध्यम घराघरात पोहोचवले. आज त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या लेखणीचा आणि नभोवाणीवरील त्यांच्या अथांग कर्तृत्वाचा घेतलेला हा एक विशेष मागोवा.
0: श्रोते हो, तात्यांच्या साहित्याचा विचार करताना 1955 साली प्रकाशित झालेली बनगरवाडी ही कादंबरी अग्रस्थानी येते. माणदेशाच्या दुष्काळी भूमीतून धनगर समाजाचे वास्तव त्यांनी यात मांडलं. तात्यांनी साहित्यातील या मैलाच्या दगडाला आकाशवाणीच्या माध्यमातून एका नव्या उंचीवर नेलं. चला जाऊया त्याच बनगरवाडीच्या पांढरीवर.

माणदेशाची ती पांढरी जिथं आभाळात ढग तर यायचे पण पाऊस पाडण्याऐवजी कोरडा वारा देऊन निघून जायचे. अशा या दुष्काळी बनगरवाडीत एक तरुण मास्तर आपली बदली होऊन येतो. दूरवर पसरलेली सुकलेली शेतं आणि ओसाड रस्ते पाहून मास्तर चक्रावून जातात आणि अशातच त्यांची भेट होते वाडीचे ज्येष्ठ नेते कारभारी यांच्याशी.

0: राम राम मास्टर।
1: राम राम। आपण?
0: मी या वाडीचा कारभारी। ओळखलं मास्टर, तुम्ही नवीन शिकवायला आलायसा, पण या ओसाड बनगरवाडीत पाव ठेवायला घाबरलोस का वाटत?
1: नाही कारभारी, घाबरलो नाही, पण हे सगळं खूप वेगळं आहे माझ्यासाठी। ही पसरलेली ओसाड जमीन, ही शांतता आणि ती समोर दिसणारी इमारत, तीच का इथली शाळा?
0: वय मास्तर, तीच आमची शाळा, पण तिला शाळा म्हणण्यापेक्षा भिंतीचा सांगाडा म्हणा। काय करणार मास्तर, या बनगरवाडीत पावसाचं आणि आमची जन्मजन्मचं वैर बघा। दुष्काळानं माणसाची हाडं गोठले तिथं, पोटाची खळगी भरायला लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना मेंढरांच्या मागं पळावं लागतंय।
1: पण कारभारी, मुलांनी लहान वयातच असं मेंढराच्या मागं पळवून कसं चालेल? त्यांनी शिकायला नको, अक्षरांशी त्यांची ओळख व्हायला नको।
0: होय मास्तर, पण मास्तर, शहरातल्या माणसाला कागदावरची अक्षरं महत्वाची वाटतात, पण इथल्या पांढरीवर जगण्यासाठी आधी पोटाला भाकर लागते। पोरग 4 वर्ष मेंढरामागं गेलं तर 2 रुपये घरात येतात। पाटी पेन्सिल हातात धरून पोट भरत नसतंय मास्तर।
1: भरतय कारभारी, आज जरी तुम्हाला ते दिसत नसलं तरी शिक्षण माणसाचं नशीब बदलू शकतं। पोटाची भूक भागवणं हे शरीराचं काम आहे, पण मनातील अंधार घालवणं हे शिक्षणाचं काम आहे। तुम्ही तुमच्या मुलांना माझ्याकडे शाळेत पाठवा, मी त्यांना केवळ पुस्तकातलं शिकवणार नाही तर जगण्याची नवी वाट दाखवेन।
0: बोला।

0: मला काय मास्तर, शहरची शिकलेली माणसं तुम्ही, तुमचा शब्द ऐकायला चांगला वाटतो, पण ही बनगरवाडी सोपी नाही। आमचा रामाधनगर, आनंदा, जबा ही सगळी माणसं या कोरड्या मातीला घट्ट धरून बसल्यात। पाऊस रुसला, माती रुसली तरी आम्ही इथून हलत नाही। पण पोरांना शाळेत पाठवायचं म्हणजे त्यांच्या हातातील काठी हिरावून घेण्यासारखा हाय।
1: कारभारी, मी त्यांची काठी हिरावून घेणार नाही, उलट त्यांच्या दुसऱ्या हातात ज्ञानाची मशाल देईन। मला फक्त तुमची साथ हवी आहे। तुम्ही वाडीचे कारभारी आहात, तुम्ही जर गावाला सांगितलं तर लोक ऐकतील। मला एकदा संधी देऊन बघा।
0: मास्तर, तुमच्या डोळ्यात एक येगळीच चमक दिसते बघा। आधी इथं मास्तर आले, पण वाडीचं हे रूप पाहून 2 दिवसात पळून गेले। तुम्ही मात्र टिकून राहण्याची भाषा करताय।
1: मी पळून जाण्यासाठी आलो नाही कारभारी, मी या वाडीला आपली बांधली आहे। जोपर्यंत इथली मुलं पाटीवर अ हे पहिलं अक्षर गिरवत नाहीत, तोपर्यंत हा मास्तर इथून हलणार नाही।
0: बघा मास्तर, तुम्ही जर एवढ्या जिद्दीनं बोलताय तर हा कारभारी तुमच्या पाठीशी उभा राहील। उद्या सकाळीच मी रामाधनगराला आणि वाडीतल्या इतर माणसांना गोळा करतो, पोरांना शाळेत धाडतो। पण लक्षात ठेवा, मातीशी नातं जोडल्याशिवाय ही माणसं तुमची होणार नाहीत।
1: मला या मातीशी आणि तुमच्या माणसांशी नातं जोडायला नक्कीच आवडेल कारभारी।
0: चला तर मग मास्तर, आज रात्रीचा मुक्काम माझ्याच छपरावर करा। शेळाचं दूध आणि भाकर खाऊ। उद्यापासून तुमच्या शाळेची घंटा या बनगरवाडीत वाजू द्या।

0: रेडिओच्या माध्यमातून जेव्हा हा संवाद महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला तेव्हा श्रोत्यांना केवळ शब्द ऐकवले नाहीत तर मांदेशची ती तहानलेली माती आणि तिथल्या माणसांचा स्वाभिमान डोळ्यासमोर उभा राहिला.
1: तात्यांच्या आकाशवाणी कारकिर्दीचा सुवर्ण काळ ज्या कार्यक्रमाने गाजवला तो कार्यक्रम म्हणजे प्रपंच. ग्रामीण भागातील शेती, कुटुंब आणि बदलत्या काळाची गोष्ट तात्यांनी या मालिकेतून मांडली. या मालिकेतील गण्या आणि सुमीचा हा संवाद आजही जुन्या श्रोत्यांच्या मनावर राज्य करतोय.
2: अगं सुमे, आवर आवर झाली का नाही तुझी? सूर्य डोक्यावर आलाय, शेतात जायला उशीर होतोय आणि तू अजून घरातच घुटमळतीस होय.
3: ओ गण्या भाऊ, जरा दमाने घ्या. घरातली समधी ढोर वासर यांचं उरकून झालंय आणि धारा काढून शिदोरी बांधून झाली आहे माझी. तुम्ही नुसतं हुकूम सोडायला मोकळे आणि शेतातल्या विहिरीचं पाणी सुटलंय का बघितलं.

0: होते आधी?
1: अरे वा, सुमित राज एकदम कारभारणी सारखी बोलायला लागली की. अगं, मी भल्या पहाटेच उठून हिरीचं इंजिन चालू करून आलोय. खाली रानात पार पाणी तुम्हाला असणार आतापर्यंत.
0: खरं सांगताय का? नेहमी सारखंच इंजिन पेटलं नाही म्हणून परत आलाय सा. परवा सरपंचाच्या वाड्यातून आणलेली डिझेलची कॅन संपली होती ना?
1: अग, ते जरा काल संध्याकाळीच नवीन आणून ठेवली होती मी. सुमित, तुझ्या गण्याला का पोरग समजलीस काय? शेताची काळजी तुला जेवढी त्यापेक्षा जास्त मला आहे.
0: हा घ्या, चहा घ्या आधी. पहा, गरमागरम चहा आणलाय. आणि ऐका, आज शेतात कापूस याचा गडी येणार होते. आणि काल रात्री तात्या सांगत होत बाजारात कापसाचा भाव सुधारलाय. जरा नीट लक्ष ठेवा वजनाकडे.
1: चहा काय भारी केला सुमे. आणि भावाचं म्हणशील तर यावर्षी आपलं रान पिकणार बघा. पण तुला सांगतो, गावात ती नवी पतपडी सुरू झाली आहे ना, तिथून शेतीसाठी कर्ज घ्यायचं म्हणतो मी. नवीन अवजारं आणू.
0: बघा हा गण्या, कर्ज काढणं सोपं असतं या, पण ते फेडता फेडता नाका तोंडात पाणी येत आहे. तात्या नेहमी म्हणतात, शेतात राबावं स्वतःच्या ताकदीवर. दुसऱ्याची कुबडे घेऊन शेती होत नसते या. आधी हाय ते पीक नीट हातात येऊ द्या, मग बघू पुढच्या पुढं.
1: अगं, तुझा हा तात्यांचा विचार अगदी बरोबर आहे म्हणा. पण सुमे, शेतीत बदल करायला हवा ना. आता ती जुनी पद्धत सोडून नवा विचार केला पाहिजे.
0: बदल करायला कोणी नाकारलं या, पण पाऊल जपून टाकलेलं बरं. चला आता, चहा झाला असेल तर शिदोरी उचला, मी पण येते पाठी मागून.
1: हाल बाई, मग आज रानात चांगलं राबायचंय. सुमी, तू पाठीची असलीस ना की कितीही कठीण प्रपंच असला तरी सोपा वाटतो बघ.
0: चला आता, जास्त कौतुक करू नका, शेतात काम खोळंबली असती.
2: हा साधा रोजच्या जगण्यातला संवाद ऐकण्यासाठी अख्खा महाराष्ट्र त्या काळी रेडिओला कान लावून बसायचा. तात्यांनी माणदेशी माणसं या पुस्तकातून घेतलेली माणसांची अचूक पारख या प्रपंचच्या पात्रांमध्ये ओतली होती.
3: श्रोते हो, तात्यांनी केवळ नभोनाट्यच लिहिली नाहीत, तर आकाशवाणीवर घेतलेल्या त्यांच्या मुलाखती हा एक अमूल्य ठेवा आहे. पु ल देशपांडे आणि स्वतःचे थोरले बंधू गदी माडगुळकर यांच्याशी तात्यांनी साधलेला संवाद आजही मार्गदर्शक ठरतो.
2: तात्या एका मुलाखतीत गदिमांना विचारतात, अण्णा, तुमच्या गाण्यांमध्ये ही जी मातीची ओढ दिसते ती आपल्याला मानदेशनं दिली की आपल्या गरिबीनं? त्यावर गदिमांनी दिलेले उत्तर आणि तात्यांनी केलेले विश्लेषण ऐकून श्रोते थक्क व्हायचे. दोन मोठ्या भावांमधील तो साहित्यिक संवाद म्हणजे आकाशवाणीच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण होता.
3: तात्या हे केवळ माणसांचेच नाही तर निसर्गाचेही उत्तम जाणकार होते. जंगलातील दिवस आणि नागझिरा या पुस्तकांमधून त्यांनी वन्यजीवनाचा जो कॅनव्हास उभा केला होता तो थक्क करणारा आहे.
2: आणि हीच निसर्ग भ्रमंती त्यांनी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्येही जिवंत केली. तात्यांनी वन्यजीवांवर आधारित अनेक विशेष ध्वनिरूपके तयार केली. जंगलातील रात्रीचे गूढ, प्राण्यांचे आवाज आणि निसर्ग रक्षणाचा संदेश त्यांनी रेडिओवरून इतक्या प्रभावीपणे मांडला की श्रोत्यांना घरात बसून जंगलाची सफर केल्याचा अनुभव मिळायचा.

0: व्यंकटेश माडगुळकर यांनी एकाच वेळी कागदावरचे शब्द आणि हवेतले सूर या दोन्हींवर आपले अधिराज्य गाजवले. पुस्तकांचे पान आणि आकाशवाणीच्या लहरी या दोन्ही माध्यमातून त्यांनी दिलेला माणदेशी संस्कृतीचा ठेवा आजही तितकाच ताजा आहे.
1: तात्या आज जरी आपल्यात नसले तरी

यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या पुस्तकांच्या पानापानातून आणि आकाशवाणीच्या समृद्ध इतिहासातून ते सदैव आपल्यासोबत राहतील अशा या महान शब्दप्रभूला आणि नभोवाणीच्या शिल्पकाराला स्मृती दिनानिमित्त आकाशवाणी परिवारातर्फे विनम्र अभिवादन.

0: आत्ताच आपण मराठी साहित्याचे आणि नभोवाणीचे थोर शिलेदार व्यंकटेश माडगुळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष रूपक ऐकलत. शब्द आणि सूर तात्यांची माणदेशी सृष्टी. लेखन प्राध्यापक केशव भागवत. निवेदन अपर्णा खोपटीकर आणि सुप्रभा जोशी. सहभाग कारभारी योगीराज बच्चे. मास्तर प्राध्यापक केशव भागवत. गण्या विशाल वाघमारे. सुमी सुप्रिया गायकवाड. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. आणि सादर करते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
1: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नहीं तर घरी येऊ हा?
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा, त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क राहा।
4: लखलख चंदेरी या सदाबहार हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आज बहीण भावाच्या प्रेमाचा बंधनाचा सण असलेला राखी पौर्णिमा या अनुषंगाने काही गाणी ऐकूया।

0: रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
1: लख लख चंदेरी या कार्यक्रमात यानंतर ऐकूया रेशमची डोर या चित्रपटातील हे गीत.

0: क्या कहना या चित्रपटातील अलका याज्ञिक कुमार सानू आणि सहकार्याने गायलेलं हे गीत आपण ऐकलं.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुना गाडगे आणि

सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं इंदीवर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी. आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद अजीज आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजामध्ये आज

0: आज का अर्जुन या चित्रपटातील मोहम्मद अजीज आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं अंजान यांचं गीत आपण ऐकलं. आणि या गीतासोबतच आजचा लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. सकाळचे 9:30 झाली आहेत.
1: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
2: रील लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची वाट विकासाची.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
5: श्रोतेहो, किडनी विषयक आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि किडनी विकार तज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सरांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधा आणि जाणून घ्या किडनी विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 3 सप्टेंबर 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.
6: शेतकरी शेतावर जीवा परी माया करी मने काळी आई मातीला.
7: शेतकरी बंधूंनो, आता एकच करायचंय,
8: कामाला लागायचं
7: आणि समद्यासाठी धान्याची निर्मिती करायची, मग हाय नाही विचार पक्का?
8: चला तर मग आता लागा कामाला. संघ आकाशवाणी परभणी हायस की सोबतीला
7: तवा ऐकायला विसरू नका शेत शिवार हा कार्यक्रम
8: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: यानंतर ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

پوچھو اس طرح میں آج مدینے میں آ گیا، پوچھو اس طرح میں آج

جیسے مدینہ خود میرے سینے میں آ گیا، جیسے مدینہ خود

निकल के सकीने में आ गया। दीवाना सहने का बमे

0: का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फूटी कौड़ियां भी नहीं है। मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फूटी कौड़ियां भी नहीं है।
1: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते।
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची।
3: सकाळचे 10:02 झाली आहेत। संस्कृत दिनाविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांनी दिलेली माहिती आता प्रसारित करत आहोत।

प्रिय श्रोते हो, नमो नमः। भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती, तस्यापि काव्य मधुरम तस्मादपि सुभाषितम। मानवी जीवनाच्या सर्वार्थ विकासाची भाषा एक माध्यम आहे। सामान्य व्यवहाराबरोबरच इहलोक आणि परलोक ज्ञान प्राप्त करून देण्याचे कार्य भाषा करत असते। अशा सर्व भाषांमध्ये सर्व भाषांची जननी आणि ज्ञान विज्ञानाचे भांडार जर कुठे असेल तर ते संस्कृत भाषेत आहे। संस्कृत हा शब्द आशय घन आहे, जे विशुद्ध परिष्कृत आणि व्याकरण आदी दोषाने रहित असते ते सर्व काही संस्कृत होय। सृष्टीच्या प्रारंभापासून अनेक ऋषी मुनी आणि तत्वचिंतकांनी आपले ज्ञान ज्यातून व्यवहृत केले ती भाषा सर्वदृष्टी

तिने परिपूर्ण असल्याकारणानेच तिला संस्कृत भाषा असे नाव पडले आहे. आज संस्कृत दिवस आहे, संस्कृत भाषेचा गौरव करण्याचा दिवस आहे. भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी, संस्कृत भाषा संवर्धित करण्यासाठी संकल्पबद्ध होण्याचा दिवस आहे. याच संस्कृत भाषेतून 4 वेद, 11 उपनिषदे, 6 दर्शन, ब्राह्मण, आरण्यक, रामायण, महाभारत, गीता, पुराण तसेच नाटके आणि विविध शास्त्र रचले गेले आहेत. संस्कृत भाषा ही मानवाला सुसंस्कारित, सद्वर्तनी व चारित्र्यसंपन्न बनवण्याच्या उद्देशाने सक्षम आहे. या भाषेच्या प्रभावाने केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगातील सर्व लोकांना चारित्र्यसंपन्न होण्यासाठी प्रेरणा मिळते. संस्कृतातील सर्व श्लोक आणि वेदशास्त्रातील सर्व मंत्र मानवी जीवनाला दिशा देण्याचे काम करतात. या जगामध्ये मानवतेचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी आणि त्याबरोबरच माणुसकीचा प्रवाह प्रवाहित करण्यासाठी एकमात्र जर साधन कोणते असेल तर ते म्हणजे संस्कृत आहे. संस्कृत ही एक परिपूर्ण भाषा आहे. महर्षी पाणिनीने रचलेली अष्टाध्यायी सूत्रे ही या भाषेला वैभवाच्या शिखरावर घेऊन जातात. हा व्याकरण ग्रंथ या भाषेला खऱ्या अर्थाने समृद्ध बनवितो. व्याकरणामुळे तसेच निरुक्त ग्रंथातील शब्द निर्वचनामुळे वेदमंत्रांचे विशुद्ध अर्थ करण्यात अनेक वैदिक पंडित यशस्वी ठरले आहेत. 19व्या शतकातील वैदिक विद्वान स्वामी दयानंद सरस्वती यांनी वरील व्याकरणाच्या साह्याने 4ही वेदातील मंत्रांचे आध्यात्मिक, व्यावहारिक आणि आदिभौतिक अर्थ करण्यात ते सफल ठरले. संस्कृत भाषेच्या वैभवात वाढ होते ती सुभाषितामुळे. तस्यापि काव्य मधुरम तस्मादपि सुभाषितम असे म्हटले आहे. गहन व विस्तृत आशय हा मोजक्या शब्दामध्ये मांडणे सुलभ होते ते सुभाषितामुळे. आणि म्हणून पृथ्व्याम त्रिणी रत्नानी जलम अन्नम सुभाषितम असे म्हटले आहे. या पृथ्वी तलावर केवळ 3च रत्न आहेत, ते म्हणजे पहिले पाणी, दुसरे अन्न आणि तिसरे म्हणजे सुभाषित. सुभाषित म्हणजेच शोभणम भाषितम, सुष्ठु संभाषितम ते सुभाषित. छंद व अलंकारांच्या माध्यमाने सुभाषितांची गेयता व सुगमता कर्ण मधुर बनते. जीवनात सर्वांगावर प्रकाश टाकण्याचे कार्य सुभाषितांनी केले आहे. जागतिक शांतता, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता आणि सर्व मानवात प्रेम सहिष्णुता जागृत करण्याचे काम संस्कृतमुळे सिद्ध होते. आणि म्हणून संस्कृतची सुभाषिते, संस्कृत मंत्रातील दिव्य भावना अतिशय मोलाच्या ठरतात. मधुर आणि लालित्यपूर्ण अशी सुभाषिते गाताना एक वेगळीच आनंदाची अनुभूती होते. जगातील किंबहुना भारतातील सर्व भाषांची जननी, अधिष्ठात्री, प्रेरिका व सहायिका आणि समग्र ज्ञान विज्ञानाचे आदि स्त्रोत्र म्हणून ओळखली जाणारी ही दिव्य भाषा अजरामर ठरो हीच शुभकामना. जयतु संस्कृतम, वदतु संस्कृतम, भवतु भारतम. धन्यवाद.

संस्कृत दिन याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला आहे. सकाळचे 10:07 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया स्वप्नील बांधोडकर यांनी गायलेलं चंद्रशेखर सनेकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजामध्ये हे गीत आपण ऐकलं. गीत होतं चंद्रशेखर सनेकर यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया विठ्ठल उमप आणि सहकर यांच्या आवाजामध्ये दामोदर कोळी यांचं हे गीत, संगीतबद्ध केलं आहे मधुकर पाठक यांनी.

विठ्ठल उमाप आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये आपण हे गीत ऐकलं. दामोदर कोळी यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी. आणि या गीतासोबतच आजचा मिश्र संगीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. सकाळचे 10:15 झाली आहेत. एक ही फिल्म की गीत हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात आज ऐकूया काजल या चित्रपटातील गीत. गीतकार आहेत साहिर लुधियानवी आणि संगीतकार आहेत रवी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजामध्ये हे गीत.

मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये काजल या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमामध्ये काजल या चित्रपटातील काही छानसी गाणी आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजामध्ये काजल या चित्रपटातील हे गीत.

महेंद्र कपूर यांच्या आवाजामध्ये हे गीत आपण ऐकलं, काजल या चित्रपटातील. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजामध्ये हे गीत.

0: अशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. गीत होतं काजल या चित्रपटातील. आणि या गीतासोबतच आजचा एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण काजल या चित्रपटातील काही गाणी ऐकली. गीतकार होते साहिर लुधियानवी आणि संगीतकार होते रवी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: किडनी विषयक आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि किडनी विकार तज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सरांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधा आणि जाणून घ्या किडनी विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 3 सप्टेंबर 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.
0: सकाळचे 10:31 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

या कार्यक्रमाचा विषय कोणता आहे? श्रोते हो, श्रावणातील एक सुंदर क्षण, हातावर बांधलेला एक छोटासा धागा आणि त्या धाग्यामध्ये गुंफलेल्या असतात हजारो आठवणी, प्रेम, आपुलकी, विश्वास आणि आयुष्यभराची साथ. हा धागा म्हणजे राखी आणि हा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हटलं की सर्वात आधी आठवते ती बहीण. तिचं लहानसं गोड हसू, भावाला चिडवणं, त्याच्याशी भांडणं आणि तरीही संकटाच्या वेळी सर्वात आधी त्याच्यासाठी उभं राहणं, बहीण भावाचं नातं हे खरंच खूप वेगळं असतं. या नात्यात प्रेम असतं, रुसवा असतो, भांडण असतं, गमती जमती असतात, पण त्या सगळ्यांच्या पलीकडं असतो एक घट्ट विश्वास. कितीही भांडलो तरी तू माझाच भाऊ, कितीही रुसले तरी तू माझीच बहीण, अशी भावना मनात कायम असते.

हे गाणं ऐकलं की रक्षाबंधनाचा सगळा माहोल डोळ्यासमोर उभा राहतो. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, औक्षण करते आणि भाऊ तिला भेट देतो. पण खरं पाहिलं तर राखीच्या बदल्यात मिळणारी ही भेट ही फक्त वस्तू नसते. बहिणी

बहिणीला हवी असते भावाची साथ आणि भावाला हवी असते बहिणीची माया. लहानपणी आईबाबानंतर जर कोणाशी सर्वाधिक भांडण होत असेल तर ते भावंडाशीच. माझं खेळणं घेऊ नको, माझ्या वस्तूला हात लावू नको, आई त्यानं मारलं, बाबा तिने माझी तक्रार केली, अशा छोट्या छोट्या तक्रारीने घर भरून जातं. पण दुसऱ्या क्षणी दोघं पुन्हा एकत्र येतात. बालपणातील ही भांडणं मोठेपणी आठवली की चेहऱ्यावरचं हसू नकळत येतं आणि मग भाऊ आणि बहीण एकमेकाला असं म्हणतात.

श्रोते हो, काळ पुढे जातो. बहिणीचं लग्न होतं, ती सासरी जाते. भाऊ देखील आपल्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी घरापासून दूर जातो. आणि मग जाणवतं, ज्याच्याशी रोज भांडायचो, ज्याला रोज चिडवायचो, ज्याच्यावर छोट्या छोट्या गोष्टींसाठी रागवायचो, तोच आज किती आठवतोय. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण माहेरच्या वाटेकडे डोळे लावून बसते. भाऊ यंदा येणार ना, हा एक साधा प्रश्न असतो, पण त्यामध्ये संपूर्ण बालपणाचं भावनिक संसार हा असतो. कधी भाऊ येऊ शकत नाही कामामुळे, अंतरामुळे, परिस्थितीमुळे, पण बहिणीची राखी

पोस्टानं जाते, कधी व्हिडिओ कॉलवर राखी बांधली जाते, कधी फोटो पाठवला जातो, पण अंतर किती असलं तरी मनात नातं मात्र तसंच असतं. आणि कधी हे बहीण भावाचं नातं खोडकळपणात देखील वळतं बरं का श्रोते हो. असंच एक बहीण भावातील खोडकर प्रसंगाचं हे गाणं.

श्रोते हो, बहीण ही फक्त राखी बांधणारी व्यक्ती नाही, ती अनेकदा भावाची पहिली मैत्रीण असते, त्याच्या आयुष्यातील अनेक गुपितांची साक्षीदार असते. आईला सांगताना येणाऱ्या गोष्टी बहिणीला सांगता येतात. बाबांच्या रागापासून वाचवणारी ही देखील बहीणच असते. आणि कधीकधी बहिणीच्या लग्नासाठी, तिच्या शिक्षणासाठी, तिच्या स्वप्नांसाठी भाऊ स्वतःच्या इच्छा हा बाजूला ठेवतो. म्हणूनच हे नातं केवळ रक्षण करण्याचं नसून एकमेकांना आधार देण्याचं आहे. आजच्या काळात रक्षाबंधनाचा अर्थ हा बदलत आहे. पूर्वी बहीण म्हणायची माझं रक्षण कर, आता बहीण म्हणते माझ्या स्वप्नांना साथ दे, आणि भाऊ बहिणीला म्हणतो तू तुझ्या आयुष्यात हवं ते कर, मी तुझ्याच्या पाठीशी आहे. हीच तर या नात्याची खरी ताकद.

श्रोते हो, राखीचा धागा मनगटावर काही दिवस राहतो, पण त्यामागची भावना आयुष्यभर मनात राहते. बहीण कितीही मोठी झाली तरी भावासाठी ती त्याची लहान बहीण असते, आणि भाऊ कितीही मोठा झाला तरी बहिणीच्या नजरेमध्ये तो लहान खोडकर भाऊ असतो, ज्याच्यासाठी ती आईकडे तक्रार करत असते आणि ज्याला वाचवण्यासाठी नंतर आईसमोर खोटं देखील बोलत असते. हीच तर भावंडांच्या नात्यांची खरी गंमत. आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रत्येक बहिणीनं आपल्या भावाला एकच सांगावं, मला तुझ्याकडून मोठ्या भेटीची अपेक्षा नाही, फक्त आयुष्याच्या कोणत्याही वळणावर माझी गरज भासली तर माझ्या पाठीशी उभं राहा, माझ्या आनंदात हसा, माझ्या दुःखात माझ्यासोबत उभं राहा आणि माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. आणि प्रत्येक भावानेही बहिणीला सांगावं, तुझ्या हातावर बांधलेली राखी मला माझी जबाबदारीची आठवण करून देते, पण तुझं रक्षण करण्यापेक्षा तुझ्या स्वाभिमानाचा, तुझ्या स्वप्नांचा आणि तुझ्या आनंदाचा आदर करणं ही माझी खरी जबाबदारी. श्रोते हो, राखीचा धागा अतिशय नाजूक असतो, पण त्यामध्ये बांधलेलं प्रेम अत्यंत मजबूत असतं. तो धागा रक्ताच्या नात्याच्या भावनेला जोड देतो, आणि म्हणूनच रक्षाबंधन म्हणजे विश्वासाचा धागा, मायेचा धागा, आठवणींचा धागा आणि आयुष्यभराच्या साथीचा धागा.

श्रोते हो, जग कितीही बदललं, नाती कितीही बदलली, तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं, तरी बहिणीनं भावाच्या मनगाठावर बांधलेली राखी आणि भावानं बहिणीच्या डोक्यावर ठेवलेला प्रेमाचा हात, या दोन गोष्टीचं महत्त्व कधी कमी होणार नाही. चला तर मग या रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहीण भावाच्या नात्यातील प्रेम आणखी घट्ट करूया. ज्यांच्यापासून आपण दूर आहोत त्यांना एक फोन करूया. ज्यांच्याशी काही कारणानं बोलणं बंद आहे त्यांच्याशी पुन्हा संवाद साधूया. कारण आयुष्य खूप मोठं नाही आणि नाती जपण्यासाठी सणाची वाट पाहण्याची गरज नाही. राखी वर्षातून एकदा बांधली जाते पण नातं मात्र रोज जपावं लागतं. याच सुंदर भावनेसोबत बहीण भावांना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. ऐकूया हे सुंदरसं गीत.

श्रोते हो, या गीतासोबतच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका आमच्या पत्रोत्तराच्या कार्यक्रमातून. तोपर्यंत आपला मित्र आनंद पोहनेरकर निरोप घेतोय. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात अशाच एका नवीन विषयासह. धन्यवाद.

0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 11 वाजलेत.
1: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेईकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, सात विश्वासाची वाट विकासाची.
3: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगीळ आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुन्हा गाडगीळ आणि सन्स, रामनगर वसमत रोड, परभणी येथे भेट द्या.
4: श्रोतेहो, किडनी विषयक आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सरांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधा आणि जाणून घ्या किडनी विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 3 सप्टेंबर 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.

0: शेतकरी बंधूंनो, आता एकच करायचंय,
1: कामाला लागायचं
0: आणि समद्यासाठी धान्याची निर्मिती करायची. मग हाय नाही चार पक्का?
1: चला तर मग आता लागा कामाला. संघ आकाशवाणी परभणी हायस की सोबतीला
0: तवा ऐकायला विसरू नका शेत शिवार हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
1: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता

0: तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 11:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आपली आवड.

आपली आवड कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना आनंद पोहनेरकरचा नमस्कार. पाहूया पहिलं पत्र कोणत्या श्रोत्यांचं आहे. मुक्काम पोस्ट मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील बाबासाहेब कंगणकर, साखरबाई कंगणकर, परमेश्वर कंगणकर, रोहिणी कंगणकर, श्रावणी कंगणकर आणि धनश्री कंगणकर हे आपले श्रोते. त्याचबरोबर मुक्काम पोस्ट हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथील उस्मान शेख, फौजी सायराबानू शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकीर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील चांदनी अय्युब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद हे आपले श्रोते. वाघाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथील बाबासाहेब काळे, पांडुरंग काळे, प्रेरणा, वेदांत, बद्रीनाथ पठाडे आणि इतर सर्व श्रोते. गवळी गल्ली पूर्णा जिल्हा परभणी येथील रामचंद्र सूर्यवंशी, गंगाबाई सूर्यवंशी, नेहा सूर्यवंशी, दीपाली सूर्यवंशी आणि समस्त सूर्यवंशी परिवार, त्याचबरोबर सुभाष सूर्यवंशी, शोभा सूर्यवंशी, गजानन सूर्यवंशी, पुष्पाबाई सूर्यवंशी, राजेश, आकाश, विनायक आणि समस्त परिवार. तुळशीराम शिंपले पाटील हे आहेत तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीड येथील. तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, शंकर काळे, विकास टाकणकार, बाबासाहेब शिंपले, अनुराधा शिंपले, कांचन शिंपले, साक्षी ठेंबरे, धम्मपाल मोरे आणि समस्त शिंपले परिवार तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीड येथील. मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र येथील अभिजित गव्हाणकर, राही सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर. मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथील दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ. मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ जिल्हा जालना येथील डॉक्टर नामदेव भूतेकर, अभिषेक भूतेकर, गणेश भूतेकर, कार्तिक भूतेकर, अश्विनी भूतेकर हे जळगावचे श्रोते. वैष्णवी जगदाळे, हरसूल सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भाऊसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर, वाकोणी तालुका बदनापूर आणि ज्ञानेश्वर पाटील डवले ब्राह्मणखेडा, रामदास देवराव पाटील डोंगरे सावरगाव हाडप येथील हे आपले श्रोते. शनिवार पेठ बीड शहर येथील पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे आणि प्रथमेश कुलथे हे आपले श्रोते. त्याचबरोबर बोर रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील सुंदरबाप्पा जाधव, श्रुती, संग्राम झुटे, आशिष काळे, राज रणवीर, किशोर शिंदे, साईप्रसाद बोराळे, कीर्तनकार रघुनाथ महाराज आणि सौ वर्षाताई देशपांडे वाकारीकर, सरजू दादा जाधव, अनंतराव यादव, छगनराव आनंदे.

पुंजारामजी सराटे भानुदास मामा खंडाकळे गोरखनाथ सोसे गोपीचंद वांचू राठोड आणि भानुदास महाराज अटकळ त्याचबरोबर शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील जाफरसाब चौधरी आणि हमीदाबी चौधरी स्वस्तिकनगर पूर्णा येथील शेख दाऊद शेख तस्लीम शेख इरफान शेख तुपा आणि समस्त शेख परिवार या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील महेंद्र कपूर उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे राम लक्ष्मण यांनी ऐकूया हे शानदार गीत.

पुढील पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत बीड शहर महाराष्ट्र येथील नंदकिशोर घटे, बालाप्रसाद कर्वा, रामनिवास अग्रवाल, निलेश शेठे, पाथरी जिल्हा परभणी येथील दयानंद गोरे, शिवाजी नखाते, किशन गोपेगावकर आणि रामलिंग देवळे. तालुका तिरुका, माफ करा, राहणार तिरुका तालुका जळकोट जिल्हा लातूर येथील प्रज्ञा राजकुमार मध्येवाड, सुरेखा लक्ष्मण मध्येवाड, संकेत साईनाथ निखिल आणि निशांत मध्येवाड, मुरढव तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथील भागवत मोठेगावकर, भाग्यश्री आणि प्रसाद मोठेगावकर. सम्राट चौक शिरपूर जैन.

सम्राट चौक येथील शिरपूर जैन, गणेश देशमुख, संगीता, सोनाली, मनीषा, विपिन, आरव, रेणुका, मीना, श्रद्धा, जितू, अश्विनी, मौसमी, गजानन परिहार हे देखील आपले श्रोते आहेत नागठाणा जिल्हा वाशिम येथील. त्यानंतर पळशी तालुका खामगावचे विजय शेगोगार, रेणुका शेगोगार, ऋषिकेश शेगोगार, जयश्री शेगोगार, उमाळी जिल्हा बुलढाणा येथील उद्धव धोरण, स्वरूपा धोरण आणि अनुपकुमार धोरण हे आपले श्रोते. या सर्वांना

पुढील पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत जिल्हा बीड येथील रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गब्रू पैलवान थोरात, शारदानगर परभणीतील ओमप्रकाश भोकरे, सुनीता भोकरे, अमोल, माधुरी पूर्वी आणि श्रावणी हे सर्व श्रोते. छत्रपती शाहूनगर हिंगोलीतील पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले, नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा येथील शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी सुवर्णा विनुताई, शुभम बोबडे, माधवराव देवराव धर्माजी, संदीप बोबडे, मारुतराव भुसारे नावकीकर, गणेश मोरे अहिरवाडीकर, शिवन्या शिवरूपा, साहेबराव लोखंडे. पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील हॉटेलवाले पंडितराव शिंदे पाटील आणि टेलर रामचंद्र धोंडीबा इंगोले. वार्ड क्रमांक एक पोफाळी जिल्हा यवतमाळ येथील जयराम सिंगणकर, दीक्षांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार महाराष्ट्र. मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली येथील सदानंद मुळे, संजीवनीताई मुळे, साधनाताई मोगलकर, अर्चनाताई रोहिणकर, माहेश्वरी रोहिणकर आणि प्रियंकाताई सदानंद मुळे आणि संपूर्ण मित्रमंडळ आणि समस्त मुळे परिवार यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. दसमले चौक परतूर जिल्हा जालना येथील सुरेशाप्पा दसमले, सौरभ दसमले, सुधाकर दाजी सरजे, तसेच जयश्री दसमले, शिवानी दसमले, अर्चना काटे, आकांक्षा काटे दसमले आणि काटे परिवार ह्या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे भुजंग या चित्रपटातील आशा भोसले

पुढील पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत रवळगाव तालुका सेलू जिल्हा परभणी येथील शंकर भदर्गे, विक्रांत भदर्गे, सुबोध भदर्गे, शलाका भदर्गे आणि सर्व श्रोते. जत जिल्हा सांगली येथील अल्ताफ हुजरे, सैफुल्ला सबाहत, किरत हुजरे आणि रेहान शेख हे आपले श्रोते. नखाते हदगाव तालुका पाथरी येथील शिवाजी नखाते, जान्हवी नखाते, मानसी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि मित्रमंडळी. मुक्काम पोस्ट गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील मारुतराव पांचाळ, गजानन नादरे, पोस्टमास्तर शरीफ, पांडुरंग साळवे, दत्तराव कऱ्हाळे, रेशमाजी सोनटक्के आणि पंकज पांचाळ. तिरुपतीनगर लातूर येथील संगीता जैन, सुरेश जैन, पी आर जैन आणि दयानंद नांदेड येथील प्रकाश जैन आणि मित्रपरिवार.

तेलंगणा निजामाबाद येथील हे आहेत शेख अल्लाह बख्श, बेगम रबिया शेख, शेख रहीम मुन्ना, शेख वहाब आणि नूरजहा बेगम, तसेच शेख इकबाल. जांभरुण तालुका अर्धापूर येथील हे आहेत श्रोते दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हरगावकर. तसेच ओमप्रकाश भोकरे, सुनीता भोकरे, माधुरी, अमोल आणि समस्त भोकरे परिवार. विडूळ तालुका उमरखेड येथील हे श्रोते आहेत गंगाधर पोपलवाड, सम्यक पोपलवाड, प्रियंका पोपलवाड, लक्ष्मीबाई पोपलवाड आणि भारत घुले. तसेच आंबेडकरी चौक वाकोळी येथील उत्तम जमदाडे हे देखील आपले श्रोते. या सर्वांना ऐकायचं आहे अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील सुरेश वाडकर, सचिन आणि सहकारिणी गायलेलं हे गीत.

पुढील पत्र पाठवणारे आपले श्रोते जिल्हा अहमदनगर येथील मुक्काम पोस्ट भादी निमगाव तालुका शेवगाव येथील श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी, पूनम, युवराज गोंधळी आणि आदर्श आणि वेदांत. स्वस्तिकनगर पूर्णा जंक्शन येथील शेख दाऊद, शेख तस्लीम, शेख इरफान, शेख तुब्बा आणि समस्त शेख परिवार. रमेश संगई राहणार परभणी, महेश, प्रज्ञेश, प्रितेश आणि समस्त संगई परिवार. गौतमनगर जिल्हा नांदेड येथील प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे. पूर्णा तालुका कोळी गल्ली येथील पार्वती, विष्णू लहाणे, रुपाली, सोनाली लहाणे, दीपाली, संतोष लहाणे, समस्त लहाणे परिवार. अंबिकानगर नांदेड येथील राजेश दुडके, सुरेखा दुडके आणि सौरभ दुडके हे आपले श्रोते. त्याचप्रमाणे रांजणे तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील दिलीप हलगे, बंडू हलगे, छाया हलगे, मीरा हलगे, बायडाबाई, संजय, सुमित, संकेत, प्रेरणा, अपर्णा, दत्ता शिलवंत, अविनाश शिलवंत आणि समस्त हलगे परिवार रांजणी तालुका घनसावंगी येथील. हे आहेत गुंजाळा तालुका जिल्हा बीड येथील नारायणदेव घुगे, सुनीता घुगे, महेश, निर्मला भगवान. आंबेडकर चौक वाकुळी तालुका कळमनुरी येथील उत्तम जमदाळे, स्वराज जमदाळे, सोरित पोपलवाड, दिदी संघर्षा आणि संविधान धोंगडे हिंगोलीचे, शरद कांबळे आणि अंबादास कांबळे. राहणार भवानी दापका तालुका कमालनगर जिल्हा बीदर कर्नाटक येथील संजय उद्बाळे, मंगला उद्बाळे, आकाश, विकास आणि करण उद्बाळे. तालुका हमनाबाद जिल्हा बीदर कर्नाटक येथील धर्मसिंह राजपूत, पूनम राजपूत, निलेश पूजा आणि श्रद्धा राजपूत हे आपले श्रोते. त्याचप्रमाणे मुक्काम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील सुधाकर जाधव, प्रशांत जाधव, प्रणव देशमुख, संचित देशमुख, जगुताई जाधव, स्वातीताई देशमुख, वर्षाताई देशमुख, पूजाताई देशमुख, प्रणाली देशमुख, ऋतुजा देशमुख आणि समस्त जाधव देशमुख परिवार. मुक्काम नांदखेड जिल्हा वाशिम येथील दिनेश चुंबळे, रुपेश चुंबळे, लीलाबाई चुंबळे, चैताली चुंबळे, प्रीती चांदणे. म्हातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील दत्तराव जाधव, रामप्रसाद जाधव, देवाशिष भुखारे, वैभव जाधव, स्वराज जमदाळे आणि ऋतुराज जमदाळे. मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका

मतपूर जिल्हा लातूर येथील उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, प्रज्ञा राजकुमार मद्देवाळ, संकेत साईनाथ मद्देवाळ, देवयानी धनश्री आरुष नाळापुरे। मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे। गाव खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली महाराष्ट्र येथील शहाजी बोडखे, नंदा बोडखे, हनुमान, सारिका, सुरेखा आणि सोनम बोडखे। मुक्काम हिरडी येथील उत्तम कांबळे, मुक्काम खेरडा येथील बबन उबाळे। तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे आणि समस्त उमरे परिवार। त्याचप्रमाणे मस्तानपुरा पूर्णा जंक्शनचे अनंता भगत, अरुणा भगत, लोचना भगत, चेतन भगत आणि भगत परिवार या सर्वांना ऐकायचं आहे हमाल दे धमाल या चित्रपटातील हे बहारदार असं गीत।

0: 40 मिनटं झाली आहेत. प्रगतीच्या पाऊलवाटा या कार्यक्रमात एक पाऊल थॅलिसिमिया मुक्त महाराष्ट्र या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण आज ऐकणार आहोत. या संदर्भात राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांची सेमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करत आहोत.
1: श्रोतेहो, विशेष मुलाखतीअंतर्गत प्रसारित होणाऱ्या मुलाखतींमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. श्रोतेहो, आज आपण एक पाऊल थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्राकडे याविषयी राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांच्याशी साधलेल्या संवादाचा भाग पहिला ऐकणार आहोत. नमस्कार श्रोतेहो, आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत की असाध्य आजारासाठी लहान मुलांसाठी प्रयत्नरत असणारे एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे आणि परभणीतून सुरू केलेली ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात राबवणारे, यासाठी माननीय आरोग्यमंत्री, राज्यमंत्री तसंच आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांच्या सूचनांनुसार, यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू झालेली एक चळवळ अर्थात एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे, ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली जाते आहे आणि ही चळवळ एक ध्येय म्हणून, एक उद्दिष्ट म्हणून आपल्या परभणी जिल्ह्यापासून सुरू झालेली ही चळवळ संपूर्ण राज्यात राबवण्यासाठी राज्य समन्वयक म्हणून ज्यांची निवड करण्यात आली ते लक्ष्मीकांत पिंपळगावकर हे आपल्या परभणीचे. थॅलेसेमिया हा असाध्य आजार लहान बालकांमधून समूळ नष्ट कसा करता येईल यासाठी ते प्रयत्नरत आहेत. मग यासाठी एक समन्वयक म्हणून, एक समुपदेशक म्हणून त्यांची धडपड आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर असे हे लक्ष्मीकांत पिंपळगावकर ज्यांना आज आपण विशेष मुलाखतीअंतर्गत आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: जसं मी सुरुवातीपासून सांगते की थॅलेसेमिया हा आजार असाध्य आहे, परंतु प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटल्याप्रमाणे आपले अथक परिश्रम, अथक मेहनत यामागे आहे. आणि परभणी जिल्ह्यामधून, परभणी शहरामधून सुरू झालेली ही चळवळ माननीय मेघनादिदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या सूचनांनुसार आपण ती राज्यभर राबवण्यासाठी प्रयत्नरत आहात आणि त्याला मला वाटतं फळही मिळत आहे, कारण वरच्यावर ज्या जी आर निघत आहेत राज्य शासनामार्फत या आजाराविषयी खूप साऱ्या उपाययोजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवल्या जात आहेत. तर खरंच सुरू झालेली ही चळवळ यशस्वीतेकडे जाती आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आपले प्रयत्न फळास लागत आहेत. तर आपण जे असंख्य श्रोते आज आपली ही मुलाखत ऐकत आहेत, आपल्याला ऐकण्यासाठी आज सज्ज आहेत, त्यांना सांगूयात की थॅलेसेमिया हा आजार नेमका काय आहे.
2: नमस्कार. थॅलेसेमिया हा रक्ताचा एक अनुवंशिक आजार आहे. जसे काही अनुवंशिक आजार आईकडनं येतात म्हणजे फिमेल कॅरियर असतात आणि काही आजार वडिलांकडनं येतात त्याला आपण मेल कॅरियर म्हणतो. काही आजार एका पिढीतून दुसऱ्या पिढीत उतरतात, परंतु हा एकमेव असा आजार आहे आणि ही एक अशी जेनेटिकल चेन आहे जी की आई आणि वडील दोघं जर थॅलेसेमिया कॅरियर असतील त्याला आपण मायनर म्हणतो, तर आणि तरच येणाऱ्या बाळाला 25% शक्यता असते की बाळ नॉर्मल येईल.
1: बर.
2: म्हणजे तो कॅरियर आईकडनं आलेला नसेल आणि वडिलाकडनं आलेला नसेल.
1: बर.
2: म्हणजे ह्या 25% काही प्रॉब्लेम नाही आणि 50% शक्यता अशी असते की येणाऱ्या बाळाला मायनर असू शकतो, म्हणजे कॅरियर तो एक तर आईकडनं आलेला असेल किंवा वडिलाकडनं. मायनर असणं हा काही आजार नाही आहे. थॅलेसेमिया मायनर एक आपल्याला धोक्याची सूचना आहे किंवा आपण त्याचे कॅरियर आहोत हे समजण्याचं एक स्टेटस आहे आपलं रक्तातल्या हिमोग्लोबिनच्या ह्याचं.
1: बर.
2: आणि 75% काहीही अडचण नाही आणि फक्त 25% अशी शक्यता आहे जर आईचा मायनर आला आणि जर वडिलाचा मायनर आला तर जन्माला येणारं बाळ थॅलेसेमिया मेजर म्हणून जन्माला येत.
1: बर. अच्छा.
2: आणि ह्या आजाराचं डायग्नोसिस जे होतं एक तर 1 वर्षाच्या आत होतं.
1: बर. बर.
2: जसं की सुरुवातीचे लक्षणं म्हणजे बाळाच्या हालचाली मंदावतात किंवा ॲबनॉर्मल ग्रोथ होते किंवा पिवळा पडतो आणि जेव्हा मग पालक त्यांना पेडियाट्रिशियनकडे, बालरोगतज्ञांकडे घेऊन गेल्यानंतर

0: त्याची तपासणी केल्यानंतर असं येतं की रक्तातलं हिमोग्लोबिनची लेवल कमी झालेली आहे.
1: बर.
0: मग त्याला रक्त चढवलं जातं. रक्त चढवल्या झाल्यानंतर नॉर्मल रेंजला आल्यानंतर घरी डिस्चार्ज देतात. मग बाळाच्या पूर्ववत सर्व हालचाली चालू राहतात. परंतु 15-20 दिवसांनी सेम एपिसोड रिपीट होतो. त्याच्या हालचाली मंद होतात, हे होतात. मग परत डॉक्टर्सकडे गेल्यानंतर परत त्याचं हिमोग्लोबिन लेवल कमी झालेलं लक्षात येतं आणि परत रक्त चढवतात. मग 2 ते 3 वेळेस असं बालरोगतज्ज्ञाच्या लक्षात निदर्शनास आलं की दर 15-20 दिवसाच्या गॅपने ह्याला रक्त चढवावं लागतं.
1: हो.
0: त्यावेळेस मग बालरोगतज्ञ आई वडील आणि बालकांची तपासणी थॅलेसिमियाबाबतची करतात
1: अच्छा.
0: आणि मग त्यावेळेस डायग्नोसिस येतं की आई मायनर आहे, वडील मायनर आहेत आणि बच्चू थॅलेसिमिया मेजर आहे.
1: अच्छा. म्हणजे थोडक्यात असं सांगता येईल की जेव्हा लग्न जुळतात तेव्हा लग्नपत्रिका जुळवणं हा भावनिक विषय जरी असला तरीही रक्त तपासणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे.
0: हो, अत्यंत आवश्यक आहे. जसं की आता ह्या आपण डिजिटल युगात वावरतो तर 100% आपल्याला खात्री आहे की जावाई जरी असला तरी 100% चांगलाच मिळणार, सून असेल तरी 100% चांगलीच मिळणार आहे. परंतु एक पाऊल पुढे जाऊन विचार करणं फार गरजेचं आहे की येणारं अपत्य, आज तेवढं मेडिकल सायन्स पुढे गेलेलं आहे की वी कॅन चेक, तर आपण त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. आणि येणारं अपत्य सुदृढ कसे असेल, निरोगी कसे असेल, ह्याबद्दल आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा, फिटल मेडिसिन आहेत, जेनेटिक तज्ज्ञ आहेत किंवा आपले जे फॅमिली डॉक्टर्स आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार एक पाऊल जर आपण पुढे टाकलं तर निश्चितपणे भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढीचं सुदृढ बालक
1: जन्माला येऊ
0: जन्माला
1: शकतं.
0: येऊ शकतं आणि भारतासाठी एक सुदृढ पिढी घडू शकते
1: वा.
0: एका छोट्याशा आपल्या चाचणीमुळे. तर हे
1: खरंच
0: करणं गरजेचं आहे
1: अगदी
0: सर्वांसाठी.
1: अगदी खरं आहे. थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र ही चळवळ तर आत्ता सगळ्या लोकांपर्यंत येते आहे, परंतु याची सुरुवात मात्र अनेक वर्षांपासून आपण केलेली आहे. आपण या आजाराशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात कसे आलात आणि आपण ही चळवळ कशी सुरू केली याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: तसं माझी 29 वर्ष आरोग्य विभागात सर्विस झालेली आहे आणि लसीकरण विभागात मेनली माझं रिपेअर मेंटेनन्सचं काम आहे.
1: बर.
0: बेसिकली इंजिनियर जरी असलो तरी महाराष्ट्र शासन, केंद्र शासन की ही नवीन पिढी सुदृढ व्हावं ह्यासाठी राष्ट्रीय लसीकरण मोहीम एक नॅशनल प्रोग्राम आहे जे की गरोदरपणापासून ते बाळाच्या ठराविक एजपर्यंत कंपल्सरी लसीकरण आहे, ज्यामुळं बाळाला जे असाध्य होणारे आजार आहेत ते आपण टाळू शकतो.
1: बर.
0: तर एक दिवस असा संपर्कात मला एक मित्र आला आणि त्यांनी सांगितलं की एका त्याच्या ओळखीतल्याला 2 बॉटल्स रक्त पाहिजे आहे.
1: बर.
0: तसं एप्रिल मे जून थोडा शॉर्टेज असतो ब्लड बँकेत, म्हणून मी डोनरला वगैरे कॉल केले आणि सहज विचारलं की ॲट ए ग्लान्स 2 बॉटल कसं काय लागत आहेत. तर म्हणे दोन्ही भाऊ आहेत सख्खे आणि त्यांना पाहिजे. म्हणून एक मला वाटलं क्युरियॉसिटी वाढली, एक तर ॲक्सिडेंट झालेला असेल काय, कारण 1 डे 1 युनिट देतात आणि दुसऱ्या दिवशी दुसरं युनिट देतात. मग तो म्हणाला ॲक्सिडेंट वगैरे काही नाही, त्यांना 15-20 दिवसाला रक्त लागतं. मग
1: बर.
0: क्युरियॉसिटी वाढत गेली, मग त्या पालकांशी बोललो, मग त्यांनी सांगितलं की असा असा आजार आहे आणि आपल्या जे, मग विचारलं जिल्ह्यात किती आहेत काय, त्यांनी एक फिगर सांगितली आणि ह्या आजाराचं नावही उच्चारता येत नव्हतं मला पहिल्यांदा, थॅलेसिमिया म्हणून. आणि मग समजल्यानंतर मग जसे माझे सिनियर डॉक्टर्स आहेत, हयात नाही आहे, डॉक्टर सुनील कर्डेकर सर आहेत, ज्येष्ठ बालरोगतज्ञ परभणीचे होते, डॉक्टर राजगोपाल कालानी आहेत, डॉक्टर कार्ले सर आहेत, ह्यांच्याशी मी संपर्क साधून ह्या आजाराबद्दलची एक एक माहिती उलगडत गेलो. आणि सुरुवातीला फक्त समजायचं की ह्यांना ब्लड लागतं,
1: हो.
0: म्हणून मग ब्लड डोनेशन स्कॅम्प वगैरे मित्रांशी चर्चा करून मग सुरुवात केली
1: बरं बरं
0: ह्या
1: बरं.
0: ह्याच्याशी.
1: अच्छा. पण या रुग्णांना मदत करावी असा विचार आपल्या मनात का आला?
0: एक तर ॲज अ ह्युमॅनिटी, एक माणुसकीच्या दृष्टीने मी बघितलं, जेव्हा ह्या पालकांच्या मार्फत बाकीच्यांशी संपर्कात आलो, ब्लड बँकेशी चर्चा करायचो, तर ह्या पालकांना ह्या आजाराबद्दल माहिती नव्हतं, भविष्यात कुठे जावं, काय करावं,
1: बर.
0: किंवा हा आजार झाला का, ह्याच्यावरचे उपचार काय, उपाय काय. आणि नंतर ह्यांच्याकडनं जे तज्ज्ञ डॉक्टरांकडनं समजत गेलं की ह्या बालकांचं आयुष्यमान

0: फार कमी असतं.
1: बर.
0: सतत शासकीय सेवेत असल्यामुळे वरिष्ठ कार्यालयांशी संपर्क करून मग ह्यांना जे लागणारे मेडिसिन्स आहेत, बाकीचे वेळोवेळीच्या ज्या चाचण्या आहेत,
1: हो हो
0: ह्याचा पाठपुरावा करत गेलो त्या काळ. ह्याच्यात मला शासकीय रुग्णालयातील सर्व बालरोग तज्ज्ञ असतील, सिव्हिल सर्जन्स असतील, जिल्हा आरोग्य अधिकारी असतील, ह्यांनी सर्वांनी खूप मदत आणि सहकार्य केलं.
1: बर.
0: आणि ते अशी मग एक एक प्रकारे एक हिंमत वाढत गेली आणि
1: अच्छा
0: मदत मग करण्याचा मी प्रयत्न करत गेलो त्या
1: अच्छा
0: रुग्णांसाठी.
1: ॲक्च्युअल त्यांना काय काय मदत करावी लागते, म्हणजे कशा पद्धतीने आपण म्हणजे त्या पेशंटला किंवा त्यांच्या पालकांपर्यंत मदत पोहोचवता?
0: पालकांपर्यंत त्यांचं मेन एक आहे की त्यांना आजपर्यंत पालकांना जेव्हा मी काम सुरू केलं 10-12 वर्षापूर्वी तर मी तसा नवखाच होतो त्या ह्याच्यात. परंतु त्यांना एक पहिल्यांदा पालकांना एज्युकेट करावं लागलं की बुवा ह्या मुलांना रक्त 9 ग्रामपर्यंत हिमोग्लोबिन ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही नाही तर हे पालक लोक काय करायचे, जेव्हा बाळाच्या हालचाली मंदावल्या किंवा खूप पेल झाला मग ते सगळे रोजगारावर, जसे की रोजंदारीवर काम करणारे मॅक्झिमम पालक आहेत, मग कधी आपली रोजंदारी बुडू नये, हे नाही, वेळ मिळाला तेव्हा येणं आणि ब्लड देणं हे काम करायचे. मग त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन इथं ब्लडची अवेलेबिलिटी करून त्यांना बोलवणे, नंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे, जसं क्वार्टरली आहेत, हाफ इयरली आहेत, इयरली आहेत, तर ह्या बालकांचं आयुष्यमान उंचावण्यासाठी जे काही करता येईल मेडिसिन आहे. आणि एक मेन काउन्सिलिंग आहे की त्यांना जाणीव करून देणं की बुवा तुमच्या पाठीशी यंत्रणा उभी आहे, फक्त तुम्ही जिम्मेदारीने येत जा इथं आणि बालकाचं आपण आयुष्यमान वाढवण्याचा प्रयत्न करू. ही एक मेन आहे. आणि सर्वात दुसरी महत्त्वाची आहे आणि गांभीर्याने खूप यांच्या संपर्कात आलो त्यावेळेस ते थोडंसं मोकळं बोलायला लागले, तर एक गोष्ट अशी लक्षात आली जे की हा आजाराचा खूप मोठा साईड इफेक्ट आहे, भले आयुष्यमान कमी असो, व्हॉट एव्हर इट मे बी काय असो, पण सोसायटीमध्ये एक ह्या आजाराबद्दल जनजागृती नसल्यामुळे, भारत जसा हा पुरुष प्रधान देश आहे, कुटुंब पुरुषाचं प्रधान संस्कृती आपल्याकडे आहे, तर पहिला जन्म झाल्यानंतर दोष त्या मातेला दिला जातो.
1: बर.
0: आणि मातेला दोष देऊन मग आपल्याला पुढील पिढीसाठी एक चांगला वंशाचा दिवा पाहिजे, हे पाहिजे, तर अशा वेळ केसेसमध्ये मी खूप अनुभवला आहे की त्यांच्यात डिवोर्स झालेले आहेत.
1: बरं.
0: मग त्यांच्यात एक विश्वास निर्माण करून, आणि तुम्हाला सांगायला आनंद होतो की आज ह्या 12 वर्षात जवळपास 50 च्या वर विभक्त कुटुंब जे होते त्यांना मी एज्युकेशन देऊन त्यांच्या कुटुंबाच्या ह्या तपासण्या करायला लावून ते कुटुंब एकत्र जोडले. हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे. त्याच्यामुळे ह्याची जनजागृती होणं सगळ्यात गरजेचं आहे. जसा पल्स पोलिओ फक्त जनजागृतीमुळे कमी झाला,
1: हो हो,
0: एड्स जसा जनजागृतीमुळे कमी झाला, तर त्यामुळे मी सगळे लक्ष ह्या जनजागृतीकडे कॉन्सन्ट्रेट केलं.
1: वा. आणि मला वाटतं या तुमच्या अगदी म्हणजे तपश्चर्येमुळे 12 वर्षांचं हे एक तप होतं आणि ह्या काळामध्ये तुम्ही जी काही गरजूंना मदत केलेली आहे त्यामुळे राज्य शासनाने देखील राज्य समन्वयक म्हणून आपली नुकतीच निवड देखील केली आहे या चळवळीसाठी, नाही का?
0: हो, नुकतीच केलेली आहे. आणि आदरणीय पालकमंत्री आणि मेघना दिदी साकोरे बोर्डीकर आरोग्य मंत्री आपल्या राज्याच्या, जेव्हा त्यांना मी ह्या आजाराबद्दल ह्याच्याबद्दल सांगितलं, तर एक स्त्रीमध्ये एक वेगळी शक्ती असते आणि त्यांना ते जाणवलं की ह्याच्यावर काहीतरी करणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: फक्त परभणी जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता अशा खूप कुटुंबांना धीर देणं, ह्या बालकांचा जन्म थांबवणं हे अत्यंत गरजेचं असल्यामुळं,
1: बरोबर,
0: त्यांच्या पुढाकारातून प्रेरणेतून खूप मोठं पाठबळही मिळालं आणि खूप मोठी जिम्मेदारी त्यांनी माझ्यावर टाकली.
1: नक्कीच जिम्मेदारी टाकली की तुमचीही खूप ती जबाबदारी वाढते, आणखीन हे काम अधिक यशस्वीतेकडे कसं न्यावं यासाठी, नाही का?
0: हो, खूप. आणि आणि ह्याला राजाश्रय असल्याशिवाय ही गोष्ट सहज शक्य
1: नाही.
0: आणि एकतर जसं नॉन मेडिकल आहे, इंजिनिअरिंग हे आहे, माझं कुठं काही हॉस्पिटल नाहीये किंवा बॅकग्राऊंड नाहीये, तर कोणत्याही जिल्ह्यात जाऊन सांगताना मग मला ते हेजिटेशन असायचं.
1: हो हो. आता तुम्हाला एक ते पद मिळाल्यामुळं, तो एक योग्य दिशा मिळाल्यामुळं तुम्ही त्या पदानुसार मार्गदर्शनही करू शकता आणि एक समन्वयक म्हणून
0: समन्वय करू शकतो आणि प्रत्येक

0: जिल्ह्यात जाऊन ह्या कुटुंबाला एक विश्वास येईल की आपल्या मागे एवढी मोठी सरकारी यंत्रणा आहे. आणि निश्चितचपणे अशा बालकांना जर वेळेवर औषधोपचार आणि वेळेवर ट्रीटमेंट आहेत, तपासणी आहेत, महागडी औषधं आहेत, ही जर वेळेवर मिळत गेली तर ह्या बालकांचं आयुष्यमान आता माझ्या बघण्यातलं 45-50 वर्षापर्यंतची बालकं आहेत मेट्रो सिटीमधली, की जे श्रीमंत घरचे असतील किंवा त्यांना ह्या सुविधा मिळत आहेत, तर त्यांचं आयुष्यमान फार उंचावलेलं आहे.
1: बाय
0: आणि त्यांना जसं आपला सामान्य बालक आहे, सामान्य माणूस आहे, तसं जीवन ते जगत आहे.
1: नक्कीच.
0: आणि आनंदाने सांगतो की परभणी जिल्ह्यामध्येही अशी 3 बालकं आहेत जे अबव 30 आहेत, 30 पर्यंत आहेत किंवा 25+ आहेत.
1: बाय
0: एका मुलाचं BCom DTL झालेलं आहे आणि तो आरोग्य विभागामध्ये ऑडिटर म्हणून कामाला आहे.
1: अरे वा वा छान.
0: एक मुलगी आहे जी की BSc नर्सिंग आता ह्या वर्षी फायनलला आहे, तिचं DMLT झालेलं आहे.
1: बर बर.
0: आणि ह्या मुलांच्या प्रेरणा घेऊन जिल्ह्यातील, बाहेरच्या जिल्ह्यातील पालकांना एक खूप मोठा धीर आलेला आहे की जर आपण वेळोवेळी संगोपन छान केलं वगैरे, संपर्कात राहिलो, तर आपण ह्या बालकांना आयुष्यमान चांगलं देऊ शकतो.
1: नक्कीच.
0: त्यांच्यामुळं ते एक हिंमत एक आली त्यांच्या.
1: तुम्ही जसं सुरुवातीपासून सांगताय की या बालकांना रक्त देण्याची खूप गरज पडते, तर रक्त देण्यासोबतच आणखीन कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता या बालकांना लागते आरोग्याच्या दृष्टीने?
0: रक्तासोबतच वारंवार जसं आपण रक्तसंक्रमण करतो ह्यांना जिवंत राहण्यासाठी, दर 15 दिवसाला आहे, 21 दिवसाला आहे, आणि जसं एज वाढत जातं तर काही काही ह्यांनी 15 दिवसाला 2 बॅग्स पण द्यावं लागतात.
1: बापरे. बर.
0: तर हे वारंवार रक्तसंक्रमणामुळं शरीरातलं आयर्न लोड वाढतं, जे की शरीराच्या वेगवेगळ्या पार्टवर जमा होतं. लिव्हर आहे, किडनी आहे, हार्ट आहे, ब्रेन आहे, नोज आहे, आईज आहेत, आणि आयर्न ओव्हरलोडमुळे एक एक पार्ट निकामी होत जातो,
1: बर बर.
0: म्हणून ही बालकं अल्पायुषी ठरतात.
1: अच्छा.
0: तर असं होऊ नये म्हणून एक चिलेशन थेरेपी नावाचे ड्रग्ज आहेत, डेसिरॉक्स, केलफर, असे वेगवेगळे हे आहेत. आपण
1: बर.
0: डॉक्टरच्या तपासणीनंतर ह्यांना हे ड्रग्ज जर दिले तर शरीरातले ती आयर्न लेवल आहे ती कमी होऊन जाते
1: बर
0: आणि बालक एकदम सुदृढ राहतो.
1: बर
0: आणि त्याची उंची आहे, वजन आहे, जे नॉर्मल बालकासारखं राहतं
1: बर.
0: आणि तो नॉर्मल बिहेवियर चाइल्ड जसा असतो तसं करू शकतो आणि त्याचं सर्वसामान्य माणसासारखा तो आयुष्यमान जगू शकतो.
1: पण ते दर महिन्यात तपासणी करणं आवश्यक आहे.
0: हां, काही दर महिन्याच्या तपासणी आहेत, काही 3 माही आहेत, काही
1: बर
0: 6 माही आहेत
1: बर
0: आणि काही वार्षिक आहेत.
1: बर.
0: तर ह्या तपासण्या जर रेगुलर झाल्या तर बालकाला कुठल्याही प्रकारचा हा संभव होत नाही.
1: बर. अच्छा. बरं, जसं आता तुम्ही सांगितलं की बाळाला 21 दिवसानंतर विकनेस येतो, पिवळं पडतं बाळ, आणखीन कोणकोणते परिणाम शरीरावर दिसून येतात?
0: शरीराची एक ॲबनॉर्मल ग्रोथ होते, डोकं वाढलेलं असतं किंवा
1: बर.
0: पोट वाढलेलं असतं, हातापायाची वाढ, तर मातेच्या लक्षात इमिजिएट येतं की
1: बर.
0: ह्याची ॲबनॉर्मल ग्रोथ आहे, किंवा तज्ज्ञ डॉक्टरांच्या लक्षात येतं. म्हणजे ह्यांच्यातलं मेन सुरुवातीला काय, जसं आपल्या कॉमन मॅनमध्ये RBC तयार, जन्मल्यापासून ते मरेपर्यंत RBC तयार होतात, 120 दिवसांनी डेड होतात, परत नवीन तयार होतात. तर हा जो बोन मॅरोचा हा कारखाना आहे समजा, की जिथं ह्या RBC तयार होणं आणि हे होणं, म्हणून त्याच्यामुळंच रक्तदान केल्यानंतर तो एक SBTC नियम लावून ठेवला आहे की एकदा रक्तदान केल्यानंतर 4 महिन्यापर्यंत परत करता येत नाही. तसं ह्या बालकांच्या शरीरात RBCs तयार होत नाही जन्मल्यापासून,
1: बर बर.
0: आणि ह्यांना होल ब्लड न देता RBCs द्यावं लागतात फक्त,
1: अच्छा.
0: आणि बाहेरून दिलेले RBC पण 120 दिवस शरीरात राहत नाहीत, त्या 21 दिवस 15 दिवस डिपेंड्स ऑन एज फॅक्टर आणि हे, त्याच्यामुळे ह्यांना वारंवार ते रक्तसंक्रमण सगळ्यात महत्त्वाचं आहे.
1: बर. आत्ता आपण बोलत असताना 3 उदाहरणं तर दिले की 30च्या पुढे देखील हे बालकं गेलेले आहेत, तर आजपर्यंत अशा साधारण किती गरजूंना आपण मदत केलेली आहे?
2: प्रगतीच्या पाऊलवाटा या कार्यक्रमात राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित केली. श्रोतेहो, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर लगेचच FM बँडच्या 102 MHz वर विविध भारतीचं प्रसारण हे देखील आपण ऐकू शकाल.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमा म्हणजे बंधुत्वाचा आणि प्रेमाचा सण. राखी बांधणं हा फक्त एक धार्मिक विधी नाही, तर एक भावनिक बंधन आहे ज्यामुळे भावंडांचं नातं अधिक दृढ होतं. या सणाचा मुख्य उद्देश म्हणजे बहीण भावाच्या नात्याचं महत्व अधोरेखित करणं आहे. मैत्रिणींनो, राखीचा धागा हा नुसताच सुताचा दोरा नसून तो एक स्नेह पवित्रतेचं रक्षण करणारा, सतत संयमी ठेवणारा, पवित्र बंधनाचा धागा आहे. एकमेकांना जोडणारा असा हा सण ज्यातून सामाजिक एकतेची भावना निर्माण होते. राखी पौर्णिमेला राखीचा धागा हातात बांधून बहीण भावाचं रक्ताचं नातं तर दृढ होतच, पण राखी पौर्णिमेला भावाकडून मिळणारी भेट ही काय आहे याला काही महत्व नाही. महत्व आहे ते तुमची मनं एकमेकांशी किती जुळलेली आहेत याला.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 16. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फपाळ यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं, हलकं फुलकं.

0: ना।
1: अगं रिया, तू एवढी जेनझी का काय ती? आणि गाणं आमच्या जमान्यातलं म्हणतेस? ते काय तुमचा काही ते नवीन काय म्हणतात ते ट्रेंड बिंड नाही आला की काय तुमचा आशात?
2: अरे वा आजी, एकदम जेनझी ट्रेंड बिंड।
1: हो मग,
2: चांगले शब्द आहेत बा तुझ्या तोंडी।
1: असायलाच पाहिजे, एवढे दोन दोन जेनझी नातवंड आहेत की घरात। मग त्यांच्या सोबत मीही नको का अपडेट राहायला थोडस?
2: बरोबर।
0: हो आजी, अगं आहे ना नवीन ट्रेंड।
1: कोणता ग?
0: आजकाल की नाही, कुठलाही सण उत्सव बर्थडे काही असू दे बघ, शुभेच्छा संस्कृत भाषेतूनच द्यायच्या असा ट्रेंड आहे ना।
1: हो का?
0: पण मला काही येतच नाही ग संस्कृत।
2: त्यात काय सोपं आहे, रक्षाबंधन हा शुभेच्छा मम बंधू प्रति अस्ति, झाल्या शुभेच्छा।
0: ए चल चल, काही ही म्हणतोस, या काही शुभेच्छा झाल्या का?
2: पण बरोबरच आहे,
0: मला संस्कृत येत नसलं तरी चुकीचं बोललेलं कळतं बरं। अशा शुभेच्छा नसतातच मुळी, नव वर्ष या शुभेच्छाया असं काहीतरी म्हणतात, तसं काहीतरी पाहिजे।
2: रक्षाबंधनस्य शुभाशया।
3: आले आले आले, अरे वा राहुल, अगदी तोंड भरून स्वागत केलंस। काय गर्दी होती बाबा बाजारात, दमून गेले मी। पाणी आण रे जरा, आणि हे बघ रिया, तुला हव्या होत्या ना तशा इको फ्रेंडली राख्या आणल्यात बर का, बघून घे।
2: आई हे घे पाणी, आता बरं वाटतंय।
3: हो आता

0: बरं वाटतंय बरं.
1: थोडं फॅन खाली बसून हवा घे आणि मग मला दाखव बरं कुठल्या राख्या आणल्यास त्या, कारण शेवटी राख्या मला बांधायच्यात ना.
2: ए मी बांधणार आहे ना, तू कशाला बघतोस.
1: तू जरी बांधणार असली तरी मनगट माझा आहे ना, आणि त्या माझ्या मनगटावर शोभायला नको का मला. तुला सांगू का रियात.
2: अरे दादुड्या ऐक ना तू, मी बांधणार आहे ना. नाही मी बांधणार आहे ना.
3: अरे अरे गप्प बसा रे, दाखवेल ना ती राख्या, एवढे काय भांडताय त्याच्यासाठी. अरे तिला थोडं जरा बसू द्या, श्वास घेऊ द्या, काय चाललंय दोघांचं.
0: अरे रक्षाबंधन आहे ना आज, आज सुद्धा भांडणार आहात का तुम्ही.
1: अग आजी आई आम्ही भांडत नाही आहो.
3: मग काय करताय ते.
1: मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की या वेळीला काही कळणार नाही, कुठली तरी कार्टून फिरटूनची राखी घेऊन येईल
2: वेडा
1: माझ्या मनगटावर बांधेल, आणि मी काय आता राहून राहिलोय का तेव्हा.
2: है माहितीये किती मोठा झालाय तो. मी येडी काय, तू मोठा हुशार. साध्या संस्कृत मध्ये दोन ओळी शुभेच्छा सांग म्हटलं की फे फे उडाली.
1: वा ग वा, मला शुभेच्छा देणार आणि मला विचारतेस, तुझं तो शोध की.
0: काय शोधायचंय हे बघ, एवढ्या राख्या आणल्यात मी. खरं तर 2 दिवस आधीच आणायला हव्या होत्या, पण वेळच मिळाला नाही मला. हे बघ ही ना वारली पेंटिंग वाली, आणि ही बियांपासून बनवलेली.
1: बियांपासून?
0: हा हा. आणि ही ना वाळलेल्या फुलांपासून बनवलेली.
1: अरे वा.
0: आणि ही बघ राखी म्हणून वापरता येईल. आणि हिच्या मागे बघ मॅग्नेट लावलंय ना, तर मग फ्रीजच्या दारावर वगैरे स्टिकर म्हणून पण वापरता येतील. अशा पण राख्यात बर काही. आणि ही बघा स्पेशल संस्कृत स्लोगन असणारी राखी.
1: अरे वा.
0: अय्या किती छान. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन.
3: खुश झाली बाई आमची रिया.
0: मग आजी विषय का.
1: अरे वा, म्हणजे सापडली का तुला हवी होती अगदी तशी संस्कृत मधली असलेली राखी. दोन्ही कामं झाली का तुझी, एका दगडात दोन पक्षी.
0: दोन डोळे काय, दोन पक्षी काय, काय चाललंय काय.
1: खाली डोकं वर पाय, हाय काय आणि नाही काय.
3: एक गप्री तू, ती गोंधळून गेली ना. नीट सांगा ना बरं तिला जरा. अरे समोरच्याला समजेल उमजेल अशा भाषेत बोला रे जरा.
2: तेच ते, भाषेबद्दलच बोलायचंय आई तुझ्याशी.
0: भाषेबद्दल?
2: अग सध्याचा ट्रेंड नाही का संस्कृत भाषेमध्ये शुभेच्छा देण्याचा.
0: अच्छा,
2: तशा मला रक्षाबंधनाबद्दलही द्यायच्या होत्या शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रावणी पौर्णिमेला संस्कृत दिन सेलिब्रेट केला जातो ना, त्या निमित्तानं कॉलेजमध्ये 2 मिनिटाचं टॉक द्यायचंय.
0: काय रे तुम्ही मुलं, मराठी साधी नीट बोलत नाहीत तर संस्कृत मध्ये कसं बोलणार रे तुम्ही. काय तर म्हणे टॉक द्यायचंय, त्यानिमित्तानं छोटस मनोगत व्यक्त करायचंय असं म्हण ना.
3: अगं रश्मी, ही मुलं ना आजकाल हिमलिश भाषेत बोलतात बर का. हिमलिश?
2: हिमलिश
1: हिमलिश म्हणजे?
3: हो म्हणजे काय, अर्ध हिंदी अर्ध मराठी आणि अर्ध इंग्रजी.
1: आम्हाला 3-3 भाषा येतात ना.
0: हो हो.
3: अगं हिची ती मैत्रीण उत्कर्षा ती कशी बोलते माहितीये का तुला. आम्ही लोक ना ट्रेक करायला ना माउंटेन्स वरती गेलेलो म्हणे.
1: आणि ऍक्च्युली द थिंग इज ना, आम्ही दोस्त लोक ट्रेक करताना अ लॉट फन पण करत होतो. आम्ही लोक सो मच एन्जॉय केलं.
3: फन फन म्हणे म्हणजे काय, ते ट्रेक करून तापाने फणफणली काय ती. असं काहीतरी समज होईल की नाही एखाद्याचा. असं काय बोलतात की बाई या पोरी.
1: हो पण सगळे जेन जे असं नाहीत ग आजी, आणि असं काही सारखीच असं बोलत नाही सर्वजण ना.
3: अरे ती तशी बोलत नव्हती का.
1: हो पण काही लोकांना ना असतं ना ग शुद्ध भाषेचं शुद्ध ज्ञान.
3: तशी तुम्ही दोघं.
2: हो का, ज्ञानवंत शुद्ध भाषेचं शुद्ध ज्ञान का. मग सांगा ना महाशय कशा देणार संस्कृत मधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.
1: हे बघ रिया, त्यात काय तेव्हा शुभेच्छा द्यायचं ना, तेच तर हे बघ मी देतो बघ आता. रक्षाबंधनाचे सारेत ना, मग ठीक आहे. रक्षाबंधन हा शुभेच्छा हा मम बंधु प्रतिम अस्तिही.
3: हो नुसतं आणि अह लावलं म्हणजे झालं संस्कृत हो ना.
1: अग पण तुला सांगू का, मला असं शाळेत शिकवायचे मी महा सीतः तीतः अंती.
0: मग कुठेही काही लावायचं.
1: मग ते गच्छामी गच्छंती गच्छाव.
0: हो हो हो कळलं कळलं.
3: रिया तू काय ते टॉक दे तुझ्या कॉलेजमध्ये. झाला नको ग विचारूस काही.
2: मुळीच नाही ग आजी, आणि म्हणून तर आईला पाहून मला आनंद झाला. आई तुझं संस्कृत तसं चांगलं आहे ना, सांग ना मग मला.
1: गाई ते

0: काहीतरी आहे ना मधुर भाषा असा काहीतरी श्लोक आहे ना वाटतं तो.
1: भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती, तस्याम ही काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम.
2: ओ ज्ञानवंत, याचा अर्थ सांगा जरा. बघा, तुमच्या आईला तिच्या काळातला आठवते आणि तुम्ही
3: सांग सांग दादुडे. आता
0: मला असं वाटतं हे कदाचित भाषांमध्ये मुख्य मधुर भाषा नाही, थांबा. मला असं वाटतं की

0: मनातला आठवते आणि तुम्ही
1: सांग सांग दादुडे आता.
2: मला असं वाटतं हे कदाचित भाषांमध्ये मुख्य मधुर भाषा नाही, थांबा, मला असं वाटतं की भाषांमध्ये ना मुख्य मधुर काव्य भाषा सुभाषित आहे वाटतं, बरोबर ना
1: राहुल? तू एकदम बरोबर चूक आहेस.
2: अरे
1: काय. अरे या सुभाषिताचा अर्थ असा होतो की भाषांमध्ये मुख्य मधुर अशी संस्कृत भाषा आहे, त्यातलं काव्य मधुर आहे आणि त्यातही मधुर आहे ते म्हणजे सुभाषित. सुभाषित म्हणजे शोभनम भाषितम, अर्थात चांगला छान विचार. कमीत कमी शब्दात मोठ्यात मोठा अर्थ सांगणारी ही सुभाषित म्हणजे संस्कृत साहित्याचा अलंकार आहेत बर का.
2: बगरिया.
0: हो ग रश्मी, मलाही आठवत आहे आमच्या शाळेत की नाही आमच्या बाई आम्हाला रोज एक सुभाषित लिहून आणायला आणि सर्वांसमोर वाचून दाखवायला सांगायच्या, त्यामुळे बालवयापासूनच चांगले संस्कार होतात असं त्यांचं म्हणणं होतं बघ.
1: बरोबर आहे. सुभाषितांमुळे काय होतं माहितीये का, बालवयापासूनच चांगले संस्कार होतात, आपले उच्चार शुद्ध होतात. म्हणजे बघा मुलांनो, सकाळी उठल्या उठल्या आजी म्हणते ना की तुम्हाला तो श्लोक म्हणा म्हणून जो तुम्ही म्हणावा असा आग्रह तिचा नेहमी असतो. कुठला श्लोक
0: सांगा बरं.
2: हो हो हो हो हो.
1: सांगा सांगा बरं.
2: कराग्रे वसते लक्ष्मी.
1: कराग्रे वसते लक्ष्मी. अजून अजून शाळेत म्हणतो ना गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा.
0: वा वा. आणि तुमची आई तुम्हाला भाषण किंवा निबंध सांगते तेव्हा ती पण नाही का किती छान ओळी वापरते संस्कृत मधून. वसुधैव कुटुंबकम. तसंच मौनम सर्वार्थ साधनम.
1: पण तुम्हाला माहितीये का हे जे संस्कृत वचन आहे म्हणजे वसुधैव कुटुंबकम किंवा मौनम सर्वार्थ साधनम हे ना एका सुभाषितामधलं एक चरण आहे बर का.
2: हो का.
1: चरण पाय. अग नाही ग बाई.
0: अग नाही ग बाई रिया, चरण म्हणजे ओळ. बरोबर ना ग रश्मी.
1: एकदम बरोबर. आणि वसुधैव कुटुंबकम या चरणाचं पूर्ण सुभाषित ठाऊक आहे का तुम्हाला?
0: काय ग?
2: नाही बो सांग ना.
1: अयम निजह परो वेती गणना लघु चेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. म्हणजे काय, हे माझं ते तुझं असं जे म्हणतात ना ती माणसं कोत्या मनाची असतात. उदार मनाच्या माणसांसाठी तर हे सगळं जग एक कुटुंबाप्रमाणेच आहे, नाही का.
3: ए आई, मौनमचं सुभाषित काय ते सांग ना.
1: मौनमचं ना, मौनमचं आत्मनो. हा हा, आठवलं आठवलं. आत्मनो मुख दोषेण बध्यन्ते शुक सारिका बकाहा तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम.
2: म्हणजे बक बक खायचं नाही का.
1: नाही नाही, त्याचा अर्थ तसा होत नाही बरं का. म्हणजे काय, शुक आणि सारिका म्हणजे पोपट आणि मैना या दोघांचं वैशिष्ट्य काय सांगा बघू. काय वैशिष्ट्य आहे दोघांचं?
2: पोपट नुसता बडबड करतो ना.
1: हा अगदी बरोबर. पोपट आणि मैना हे बडबड करतात पण त्यांच्या या बडबडीमुळे होतं काय माहितीये का.
3: काय?
1: त्यामुळे होतं असं की त्यांचं नुकसान होतं ना. कसं काय होतं बरं? त्यामुळे होतं असं की पोपट आणि मैना यांना लोक पकडतात आणि पिंजऱ्यात बंदिस्त करतात, नाही का. आणि बगळा कसा असतो? बगळा हा शांत असतो, मौन असतो. मग बगळ्याला काही कोणी उचलून पिंजऱ्यात कोंबतं का बरं? नाही ना. म्हणजे मग अति बडबड सुद्धा व्यर्थ आहे.
2: बगरिया.
3: हो का.
1: अरे अरे अरे, पुन्हा भांडायला नका बरं, सुरुवात करू आता. हा रिया, मी काय सांगते ते ऐक आधी. मी काय म्हणते तुला, तू असं कर ना की एखादं चांगलं सुभाषित म्हणजे सुभाषित आणि त्याचा अर्थ असं सांगितलंस ना की ते पण छान होईल ना, 2 मिनिटांमध्ये बसेल तुझं, नाही का. आणि काही चमत्कृतीपूर्ण सुभाषित देखील आहेत, ती सुद्धा तू सांगू शकतेस ना.
3: हो पण मग कसं.
1: हे बघ, संस्कृतमध्ये ना प्रहेलिका असतात.
2: म्हणजे
1: प्रहेलिका म्हणजे कोडी. ती तुम्ही विचारू शकता. आता मी एक विचारते. हा आता तुम्हाला ते समजतंय का ते सांगा मला आधी. हा
3: हो.
1: अयम न भक्तो न च पूजको वा घंटां स्वेनादयते तथापि धनं जने

0: नचनिर्धन वा याचा अर्थ
1: पुजारी
0: हा हा ऐका ऐका ऐका त्याचा अर्थ आहे या कोड्याचा अर्थ काय ते सांगते मी आधी तुम्हाला. मी भक्त पण नाही किंवा मी पुजारी पण नाही पण मी घंटा वाजवतो बर का. मी याचक नाही किंवा मी निर्धन पण नाही पण तरी देखील मी धनाची याचना करतो किंवा धन मागतो. सांगा बघू मी कोण आहे.
2: म्हणजे तो भक्तही नाही पुजारी नाही घंटाही वाजवतो तो म्हणजे गरीब पण आहे त्याच्याकडे पैसा पण आहे त्याला पैसा पण नाही.
0: गरीब नाही
3: गरीब
0: नाही
2: गरीब नाही
0: नाही
3: गरीब
0: तरी पण तो पैसे मागतो.
2: रिया म्हणजे हे होऊ शकत ना की तो भक्त नाहीये तो पुजारी पण नाहीये पण तरी घंटा वाजवतो
3: आणि दादुड्या गरीब पण नाहीये तरी पैसे मागतो असं कस.
0: हा माझ्या आलं लक्षात. काय काय
3: काय गाजी
0: बघू द्या यांचे हुशार मुलांचे.
2: आठवत का आपण काल बस मधून गेलो तर ते कंडक्टरने काय केलं
3: बरोबर दादुड्या
0: बरोबर ओळखलंस.
3: कंडक्टर पण संस्कृत मधून कंडक्टरला काय म्हणतात.
2: अरे यार इथेच मार खाल्ला.
0: लोकयान वाहक.
2: अरे बापरे.
0: तर अशा प्रकारे तू प्रहेलिका विचारू शकतेस बर का. आणि अजून एक प्रहेलिका तिला मी संस्कृत मध्येच तिचा अर्थ सांगणार आहे तुम्हाला कळतो का सांगा मला. ठीक आहे आधी संस्कृत मधून प्रहेलिका विचारेन आणि संस्कृत मधूनच त्याचा अर्थ सांगेल.
3: हो आई चालेल.
0: ठीक आहे. ताते न कथितम पुत्र पत्रम लिख ममाज्ञया न ते न लिखितम पत्रम पितुराज्ञा न लंघिता. ताते न कथितम हे पुत्र मम आज्ञया पत्रम लिख. म्हणजे काय.
4: वडिलांनी मुलाला सांगितलं
0: हा
4: हे मुला तुला आज्ञा करतो की तू पत्र लिही.
0: हा बरोबर
4: वा
0: वा जमलं जमलं जमलं बर. ते न पुत्रेण पत्रम न लिखितम.
2: मुलानी लिहिलं नाही का पत्र.
0: मुलाने पत्र लिहिलं नाही. तथापि पितुः आज्ञा न लंघिता.
2: म्हणजे वडिलांची आज्ञा पाळली नाही त्याने.
0: नाही न लंघिता म्हणजे तरी पण वडिलांची आज्ञा उल्लंघन केली नाही त्याने. आज्ञेचं पालन केलं.
2: पत्र लिहिलं का.
0: पण नाही लिहिलं ना त्याने पत्र. आता यावेळी काय. ते न पुत्रेन पत्रम न लिखितम
2: म्हणजे तो मुलगा
0: अर्थ संगती न दृश्यते.
2: म्हणजे वडिलांनी सांगितलं मुलाला पत्र लिह. मुलगा म्हणाला हो पत्र लिहित पण त्याने लिहिलं नाही.
0: आणि तरी
4: सुद्धा आज्ञा नाही मोडली.
0: तरी पण त्याने आज्ञा नाही मोडली. नाही नाही. आता या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी न तेन हा जो शब्द आहे तो खूप महत्वाचा आहे. न तेन लिखितम पत्रम. आता न आणि तेन हे दोन अक्षर शब्द जर आपण एकत्र केले तर काय होतं. एक पद तयार होतं त्याचं नतेन. आणि नतेन हा जेव्हा आपण शब्द वापरू तेव्हा त्या शब्दाने आपल्याला त्या श्लोकाचा सुभाषिताचा अर्थ कळेल. नतेन नाम नम्र स्वभावेन पुत्रेण पत्रम लिखितम अपिच पितुः आज्ञा न लंघिता.
4: म्हणजेच काहीच कळलं नाही.
0: म्हणजेच नतेन नम्र स्वभावाने नम्रतेने त्याने पत्र लिहिलं असा त्याचा अर्थ. म्हणजे दोन पद एकत्र केले. अशा पद्धतीने देखील तू सांगू शकतेस बर का.
2: हे बघ रिया तू आहे ना हे नक्की विचार. तुझे जे सर्व जयंती वगैरे आहेत ना विचारल्यावर आहे ना ते तुझ्या समोर अगदी नतमस्तक होतील. तुला माहिती असू दे हे लक्षात ठेव.
0: हो याच्यासाठी तुला तयारी करावी लागेल बर का.
3: हो मग आई आहे ना माझी.
0: हो बर. आणि तुम्हाला माहिती आहे का संस्कृत भाषेचं एक वैशिष्ट्य अजून आहे बर का. खूप महत्वाचं वैशिष्ट्य ते कोणतं आहे सांगा बघू.
2: आठवते तुला.
0: संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्याकडे असलेली शब्द संपदा. म्हणजे नवीन शब्द निर्माण करण्याचं सामर्थ्य संस्कृत भाषेमध्ये सर्वाधिक आहे बर का. म्हणजे नुसता एक युज धातू जर घेतला तर त्या युज धातू पासून योग युक्त युक्ती प्रयोग वियोग संयोग नियोग सुयोग दुर्योग प्रयुक्त वियुक्त अनुयोगी उपयोगी असे कितीतरी शब्द तयार होतात. असे हजारो धातू संस्कृत मध्ये आहेत. मग त्यापासून किती शब्द तयार होतात.

0: असतील. हो, इतर भाषांमध्ये देखील संस्कृत मधून शब्द घेतले जातात हो ना ग.
1: संस्कृतला सर्व भाषांची जननी असं म्हटलं जातं.
2: हो बरोबर आहे आई, तू म्हणतेस की संस्कृतला सर्व भाषांची जननी म्हटलं जातं ना. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.
1: अरे वा वा, चला एक ओळ तरी संस्कृत मधली नीट म्हटली बरं का राहुलने. ए आई, नुसतं सुभाषित सांगून काही होणार आहे का ग? सध्या संस्कृत भाषेचा उपयोग कसा होऊ शकतो ते पण सांगायला लागेल ना. मग रिलेट करेल ना आजच्या काळाशी.
3: हा अगदी बरोबर, अगदी बरोबर बोललीस बरं का तुरिया. आजच्या काळातही संस्कृत शिकण्याचे अनेक फायदे आहेत बरं का.
1: ते कोणते?
3: हा म्हणजे बघ ना, संस्कृत शिक्षक म्हणून आपण जॉब करू शकतो, किंवा संस्कृत अनुवादक म्हणून, आणि संगणकासाठी संस्कृत भाषा ही अधिक सोयीस्कर आहे असं संशोधनांती सिद्ध झालंय बरं का. आणि प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये आयुर्वेद, ज्योतिषविद्या, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, नाट्य, संगीत, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, याशिवाय पाणिनींचं व्याकरणशास्त्र, राजनीतीशास्त्र, नीतीशास्त्र या सगळ्या विषयांचं सखोल ज्ञान असल्यानं त्या त्या विषयांचा अभ्यास जर करायचा असेल तर त्या विषयांचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला संस्कृतचं जर ज्ञान असेल ना तर त्याविषयीचं अधिक ज्ञान मिळवणं सोपं जाईल.
2: बरोबर.
3: हा आणि अजून एक बरं का, आता तू जसं म्हणाली होतीस ना की ट्रेंड आलाय संस्कृत मधून शुभेच्छांचा, तर बरं का स्वतःचा आपण व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतो संस्कृत स्लोगन देण्याचा. त्यातूनही अर्थार्जन करता येईल. आणि आजकाल नाही का ते टी शर्ट्स वगैरे निघतात बघ, त्याच्यावर संस्कृत मधून लिहिलेलं असतं.
2: हो, ते मी बघितलं तर मराठीत, ए मला कोणी बोलायचं नाही.
3: तसं संस्कृत मधूनही तुम्ही देऊ शकता, तो व्यवसाय देखील तुम्हाला करता येईल नाही का.
1: ए आई, खूप छान माहिती मिळाली बघ, आता मी नक्कीच लिहिण्याचा विचार करते.
2: आणि काढापड पण करू नको.
0: अगं रिया, नुसता विचार काय करतेस, आता तरी नीट शुभेच्छा देता येतील का. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणि न मनोरथे ही.
3: अरे वा, आजीला पण संस्कृत येत.
0: मग आता तरी देशील ना नीट शुभेच्छा राहुलला संस्कृत मधन.
2: हो का नाही
1: बंधू. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आम्ही तुम्हाला संस्कृत मधून देत आहोत. रक्षाबंधनस्य शुभाशया.
2: अरे वा धन्यवाद.
3: शुभाशया आणि संस्कृत दिनस्य शुभाशया.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
3: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सणवार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड.
0: करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
2: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलक फुलक.
3: हलक फुलक,
0: हलक फुलक.
4: कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 16 आत्ताच आपण ऐकलीत. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फपाळ यांचा. संकल्पना आणि सादर करते नयन पवार. मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या धाग्यांचं खूप महत्व आहे. हे धागे सगळ्यांना एकमेकांशी जोडून ठेवतात, त्यामुळेच आपल्याला सुख दुःख, यश अपयश पचवणं सोपं होतं. ह्या प्रेमाच्या, जिव्हाळ्याच्या आणि मायेच्या धाग्यांमुळेच आपण जमिनीशी जोडून राहतो. जसा पतंग हवेत उंच उडत असतो, परंतु त्याची डोर धरणारे हात, प्रसंगी त्याला ढील देणारे हात हे खाली जमिनीवरून पतंगाला दिशा दाखवत असतात. अगदी तसंच हे वेगवेगळ्या नात्यांचे धागे आपल्याला सुखकर वाटेवर घेऊन जात असतात. जाणून घ्यायचंय काय आहे हे धागे. चला तर मैत्रिणींनो ऐकूया रूपक धागा धागा अखंड विणूया. लेखन सहभाग आणि निर्मिती सहाय्य स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.
5: रेशमाच्या रेगानी लाल काळा धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढेला.
3: स्मिता आहेस का?

0: जरा.
1: अरे वा वैजू, काय टायमिंग आहे ग तुझं?
0: मग
1: अगदी मी जे गाणं ऐकत होते तसं साजे स्वरूप घेऊन आलीस तू. किती सुंदर पैठणी नेसलीयस, अगदी मस्त दिसतीयस बघ.
0: थँक्यू.
1: ए वैजू, पैठणीच्या काठपदराची डिझाईन अँड कलर किती सुंदर आहे ग.
0: हो ना.
1: अगं त्या दुकानाबाहेर लावलेल्या पोस्टर मधल्या पैठणी सारखीच आहे बघ, सेम अगदी. आणि मला खूप आवडली बरं का वैजू तुझी पैठणी.
0: मग सुंदर असणारच, माझ्या भावाने दिली ना राखी पौर्णिमेची भेट.

0: वा वा, खरंच ग, रेशमी मुलायम धाग्यांनी आणि वेगवेगळ्या रंगांनी सुंदर कशिदा केलेली पैठणी म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय, हो की नाही? ती खराब होऊ नये म्हणून आपण ती जीवापाड जपतो, आणि जेव्हा ही पैठणी ती स्त्री नेसते ना, तेव्हा तिच्या भावना त्यात गुंतलेल्या असल्यामुळं मुळातच असलेलं त्या स्त्रीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं बघ.
1: हो तर, रेशीम धाग्यांची ही वीण पैठणीसारखं महावस्त्र बनवते. स्मिता, खरंच या धाग्यांना किती महत्व आहे की नाही आपल्या आयुष्यात?
0: मग
1: अनेक रंगी वेगवेगळ्या पोत असणारे हे धागे एका सुंदर वस्त्राची निर्मिती करतात. जे वस्त्र आपल्या सौंदर्यात तर भर घालतंच, पण त्याच्याशी जोडलेल्या भावनांमुळं निखळ आनंद मिळवून देतं.
0: आनंद तर मिळणारच ना ग, कारण असं वस्त्र तीच व्यक्ती भेट देऊ शकते जिच्याशी आपल्या मनाचे धागे जुळलेले असतात.

0: मैत्रिणींनो, नाजूक रेशमी धाग्यांनी विणलेलं हे वस्त्र नाजूक असतं, म्हणून आपण त्याला किती जपतो नाही का? त्या वस्त्रासाठी आपल्या कपाटात त्याची हक्काची जागा आपण राखून ठेवतो. त्यावर कोणताही डाग पडणार नाही, ते वस्त्र खराब होणार नाही, याकडे आपलं सतत लक्ष असतं. आणि असं हे तलम वस्त्र आपण खास प्रसंगीच परिधान करतो बरं.
1: पण मैजू, मला एक सांग, आपण फक्त वस्त्रच जपतो का ग?
0: म्हणजे काय, नाजूक असतं ना ते, मग जपायलाच हवं.
1: तसं नाही ग, आपल्या मैत्रिणी सांगतील. काय मैत्रिणींनो, फक्त वस्त्रच जपतो का हो आपण? काय म्हणाल्या? नाही ना, अगदी खरे. आपण जपत असतो त्या वस्त्रामागील भावना, आपण जपत असतो त्या मागील आठवणी. म्हणूनच तर आजच्या यूज अँड थ्रोच्या जमान्यात हे महावस्त्र वर्षानुवर्ष कपाटातील आणि आपल्या मनातील त्याचं खास अस्तित्व टिकवून ठेवतं. कारण त्याचे धागे जोडलेले असतात ते थेट आपल्या अंतःकरणाशी. ती असते प्रेमाची भेट. मग कधी ती भावाची ओवाळणी असो किंवा कधी आईकडून हट्टानं मिळवलेली असो.
0: काय मैत्रिणींनो, आठवला ना पदरावरचा जरतारीचा मोर?

0: मैत्रिणींनो, असंच तलम मुलायम धाग्यांनी विणलेलं एक वस्त्र असतं, ते म्हणजे बनारसी शालू, जो असतो आपल्या साता जन्मीच्या गाठ बांधणाऱ्या सप्तपदीचा साक्षीदार.
1: कधी कधी आपल्या जोडीदाराकडे लढीवाळ हट्ट करून देखील मिळवलेला असतो बरं का हा बनारसी शालू. स्मिता, पूर्वी ह्या शालूमध्ये पैठणीमध्ये सोन्याच्या चांदीच्या जरीचा वापर होत असायचा, नाही का?
0: हो.
1: म्हणजे हे धागे फक्त सुताचेच असतात असं नाही, तर हे धागे धातूंचे देखील असतात.
0: अगदी बरोबर.
1: आणि म्हणूनच तर आपल्या आयुष्यातल्या तितक्याच मौल्यवान व्यक्तीसाठी तितकीच मौल्यवान ही भेट, नाही का?
0: अगदी.

0: बनारसी।
1: मैत्रिणींनो, ह्या वस्त्रांच्या देवाणघेवाणीतून जशी नात्यांची वीण घट्ट होते ना, तशीच वेगवेगळ्या नात्यांची गुंफण देखील हेच धागे करतात।
2: बघा ना मैत्रिणींनो, रंगीबिरंगी फुलं धाग्यात गुंफली की एक सुंदर हार तयार होतो। हाच हार जेव्हा आप्त स्वकीयांच्या स्नेही जणांच्या साक्षीने वधूवर एकमेकांना घालतात, तेव्हा ते प्रतीक असतं ते या फुलांप्रमाणेच नाजूक नात्यांची जबाबदारी सांभाळण्याचं।
1: वैजू, आणि जेव्हा ह्याच धाग्यामध्ये काळे मणी येऊन त्याला मंगळसूत्र म्हणून जेव्हा वर वधूच्या गळ्यात घालतो, तेव्हा ते प्रतीक असतं सौभाग्याचं। आणि ह्याच धाग्यांमध्ये जेव्हा सुगंधित मोगऱ्याची फुलं गुंफली जातात, तेव्हा तो बनतो गजरा, जो असतो प्रेमाचं प्रतीक।

0: मागे। आता रंगीबिरंगी फुलं घालून गुंफलेला हाराबद्दल आपण बोललो, नाही का?
1: हो,
0: हाच फुलांचा हार जेव्हा भक्तिभावानं भगवंताला अर्पण केला जातो तेव्हा भक्त आणि भगवंत यांच्यातील नात्याचं हा हार हे प्रतीक असतं बरं का। आणि याच भक्तीच्या नात्याची वीण जेव्हा दृढ होते तेव्हा जो भक्त भगवंताची मनापासून सेवा करतो ना त्या भक्ताच्या घरी देव स्वतः सेवेसाठी हजर राहतो।
1: अगदी बरोबर।

0: जशी वेगवेगळी फुलं एकमेकात गुंफली की सुंदर हार तयार होतो ना, तसंच वेगवेगळे मोती एका धाग्यात गुंफले गेले की एक सुंदर अलंकार तयार होतो. आणि त्याचप्रमाणे वेगवेगळी नाती एकमेकात गुंफत जाऊन एक अखंड कुटुंब तयार होतं, जे आपल्या आयुष्याला अलंकृत करतं.
1: म्हणूनच आपली संस्कृती आपल्याला शिकवण देते, वसुधैव कुटुंबकम, अर्थात हे विश्वची माझे घर. खरंच या अखंड विश्वाला जोडणारा आजच्या काळातील महत्वाचा धागा म्हणजे आंतरजाल, अर्थात इंटरनेट, जे प्रत्येक व्यक्तीला जगाच्या कोणत्याही टोकाशी जोडून ठेवतं.

वैजयंती, तू आता आपल्या भारतीय संस्कृतीचा उल्लेख केलास. आपला भारत देश हा विविधतेतून एकता निर्माण करणारा आहे. विविध भाषा, विविध धर्म आणि प्रत्येक प्रांताप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या विविध सण उत्सवातून निर्माण होणारा एकतेचा हा धागाच तर आपल्या भारतवासियांना जोडून ठेवतो, नाही का?

0: मैत्रिणींनो, धागा हा आपल्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा घटक. आयुष्य घडवण्यासाठी धागा तितकाच महत्वाचा. नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी प्रेम, जिव्हाळा, विश्वास, आपुलकी यासारखे मोती धाग्यात गुंफावे लागतात, तेव्हाच ही वीण घट्ट होते.
1: नात्यांचे हे धागे अतिशय अलवारपणे जपावे लागतात, कारण या नाजूक धाग्यांना कुठलाही ताण सहन होत नाही. हलक्याशा ताणण्याने नात्यांची वीण सैल होते आणि अधिक ताणले तर हे धागे तुटण्याची भीती असते. आपल्या नकळत कधी कधी हे धागे असे उसवतात की त्यामागची कारणं शोधताना आपण अस्वस्थ होत जातो.

मनाच्या या दोलायमान अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी आपण उत्तर शोधू लागतो आणि या शोधामध्ये आयुष्याचा एक वेगळा अर्थ आपल्याला गवसतो. तो म्हणजे आयुष्याचं हे जरतारी वस्त्र हे सुखदुःखांच्या धाग्यांनी विणलेलं आहे. ज्यात एक धागा सुखाचा आहे तर 100 धागे दुःखाचे.

मैत्रिणींनो, ह्या धाग्याचं आणखी एक रूप जे सगळ्यांना ठाऊक आहे, अगदी बरोबर, आज आहे रक्षाबंधन। या निमित्तानं बहिणीनं आपल्या भावाच्या हातावर बांधलेला धागा बहिणीसाठी असलेल्या भावाच्या कर्तव्याची आणि बहीण भावांमध्ये असलेल्या निर्व्याज प्रेमाची ग्वाही देतो।

0: हा धागा कुटुंबातील वेगवेगळ्या नात्यांना एकमेकांशी जोडून ठेवतो. एकमेकांच्या सहवासात निर्धास्तपणे वावरत असताना कधीतरी आयुष्यात काही कारणानं त्यांच्यापासून दूर जावं लागतं. त्यावेळेला प्रकर्षाने आपल्याला अनेक गोष्टी जाणवतात. मुख्यतः जाणवतं ते हे की आपल्या कुटुंबियांच्या छत्रछायेत वावरत असताना बाहेरच्या उन्हाची साधी झळही आपल्याला कधी लागली नाही. आणि मग अशा क्षणी आपल्याला साथ देतात ते मैत्रीचे धागे.
1: सध्याच्या काळात मैत्र दिनाच्या निमित्तानं मित्रमैत्रिणी एकमेकांना

मैत्रिणींनो, हा धागा कलाकाराला त्याच्या कलेशी जोडून ठेवतो बरं का. जसं वीणा किंवा तंबोऱ्याशी तार छेडत गायक स्वतःला स्वरांशी जोडून घेतो आणि नृत्यात नर्तकी धाग्यात बांधलेल्या घुंगरांच्या तालावर पदन्यास करते.

याशिवाय गुरु देखील आपल्या शिष्याला आपल्या गुरुकुलात सामावून घेताना हा रेशीम धागा बांधून गुरु शिष्यातील हे नातं घट्ट करतात.

0: वैजू, गुरुने दिलेली विद्या ग्रहण करून तो वारसा पुढे चालवण्यासाठी गरज असते ती ते ज्ञान प्रत्यक्षात कृतीत उतरवण्याची. ज्या कुशलतेनं गुरुंनी आपल्याला शिकवलं तितकंच कौशल्य अंगी बाणून स्वतःचा विकास साधण्याची.
1: आता हेच बघा ना, विणकर एक एक धागा जोडत सुंदर वस्त्र तयार करतो. त्याच्या हातातलं कौशल्य पाहिलं की जाणवतं की कला ही केवळ व्यवसायासाठीच नसते तर ती एक साधनाही असते.
0: हे विणकर केवळ वस्त्र विणत नाहीत तर आपल्या कुटुंबाची स्वप्नही विणत असतात, ज्यातून हे धागे कुटुंबाला आर्थिक पाठबळ देतात. आणि जेव्हा लाखो हात कौशल्य, प्रामाणिकपणा आणि मेहनतीनं काम करतात तेव्हा राष्ट्राच्या प्रगतीचा सुंदर वस्त्रपट विणला जातो.

0: मैत्रिणींनो, आयुष्याचं हे वस्त्र विणणारा तो विणकर कधी दिसलाय का हो कोणाला? कुठे असतो हा विणकर माहितीये कोणाला? कवी पी सावळाराम त्यांच्या एका गीतामध्ये ही भावना व्यक्त करतात आणि ते म्हणतात की पंढरीचा विठ्ठल हाच तो विणकर. कुणी त्याला पांडुरंग, कुणी विठू, कुणी विठोबा, कुणी विठाई अशा अनेक नावांनी साथ घालतात. वैजू, वारीला निघालेल्या वारकऱ्याची भक्तिभावाची ही वीण थक्क करणारी वाटते हो की नाही ग?
1: हो ना.
0: कारण 28 युग विटेवर उभा राहून मानवी गात्यांचे हे रेशीम बंध हा विणकर कसे विणतो हे न उलगडणारं कोडं आहे.
1: खरंच.

चला तर मग मैत्रिणींनो, नातेची ही वीण अधिक घट्ट करण्यासाठी प्रेमाचे, मैत्रीचे, सहिष्णुतेचे, भक्तीचे, मायेचे, जिव्हाळ्याचे आणि एकात्मतेचे हे धागे अखंड विणूया आणि आपल्या जीवनाचा सुंदर सप्तरंगी वस्त्रपट विणूया.

धागा धागा अखंड विणूया हे रूपक आत्ताच आपण ऐकलं. लेखन सहभाग आणि निर्मिती सहाय्य होतं स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.

मैत्रिणींनो, प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांचा आज जन्मदिवस. राम कदम यांचा जन्म 28 ऑगस्ट 1918 रोजी झाला. ते मूळचे सांगली जिल्ह्यामधील मिरज गावचे रहिवासी होते. मराठी चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यात ज्या मोजक्या संगीतकारांचं कर्तृत्व कारणीभूत ठरलं त्यात राम कदम यांचं स्थान वरचं आहे. पिंजरा, सोंगाड्या, एकटाजीव सदाशिव, पारद, सुशीला अशा अनेक संगीतमय चित्रपटांची देणगी त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला मिळवून दिली. राम कदम 19 फेब्रुवारी 1997 रोजी स्वर्गवासी झाले. 1940 ते 1990 या कालावधीत राम कदम यांनी जवळपास 200 चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केलं.

बऱ्याच मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

अस्मिता वाहिनीबरोबरच न्यूज ऑन AIR ऍप आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत आहात. 1:05 झाले आहेत. गीतबहार आता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला भाऊबीज या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत, संगीत वसंतकुमार मोहिते यांचं.

कार्यक्रमात यानंतर धाकटी बहीण या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.

0: लक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
2: गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सतीचे पुण्याई या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेपूडकर यांचं गीत, संगीत प्रभाकर जोग यांचं.

गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं गीत ऐकूया. सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया साधी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत, संगीत आनंद घन यांचं।

या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकाल आणि 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी मुंबई. गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात राखी पौर्णिमेचा उत्साह. भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग. गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूच्या प्रभावानं 2 महिन्यात 28 जणांचा मृत्यू.

मधल्या महापुरातल्या मृतांची संख्या 469 आणि ग्रँड चेस 2 स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि तिचं रक्षण करण्याचं भाऊ आश्वासन देतो अशी प्रथा आहे. विविध प्रकारच्या पदार्थांनी बनवलेल्या सुंदर आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध आहेत. तसंच मिठाईच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना या निमित्ताने सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. जनधन योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून गेल्या 12 वर्षात या योजनेनं अधिकाधिक नागरिकांना अर्थव्यवस्थेच्या कक्षेत आणून त्यांचं सबलीकरण केलं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी 2014 या योजनेचा प्रारंभ केला होता. आतापर्यंत या योजनेत 59 कोटी खाती उघडली गेली असून त्यातली 78% खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागात उघडली आहेत, तर 56% खाती महिलांची आहेत. केवळ प्रशासकीय व्यवस्था डिजिटाईज केल्यानं सुधारणा होत नाही, तर दैनंदिन कामकाज सुलभ होणं देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल व्यवसाय सुलभतेसाठी यंत्रणेत सुधारणा या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करून विविध यंत्रणांमध्ये नवीन कार्यपद्धतीचा स्वीकार करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. विविध छोट्या छोट्या कार्यपद्धतीमुळे मोठमोठ्या प्रशासकीय अडचणी येतात. कार्यपद्धतीत दुरुस्ती केली तर त्या अडचणी दूर होऊ शकतील असं त्यांनी सांगितलं. गुजरात राज्यात चांदीपुरा विषाणूमुळे गेल्या 2.5 महिन्यात 28 मृत्यू झाले आहेत. गुजरातच्या आरोग्य विभागानं आज जारी केलेल्या माहितीनुसार 30 जूनपासून 342 नमुन्यांपैकी 314 जणांच्या नमुन्यांची तपासणी झाली असून त्यापैकी 42 जण चांदीपुरा विषाणूने बाधित असल्याचं आढळलं. 10 नमुन्यांची तपासणी अद्याप झालेली नाही. निदान निश्चिती झालेल्या 42 जणांपैकी 28 जण दगावले आहेत. चांदीपुरा हा डासासारख्या कीटकाच्या चाव्यातून पसरणारा विषाणू आहे. सर्वसाधारणपणे बालकांमध्ये या विषाणू संसर्गामुळे सौम्य ताप येऊन तो जलद गतीने मेंदूज्वरापर्यंत पोहोचतो. यामुळे बालकांमध्ये हा विषाणू प्राणघातक ठरण्याची शक्यता जास्त असते. गुजरातमध्ये 2024 या विषाणूचा संसर्ग उद्भवला होता. त्याचा माग घेण्यासाठी गुजरात तसंच राजस्थानमध्ये रोग निर्मूलनासाठीचं केंद्रीय पथक कार्यरत आहे. मध्य नेपाळमध्ये हिमस्खलन आणि पुरामुळे मरण पावलेल्यांची संख्या आज तिसऱ्या दिवशी 469 झाली. शोधमोहीम आणि मदतकार्य सुरू असल्यामुळं 8 जिल्ह्यांमध्ये आणखी मृतदेह सापडले असल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली. आतापर्यंत पुरात अडकलेल्या आणि जखमी झालेल्या 1545 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून त्यातल्या 84 जणांवर काठमांडूच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. नेपाळ लष्कराच्या 2391 जवानांसह 7451 सुरक्षा जवान मदत कार्यासाठी तैनात आहेत. दरम्यान तिबेटमध्ये धरण फुटल्याचा इशारा नेपाळ प्रशासनानं दिला आहे, त्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त

प्राप्त होत आहे. तिबेटमध्ये सागा इथं अडकलेले राज्यातले 37 भाविक आज सकाळी 6 वाजता न्यालम चेकपोस्टमार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले. हे भाविक ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. याबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून आवश्यक सहकार्य दिलं. नेपाळमध्ये पूर ओसरू लागल्यावर बिहारमध्ये पुराचा धोका टळला आहे. गंडक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर वाल्मिकी नगर धरणातून 99,800 क्युसेक्सने आज सकाळी 6 वाजता पाणी सोडण्यात आलं. नदीकाठच्या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे. जलसंपदा विभागाचं परिस्थितीवर सतत लक्ष असून जलाशयांवर गस्त सुरू आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दोन्ही देशातल्या सर्वंकष व्यापार कराराच्या चर्चा या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार भारत आणि कॅनडानं व्यक्त केला आहे. भारत कॅनडा अर्थमंत्री संवाद काल कॅनडात टोरांटो इथं पूर्ण झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कॅनडाचे अर्थमंत्री फ्रँको फिलिप शॅम्पान यांनी चर्चेनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं. 2030 पर्यंत दोन्ही देशातला व्यापार 70 अब्ज कॅनेडियन डॉलर्सवर नेण्याचं उद्दिष्ट असून परस्पर गुंतवणूक आणि वित्तीय स्थैर्यासाठी प्रयत्न करणं तसंच आर्थिक गुन्हेगारीला पायबंद घालणं याकरता या संवादात भरीव चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्यात गेल्या मार्चमध्ये झालेल्या चर्चेत ठरल्यानुसार उभयपक्षी आर्थिक आणि वित्तीय सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं संवादात पुढचं पाऊल पडल्याचं निवेदनात म्हटलं आहे. कॅनडा दौरा आटोपून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून 6 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्या शिकागो इथं गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. शिकागो विद्यापीठात त्या पोल्स्की उद्योजकता केंद्राला भेट देतील आणि नंतर भारतीय समुदायाशी संवाद साधतील. G20 देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची परिषद शिकागो इथं होणार असून त्यात सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय प्रतिनिधीमंडळ सहभागी होणार आहे. त्यानंतर अर्थमंत्री न्यूयॉर्कमध्ये तिथल्या अग्रगण्य उद्योगांच्या प्रमुखांशी चर्चा करतील. वार्षिक अमरनाथ यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. पारंपरिक दिवसानुसार श्रावण पौर्णिमेला छडी मुबारक अमरनाथ गुंफेत पोहोचते आणि त्या दिवशी यात्रेचं समापन होतं. यंदा 3 जुलै रोजी पहलगाम आणि बालताल मार्गावरून सुरू झालेली यात्रा 9 ऑगस्टला खराब हवामानामुळे स्थगित करण्यात आली होती. तोपर्यंत यात्रेत 4,80,000 भाविकांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलं. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचं नेटवर्क दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणलं असून एका जोडप्याला अटक केली आहे. 2024 पासून समाज माध्यमाद्वारे हे पती पत्नी PIO या पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेला रसद पुरवत होते असा आरोप आहे. ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अमेरिकेतल्या सेंट लुईमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यानं अमेरिकेच्या फाबियानो कॅरुआनाला पराभूत करून हा किताब मिळवला. अंतिम फेरीत सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या प्रज्ञानंदनं काल जोरदार पुनरागमन केलं आणि 15-13 अशी ही स्पर्धा जिंकून $2,00,000 इनाम पटकावलं. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघ 5व्या स्थानी राहिला आहे. गेल्या 52 वर्षातली भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. महिलांची 20 षटकांची आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून दुबईत सुरू होत आहे. भारत, पाकिस्तान, थायलंड, हाँगकाँग यांचा गट अमध्ये समावेश आहे. 8 संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेच्या साखळी सामने 8 सप्टेंबरपर्यंत चालतील. ही स्पर्धा आगामी आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात राखी पौर्णिमेचा उत्साह, भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग.
गुजरात मध्ये चांदीपुरा विषाणू

0: च्या प्रभावानं 2 महिन्यात 28 जणांचा मृत्यू. नेपाळमधल्या महापुरात मृतांची संख्या 469 आणि ग्रँड चेस 2 स्पर्धा जिंकणारा आज प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचा 1:41 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यातील शिवसेना क्रीडा सेनेच्या वतीनं दिल्लीत सिंदूर महारक्तदान यात्रा यशस्वी. जिल्ह्यातील माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र देशी मेंढी जात म्हणून अधिकृत मान्यता. जिल्ह्यात 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा आणि जिल्ह्यातील 21,725 शेतकऱ्यांची कर्जमाफी. यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. जिल्ह्यातील शिवसेना क्रीडा सेनेच्या वतीनं 1200 शिवसैनिकांनी नवी दिल्ली येथील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी भारतीय जवानांसाठी सिंदूर महारक्तदान यात्रा यशस्वी केली. कार्यक्रमास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या जीवन कार्यावर आधारित आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन आणि आष्टा शैक्षणिक संकुलातील विविध इमारतींचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात 20 ठिकाणी बंदिस्त हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. यासाठी 2,12,18,000 रुपये उपलब्ध करून देण्यात आले. हर घर तिरंगा अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी सांगली शहर यांच्या वतीनं हुतात्मा स्मारक ते शहीद स्मारक तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत 300 फूट लांबीचा तिरंगा ध्वज आकर्षण ठरला. जिल्हाधिकारी कार्यालय इथं भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. तंबाखू मुक्ती आणि महिला सुरक्षितता तसंच महिला सन्मान शपथ यावेळी घेण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पशुधनाचं संगोपन आणि दुग्ध उत्पादन वाढीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून चारा बियाणे आणि कृत्रिम रेतन यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पशुपालन हा केवळ कृषीपूरक व्यवसाय न राहता तो ग्रामीण कुटुंबाच्या उत्पन्नाचा सक्षम स्रोत बनण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी मैनाक घोष यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आलं. या महामार्गामुळे सुपीक बागायती जमिनी धोक्यात येणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर हा महामार्ग रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. जत तालुक्यातील माडग्याळ मेंढीला स्वतंत्र देशी मेंढी जात म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय पशु अनुवंशिक संसाधन ब्युरोद्वारे ही मान्यता देण्यात आली असून यामुळे मेंढीपालन व्यवसायास उभारी मिळून शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. दहशतवाद, नक्षलवाद तसंच व्यसनाधीनता निर्मूलनासाठी सांगलीकरांनी एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार, अंमली पदार्थमुक्त जिल्हा हा संकल्प करण्याचं आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यावेळी नेमिनाथ नगर ते पोलीस मुख्यालय अशी नशामुक्ती निर्धार पदयात्रा काढण्यात आली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं 100 फुटी भारतीय तिरंगा ध्वज आणि दिवंगत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील स्मृती उद्यान उभारण्यात येणार आहे. या कामाचं भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्याचा शुभारंभ डिजिटल पद्धतीने करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील 21,725 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकंदर 156,54,00,000 रुपये कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आत्ताच आपण

0: ऐकलीत. वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 आणि 37 सेकंद झाली आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया अपर्णा मयेकर यांनी गायलेलं मालिनी लाड यांचं गीत.

या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण आडवाटेवरील पुस्तकं ही नवी मालिका घेऊन येत आहोत. आजच्या भागात ऐकूया प्रसिद्ध फ्रेंच लेखक मार्सेल बेनाबू यांच्या डम दिस बुक व्हाईल यू स्टील कॅन या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, आपण सहसा एखादं नवीन पुस्तक हातात घेतो तेव्हा लेखकाची काय अपेक्षा असते? आपण ते पुस्तक वाचावं, त्यातल्या गोष्टींमध्ये पूर्णपणे गुंग होऊन जावं, हो ना? पण समजा तुम्ही एखादं सुंदर पुस्तक विकत घेतलं आणि पहिल्याच पानावर लेखकानं लिहिलं असेल की अरे वाचका, वेळ निघून जाण्याआधी हे पुस्तक फेकून दे, तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही नक्कीच चक्रावून जाल ना? तर आज तुम्हाला अशाच एका भन्नाट पुस्तकाची ओळख करून देणार आहे. या अत्यंत अनोख्या पुस्तकाचं नाव आहे डम्प धिस बुक व्हाईल यू स्टील कॅन, म्हणजे वेळ निघून जाण्याआधी हे पुस्तक फेकून द्या. या अवलिया लेखकाचं नाव आहे मार्सेल बेनाबू. मार्सेल बेनाबू हे एक प्रसिद्ध फ्रेंच लेखक. ते उलिपो नावाच्या एका प्रयोगशील साहित्यिक गटाचे महत्त्वाचे सदस्य आहेत. हा गट साहित्यामध्ये नेहमीच काहीतरी नवीन, गमतीदार आणि विलक्षण प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या याच प्रयोगाचा एक उत्तम नमुना आहे. पुस्तकाचं शीर्षक वाचून आपल्याला कदाचित वाटेल की लेखक नुसतीच थट्टा करत असावा, पण जसजसं पुढची पानं आपण वाचायला सुरुवात करतो तसतसा हा विक्षिप्त लेखक ते पुस्तक न वाचण्याची वेगवेगळी पटण्याजोगी कारणं आपल्याला द्यायला लागतो. म्हणजे तो अक्षरशः वाचकाला विनवणी करतो की अरे माझं हे पुस्तक वाचून तुझा मौल्यवान वेळ वाया घालवू नकोस, जा जाऊन एखादं दुसरं चांगलं पुस्तक वाच. पण श्रोते हो, इथंच तर खरी गंमत आहे. कारण मानवी स्वभावच असा आहे की जे करू नको म्हटलंय तेच करायची आपल्याला सर्वात जास्त ओढ असते. लेखकानं वापरलेलं हे रिव्हर्स सायकोलॉजीचं किंवा उलट्या मानसशास्त्राचं तंत्र इथं अचूक काम करतं. तो जितकं नको म्हणतो तितकी आपली उत्सुकता जास्त ताणली जाते. आपण विचार करतो असं काय दडलं या रहस्यमय पुस्तकात? तर हे संपूर्ण पुस्तक म्हणजे लेखक आणि वाचक यांच्यात चाललेला एक मजेशीर संवाद आहे. बेनाबू यांनी वाचनाच्या प्रक्रियेवरच अतिशय मार्मिक भाष्य केलं आहे. आपण मुळात पुस्तक का वाचतो, वाचनातून आपल्याला नेमकं काय मिळतं, लेखक आणि वाचक यांच्यात नक्की कसलं नातं असतं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हा लेखक अतिशय मिश्किलपणे देतो. हे पुस्तक स्वतःच्याच अस्तित्वाची खिल्ली उडवतं आणि साहित्याच्या प्रस्थापित नियमांना आव्हानही देतं. तर श्रोते हो, जर तुम्हाला नेहमीच्या चौकटीतल्या कथा किंवा कादंबऱ्या वाचून कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं, बुद्धीला चालना देणारं आणि त्याचवेळी चेहऱ्यावर हसू आणणारं दर्जेदार साहित्य वाचायची इच्छा असेल ना, तर मार्सेल बेनाबू यांचं हे विलक्षण पुस्तक तुम्ही नक्कीच वाचायला हवं. हे पुस्तक तुम्हाला वाचनाचा एक अतिशय वेगळा आणि ताजा टवटवीत अनुभव देईल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, या बेरकी लेखकाच्या इशाऱ्याला बळी पडून पुस्तक खरोखरच अर्ध्यातून फेकून देऊ नका.
0: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला प्रसिद्ध फ्रेंच लेखक मार्सेल बेनाबू यांच्या डम धिस बुक व्हाईल यू स्टील कॅन या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 आहेत. आता कृषीवाणी या कार्यक्रमात सूक्ष्म अन्नद्रव्य आणि त्यांचे कार्य याविषयीची माहिती ऐकूया.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतजमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य पुरेशा प्रमाणात असल्यास देण्याची गरज नाही. अशा

0: पिकं जमिनीतून आणि वापरलेल्या शेणखतातून सूक्ष्म अन्नद्रव्य घेतात, परंतु त्यापेक्षा कमी मध्यम प्रमाणात असतील तर ती शेणखत आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असणाऱ्या खतातून पिकांची गरज भागवावी लागते. ही सूक्ष्म अन्नद्रव्य आणि त्यांची कार्य आपण बघूया. बोरॉन हे वनस्पतीमध्ये पेशी विभाजन, पेशी निर्मिती पर्यायानं पिकाची तसंच मुळांची वाढ यामध्ये मोठा याचा सहभाग असतो. जलशोषण बोरॉनच्या पुरवठ्यामुळे वाढून शर्करा वाहून नेण्याची गती वाढते. याशिवाय प्रथिन निर्मिती, बी आणि मधुर फळांची निर्मिती आणि कॅल्शियमचं शोषण आणि वापर यामध्ये मदत होते. जस्ताचा प्रामुख्यानं जीवरसायन प्रक्रियेत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग असतो. वनस्पतीमध्ये पीक पोषण संजीवक तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे फुल फळधारणा होऊन फुलं आणि फळं यांची गळ थांबते, प्रथिनांच्या निर्मितीस हातभार लागतो. तसंच वनस्पतीच्या पुनर्जनन क्रिया उत्तम प्रकारे घडवून आणण्यासाठी जस्ताचा उपयोग होतो. लोह हे अन्नद्रव्य पिकांना हरितद्रव्य कर्बोदक तयार करण्यास मदत करतं. वनस्पतींच्या निरनिराळ्या जीवरासायनिक प्रक्रियांमध्ये महत्वाचा असा सहभाग याचा असतो. पेशींच्या श्वसनास मदत होते. या अन्नद्रव्याच्या योग्य पुरवठ्यामुळे पिकं इतर पोषक अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणावर शोषून घेऊ शकतात. तसंच पीक वाढीसाठी ऊर्जेचा पुरवठा करणं हे लोहाचं मुख्य कार्य आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये तसंच कॅरोटीन, रिबोफ्लेविन, ॲस्कॉर्बिक आम्ल या जीवनसत्वाच्या निर्मिती कार्यामध्ये मॅंगेनिजची मदत होत असते. नत्राच्या चयापचय प्रक्रियेमध्ये महत्वाचा भाग तसंच स्फुरदाचं शोषण वाढवण्यास मदत करतं. जास्त तापमानातून पिकाचं संरक्षण करण्यासाठी मॅंगेनिजची मदत होते. हरितद्रव्याच्या निर्मितीमध्ये तांब मदत करतं. पीक वाढीस आवश्यक प्रक्रियेमध्ये कार्यरत प्रेरकांना कार्यशील बनवतं. लिग्निन तयार करण्याच्या प्रक्रियेत प्रथिन आणि कर्बोदक चयापचय प्रक्रियेमध्ये यांचा महत्वाचा सहभाग असतो. सहजीवी नत्रस्थिरीकरणासाठी उपयोगी पडतं. तसंच वनस्पतींच्या श्वसनक्रियेमध्ये मदत करतं. आणि लोहाचा वनस्पतींना वाढीकरता जास्त उपयोग होण्यासाठी तांब्याची मदत होते. मॉलिब्डेनममुळे शेंगावर्गीय पिकांच्या मुळावरील गाठींचं प्रमाण वाढण्यास मदत होऊन हवेतील नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूंच्या वाढीसाठी उपयोग होतो. त्यामुळे जैविक नत्र स्थिरीकरणाचं प्रमाण वाढतं. तसंच प्रथिन निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये मॉलिब्डेनमचा प्रत्यक्ष सहभाग असतो.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण सूक्ष्म अन्नद्रव्य आणि त्यांचे कार्य याविषयीची माहिती ऐकली. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
2: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
4: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळे पोटविकार डोकं वर काढतात असं आपण बघतो. कुठले आजार असे आहेत की स्पेसिफिक त्या काळामध्ये ते होत असतात?
2: वातावरण जरा दमट असतं, त्याच्यामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव थोडासा वाढलेला असतो, त्याच्यामुळं भाज्या असतील त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या पाहिजेत. फार काळ अन्न शिजलेलं तसंच ठेवता कामा नये, कारण दमट हवेमुळं काही वेळेला जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो जरा आणि ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. वॉटरही बऱ्याच वेळेला कंटॅमिनेशन होतं, जुलाब असेल, उलटी असेल, काही पोटदुखी असेल, इन्फेक्शन असेल, ह्या गोष्टी वाढतात. त्यामुळे पाणी थोडं उकळून शक्य असेल तर घेणं, स्वच्छता ठेवणं, अन्न शिळं न खाणं, ताजंच खाणं आणि व्यवस्थित योग्य तेवढंच खाणं, अशा गोष्टी थोड्या केल्या तर कदाचित प्रमाण पावसाळ्यातील आजारचं कमी होतं.
1: अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही म्हणजे करपट ढेकर येतात किंवा पोट फुगतं, तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे?
2: पावसाळी दिवसात इन्फेक्शन थोडंसं वाढण्याची शक्यता दमट हवेमुळे असतं की भाजीपाला वगैरे ते स्वच्छ व्यवस्थित धुवून घेणं, चांगल्या पद्धतीने व्यवस्थित शिजवणं, व्यवस्थित चर्वण करणं सगळ्यात महत्वाचं आहे सध्या. कारण चर्वण जर व्यवस्थित नसेल तर मग ते पचनाला प्रश्न येतात. पालेभाज्या व्यवस्थित चर्वण झालं तर त्याचं बारीक फायबरमध्ये रूपांतर होऊन पाणी शोषणाला वगैरे त्याचा उपयोग होतो. पिष्टमय पदार्थ तर बऱ्याच अंशी तोंडातील लाळेमुळं त्याचं पचन व्हायला खूप मदत होते, तर ते व्यवस्थित चर्वण असेल तर अन्नाचं पचन चांगलं होतं. त्याचप्रमाणे वेळ महत्वाची जेवणाची, आपण कोणत्याही वेळी कसं घेतो, पटपट खाल्लं जातं, जेवणाच्या मधला वेळ इंटरवल महत्वाचा आहे. झोपेच्या आधी 2 ते 3 तास तरी आपण जेवण घ्यायला हवं आणि योग्य प्रमाणात घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपल्या शरीराला काय पचतंय, काय योग्य आहे ते पण खाणं महत्वाचं आहे. एखादी गोष्ट पचत नसेल तर ती आपण एखाद्याला खाल्ली तर त्याचं तेवढ्या म्हणावं तसं पचन होत नाही. पण योग्य प्रमाणात, योग्य वेळी व्यवस्थित चर्वण करून चावत असताना गोष्टीकडे लक्ष देऊन जर असेल तर मग ते पचन चांगलं होतं आणि मग अशा गोष्टी बऱ्याचशा कमी होतात. असं नेहमी म्हटलं जातं की 32 वेळा घास चावावा, त्या घासाकडं आपलं लक्ष, मनाचं लक्ष पाहिजे आणि भुकेपेक्षा नेहमीच 4 घास कमीच खावेत.
1: ते बरोबर आहे. इरिटेबल बाउल सिंड्रोम हा काय प्रकार आहे?
2: अनेक गोष्टींचा एक समुच्चय असल्यासारखं आहे की आणि याच्यामध्ये मेन कारण आहे एन्झायटी किंवा अति स्ट्रेस, डिप्रेशन, अशा बऱ्याच गोष्टींचा त्यात मेनली स्ट्रेस हा त्याच्यामध्ये इरिटेबल बॉवेलला करत असतो आणि त्याच्यामुळं एकदम संडास होणं, कॉन्स्टिपेशन होणं, दुखायला लागणं अशा बऱ्याच गोष्टी होतात आणि त्याच्यामुळं हा अलीकडं थोडासा बघायला मिळतो रोग.
1: याच्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे आणि उपचार काय करता येतात?
2: जनरल काळजी हीच आहे की जेवढा स्ट्रेस कमी करता येईल तेवढा केला पाहिजे. योगा असेल, त्याच्यानंतर एक्सरसाइज असेल, त्याच्यानंतर आपलं खाण्यापिण्याच्या तुमच्या कुठल्या सामाजिक जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल, एखादा छंद असेल की ज्यांच्यामुळे स्ट्रेस कमी होईल, कारण स्ट्रेस हा याच्यातील खूप मोठा फॅक्टर आहे. त्याच्यानंतर काही इन्फेक्शन वगैरे असतील तेही आपण जेवढे टाळता येईल तेवढे टाळले पाहिजेत. आणि जीवनशैली, योग्य वेळी आहार, योग्य वेळी झोप, योग्य वेळी जेवण, अशा गोष्टी केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ह्या जर घेऊनही कमी होत नसतील तर मात्र थोड्याशा अंतरानंतर मग डॉक्टरशी कन्सल्ट करून ते योग्य निदान मग काही वेळेला वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात आणि त्यानुसार मग उपचार चालू केले जातात.
0: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: प्रसारित करीता हो कार्यक्रम परिसर।
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमामध्ये ऐकूया कचरा व्यवस्थापनाची गरज याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. कचरा व्यवस्थापन म्हणजे नक्की काय आणि त्याचं काय महत्व आहे?
1: कचरा फक्त हा शब्द आपण ऐकतो आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. तर व्यवस्थापन एक 4 ते 5 प्रकारे आपण करू शकतो. पहिल्यांदा तर संकलन. आपण शहर किंवा मोठ्या स्वरूपात न जाता आता आपण घरातल्या छोट्याशा गोष्टींपासून सुरू करू. एक छोटं कुटुंब जर घेतलं तर त्याच्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, मुलांचे काही स्टेशनरीचे हे असे प्रकारचा जो कचरा होतो तो आपण एके ठिकाणी गोळा करणं, त्याचं संकलन करणं हा पहिला मुद्दा झाला. तो जमा झालेला कचरा किंवा संकलित केलेला घरातला कचरा त्याचं वर्गीकरण हे खूप गरजेचं आहे. वर्गीकरण नाही केलं तर त्याचे पुढे बरेच दुष्परिणाम होतात. ओला कचरा म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात जो तयार होणारा भाजीचा, देठांचा, सालींचा किंवा अन्न पदार्थांचा जो कचरा असतो त्याला आपण ओला कचरा म्हणून तो बाजूला केलाच पाहिजे. दुसरी म्हणजे सुका कचरा. सुका कचऱ्यामध्ये पण प्लास्टिक, ई वेस्ट, मुलांचे घरातले खेळणी, स्टेशनरीज हे प्रकार वेगळे होतात. शिवाय घातक मध्ये ई वेस्ट येतं, सगळ्यांच्याच पर्यावरणाच्या आणि आपल्या सगळ्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीनं घातक आहे. मेडिकल कचऱ्यामध्ये गोळ्या, औषधं ह्या सगळ्या येतो, वापरलेले डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स, इंजेक्शन्स वगैरे हे सगळं येतं. आणि आपल्या घंटा गाडीच्या पाठीमागं त्याच्यासाठी एक सेपरेट डबा केलेला असतो. जर तो डबा नाही लक्षात आला तर त्याच्यावर लिहिलेलं पण असतं मेडिकल वेस्ट, ई कचरा किंवा घातक कचरा, असे 3 ते 4 डबे केलेले असतात. तर हे असं वर्गीकरण करणं खूप गरजेचं झालेलं आहे. आता जो कचरा झालाय घरामध्ये तयार, मी आता फक्त छोट्या ह्याच्या स्वरूपात सांगते, हे आपण मोठ्या प्रमाणातच करायला पाहिजे. तर पुनर्वापर, काही गोष्टी अशा असतात की मुलांनी वापरून टाकलेली खेळणी किंवा काय, तर त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. ई वेस्ट मध्ये पण अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्याचं दुरुस्ती केली तर ते पुनर्वापर होऊ शकतो. ओला कचऱ्याचं कंपोस्ट खत केलं तर त्याचा चांगला उपयोग आपल्या बागेसाठी किंवा कुंडीतल्या झाडांसाठी व्यवस्थित ते होऊ शकतो. म्हणून त्याचा पुनर्वापर हे एक व्यवस्थापनातलं एक गोष्ट येतं. त्याच्यावर प्रक्रिया, प्रक्रिया म्हणजे मी आता थोडक्यात सांगितलं की ओला कचऱ्यावरती कंपोस्टिंग करणं आणि ते घरच्या घरी छान पद्धतीनं छोट्या स्वरूपात आपण करू शकतो. आता परिस्थिती अशी आली की गांभीर्यानं घ्यायला पाहिजे. काही सुजाण नागरिक त्याच्यामध्ये सामील व्हायला लागलेत. बऱ्याच संस्था आणि प्रशासक लेवलला ह्या गोष्टी अवेअरनेस वाढत चाललेला आहे. आणि हे गरजेचं काय आहे तर ओला कचरा आणि सुका कचरा एकत्र केला तर जे ओला कचरा आहे जो कंपोस्टिंगसाठी जायला पाहिजे त्याचं प्रॉपर कंपोस्टिंग होत नाही, ते सुक्या कचऱ्यामध्ये मिसळलं की सुका कचरा तो काही बायोडिग्रेबल असतोच असं नाही. मग प्रत्येकाची कॅटेगरी वेगळी असती विघटन होण्याची, प्रत्येकाची क्षमता वेगळी असती. ओला कचरा म्हणाल तर खाण्याचे पदार्थ, भाज्या वगैरे, त्याचे देठ, फळांच्या साली, म्हणजे जे पुन्हा मातीत मिक्स होणार आहे त्याच्यापासून खत निर्माण होणार आहे हा ओला कचरा असतो आणि तो 100% म्हणजे आपल्या किचन मधूनच निघत असतो.
0: बरोबर.
1: ई वेस्ट तर सगळ्यात हार्मफुल आहे, त्यामुळं ते पण आधी वेगळं केलं पाहिजे. ते पाण्यात किंवा जमिनीत मिसळलं तर कित्येक वर्ष जमीन नापीक होऊ शकते. मग ह्या नापीक जमिनीतून आपण पुढे उगवणार काय आणि खाणार काय, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला तर असं खूप मोठा डोंगर आहे की ते वर्गीकरणाची गरज काय आहे. त्यामुळं कचऱ्याचं व्यवस्थापन जर ह्या 5 पद्धतीनं केलं तर तो खूप फायद्याचं ठरणार आहे सगळ्यांनाच.
0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमामध्ये कचरा व्यवस्थापनाची गरज याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 2:15 हे दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.
3: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा जनधन योजना की वित्तीय समावेशन को

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण भूषण गोडे यांचं गायन ऐकलं. राग मधुवंती आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांची आणि हार्मोनियमची संगती श्याम देशपांडे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245144334 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
3: देवी भुवन हा नेपियन्सी रोड वरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
4: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोड वरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
3: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9 वाजता, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकाल.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात राखी पौर्णिमेचा उत्साह. भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग. अवकाळी आणि गारपीटग्रस्त अशा 17,000 अधिक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. नेपाळमधल्या महापुरातल्या मृतांची संख्या 469 वर. राज्यातले सुमारे 150 भाविक भारताकडे रवाना. आणि ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय.

देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि तिचं रक्षण करण्याचं आश्वासन देतो अशी प्रथा आहे. विविध प्रकारच्या पदार्थांनी बनवलेल्या सुंदर आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध आहेत, तसंच मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना या निमित्तानं सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातल्या विविध भागात जून आणि जुलै 2026 या कालावधीत झालेली अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 23,33,31,000 रुपयांचा मदत निधी राज्य सरकारनं मंजूर केला. हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा होणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विकास मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल दिली. राज्यातल्या 17,245 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून विविध संस्थांमधल्या शिक्षक पदांसाठी 13,119 उमेदवारांची शिफारस केल्याची माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली आहे. औंढा नागनाथ आणि नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिर विकास आराखड्याला शिखर समितीनं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत शिखर समितीची बैठक झाली. औंढा नागनाथ मंदिर परिसर विकासाकरता 193,55,20,000 रुपये खर्चाच्या सुधारित आराखड्याला या बैठकीत मान्यता मिळाली. नागपुरातल्या ऐतिहासिक कल्याणेश्वर मंदिर महाल परिसराच्या विकास कामासाठी सुमारे 72,50 कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली. औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक क्षेत्र असून मंदिरावरच्या पुरातन शिल्पकलेचं जतन करत नैसर्गिक रंगाचा वापर संवर्धन कार्यात करण्याची सूचना फडणवीस यांनी यावेळी केली. आंबेगाव इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित शिवसृष्टी थीम पार्क उभारण्यासाठी 50 कोटी रुपये खर्चाला मंजुरी मिळाली. पंढरपूरच्या विकासाबाबत स्थानिकांबरोबरच वारकरी, भाविक, मठाधिपती तसंच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच अंतिम आराखडा तयार केला जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुसऱ्या आढावा बैठकीत सांगितलं. पुढच्या 50 वर्षांच्या दृष्टीनं गर्दीचं व्यवस्थापन आणि पायाभूत सोयीसुविधा विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे तसंच अन्य अडचणी तातडीनं दूर करण्याचे निर्देश रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या महामार्गाच्या पाहणी दौऱ्याला त्यांनी पनवेल पळसपेहून सुरुवात केली त्यावेळी ते बोलत होते. महामार्गाच्या कामाबाबत केवळ कार्यालयीन अहवालावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी करा आणि मग उपाययोजना अंमलात आणा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये आता विविध क्षेत्रांमधल्या अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींना नामनिर्देशित सदस्य म्हणून प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्यासाठी राज्य शासनानं पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची पात्रता आणि नियुक्ती याबाबतचे नियम निश्चित केले आहेत. नामनिर्देशनासाठी संबंधित क्षेत्राचा रहिवासी असणं तसंच पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद प्रशासनासंबंधी विशेष ज्ञान अथवा कार्यानुभव असणं आवश्यक राहील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य नेपाळमध्ये हिमस्खलन

0: आणि पुरामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या आज तिसऱ्या दिवशी 479 झाली, माफ करा 469 झाली. शोधमोहीम आणि मदतकार्य सुरू असल्यामुळे 8 जिल्ह्यांमध्ये आणखी मृतदेह सापडले अशी माहिती नेपाळ पोलिसांनी दिली. आतापर्यंत पुरात अडकलेल्या आणि जखमी झालेल्या 1545 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून त्यातल्या 84 जणांवर काठमांडूच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. नेपाळ लष्कराच्या 2391 जवानांसह 7451 सुरक्षा जवान मदतकार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान तिबेटमध्ये धरण फुटल्याचा इशारा नेपाळ प्रशासनानं दिला आहे, त्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पूर येईल अशी भीती व्यक्त होत आहे. तिबेटमध्ये सागा इथं अडकलेले राज्यातले 37 भाविक आज सकाळी 6 वाजता नॅलम चेकपोस्ट मार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले आहेत. हे भाविक ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. याबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून आवश्यक सहकार्य मिळवले. नागपूर जिल्ह्यातल्या श्री स्वामी महाराज यांच्या समूहासोबत नेपाळमध्ये गेलेले 110 नागरिकही भारताच्या दिशेने निघाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी मुख्य आरोपी आणि कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील याला आज सकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं नंदुरबारात आणलं. त्यानंतर त्याच्या अकादमीत त्याची सुमारे तासभर चौकशी झाली. पाटीलची ई साक्ष तसंच ओळख परेड झाली. तपासाच्या पुढच्या टप्प्यात घरी तसंच मूळ गावी जाऊन झडती घेतली जाईल असं सूत्रांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयाने 30,000 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकी प्रकरणी आणखी तिघांना अटक केली आहे. त्यांना पणजीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयानं त्यांना 1 सप्टेंबर पर्यंत ईडी कोठडी दिली. ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अमेरिकेतल्या सेंट लुईसमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यानं अमेरिकेच्या फाबियानो कॅरुआना याला पराभूत करून हा किताब मिळवला. अंतिम फेरीत सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या प्रज्ञानंद यानं काल जोरदार पुनरागमन केलं आणि 15-13 अशी ही स्पर्धा जिंकून $2,00,000 इनाम पटकावलं. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात पोलिसांनी मौजे निघरूड जिल्ह्यातील गावातल्या जुगार अड्ड्यावर थापा मारून 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रोख रकमेसह 2 चारचाकी वाहनं आणि 8 मोबाईल असा एकूण 14,40,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गडचिरोली जिल्ह्यातल्या सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामं प्राधान्यानं करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र रासिंहराजे भोसले यांनी काल दिले. जिल्ह्यातल्या रस्ते आणि पुलांच्या विकासकामांचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात राखी पौर्णिमेचा उत्साह, भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग. अवकाळी आणि गारपीटग्रस्त अशा 17,000 अधिक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. नेपाळमधल्या महापुरातल्या मृतांची संख्या 469. राज्यातले सुमारे 150 भाविक भारताकडे रवाना. आणि ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ह्या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5 वाजत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. या सायंकालीन सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. देशात साखरेचा तुटवडा नाही, तसंच साखरेच्या किमती, साठा आणि बाजारातली उपलब्धता यावर सरकारचं लक्ष आहे, असं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसात साखरेचे दर सुमारे 20% उतरले असून योग्य दरात पुरेशी साखर उपलब्ध व्हावी यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असंही सरकारनं म्हटलं आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं साखर विक्रेते, वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेच्या सूचना जारी केल्या आहेत. हे निर्बंध 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील. देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नेपाळमध्ये हिमस्खलन आणि पुरामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 538 झाली आहे. शोध मोहीम आणि मदतकार्य अद्याप सुरू आहे. तिबेटमध्ये अडकून पडलेले महाराष्ट्रातले 21 पर्यटक काठमांडूहून आज नवी दिल्ली इथं सुखरूप परतले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 331 अंकांची वाढ झाली आणि तो 77,265 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 85 अंकांची वाढ नोंदवत 24,176 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार
0: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5

अजून 2 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करत आहो शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अभय गद्रे यांचं गायन राग श्री. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत सांझ नई आओ रे तुम आओ. 3 तालात निबद्ध असलेल्या द्रुतबंदिशीचे बोल आहेत सांझ की बेर. आणि 1 तालात निबद्ध असलेल्या द्रुतबंदिशीचे बोल आहे काहे डर पाऊ. त्यांना तबलासात केली आहे संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियम संगती आहे संदीप गुरमुले यांची. ऐकूया अभय गद्रे यांचं गायन राग श्री.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अभय गद्रे यांचं गायन ऐकलं, राग होता श्री. तबलासात केली होती संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियम संगती होती संदीप गुरमुले यांची. नाद ब्रह्म या कार्यक्रमाची निर्मिती केली होती आकाशवाणी नागपूर केंद्रानं आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत युववाणी.

युववाण्याः सर्वेभ्यः श्रोतृभ्यः सादरं नमस्कारः. अर्थात युववाणी ऐकणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि श्रोत्यांना माझा सादर नमस्कार. मित्रांनो, आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून तुम्ही ऐकत आहात युवकांसाठी प्रसारित होणारा युववाणी हा कार्यक्रम. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमात मी तुमची होस्ट आणि तुमची दोस्त थोडीशी शरारती थोडीशी प्यारी आरजे गायत्री तुम्हा सर्वांचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती. सगळ्या भाषांमध्ये संस्कृत ही सर्वात श्रेष्ठ गोड आणि दिव्य भाषा आहे. हो मित्रांनो, बरोबर ओळखलं. आजचा दिवस हा एकदम खास आहे, कारण आज आहे रक्षाबंधन, ऋषी पौर्णिमा आणि संस्कृत दिन. आजच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधून रक्षणाची प्रार्थना करते. तसंच आपण आपल्या ऋषींना वंदन करतो, ज्यांनी आपल्याला वेद, ज्ञान आणि दिव्य अशी संस्कृत भाषा दिली. आणि म्हणूनच भारतात आजच्या दिवशी संस्कृत दिन हा साजरा केला जातो. आपण याच भाषेबद्दल आज बोलणार आहोत, जिला देववाणी म्हणतात. ती फक्त मंदिरात नाही तर आता मोबाईल मध्ये, AI मध्ये आणि आपल्या फ्युचर मध्येही आहे. आणि सोबतच याच दिव्य भाषेला घेऊन ज्याने याच क्षेत्रात करिअर केलंय अशा एका युवा मित्राशी मी साधलेला संवाद देखील आज आपण कार्यक्रमात ऐकणार आहोत. मित्रांनो, जगभरात हजारो भाषा बोलल्या जातात, पण ज्या भाषेला सर्व भाषांची जननी, देववाणी आणि अतिशय वैज्ञानिक भाषा मानलं गेलंय ती भाषा म्हणजे आपली संस्कृत. अनेकदा आजच्या युवकांना वाटतं की संस्कृत ही फक्त कर्मकांडाची किंवा जुन्या पोथ्यांची भाषा आहे, पण मित्रांनो, संस्कृत ही केवळ भूतकाळाची भाषा नसून आपल्या वर्तमानाची आणि भविष्याची संस्कृती देखील आहे. संस्कृत साहित्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यात असलेले सुभाषित. बरं, हे सुभाषित म्हणजे काय? सु म्हणजे चांगलं आणि भाषित म्हणजे बोललेलं. अतिशय कमी शब्दात जगण्याचं

0: मोठं तत्वज्ञान सांगण्याची ताकद या सुभाषितांमध्ये असते बरं का. आणि आजच्या आपल्या या विशेष भागात आपण असेच काही संस्कृत सुभाषित जाणून घेणार आहोत. भाषासु मुख्य मधुरा दिव्या गिरवाण भारती तस्माद्धी काव्य मधुरम तस्मादपी सुभाषितम. याचा काय अर्थ आहे की सर्व भाषांमध्ये संस्कृत भाषा ही मुख्य मधुर आणि दिव्य आहे. त्या भाषेत रचलेलं काव्य हे त्याहूनही अधिक मधुर आहे आणि त्या काव्यापेक्षाही त्यात समाविष्ट असलेली सुभाषित अतिशय मधुर आणि अर्थपूर्ण आहेत. तुम्ही म्हणाल आजच्या जेनझी आणि तरुणांसाठी संस्कृत का महत्वाची आहे. कारण आज आपण ज्या गोष्टींना लाईफ स्किल्स किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो तेच ज्ञान या सुभाषितांमध्ये हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं आहे. उदाहरण घ्यायचं झालं आजच्या काळात आपण ज्ञानाचं महत्व ओळखतो पण खरं ज्ञान आणि विद्वत्ता ही काय असते हे सांगणारं हे सुभाषित बघा. विद्वत्तम च नृपत्वम च नैव तुल्यम कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्ता आणि राजाची सत्ता यांची कधीही तुलना होऊ शकत नाही. कारण राजाला फक्त त्याच्या स्वतःच्या देशात सन्मान मिळतो पण विद्वान आणि ज्ञानी व्यक्तीला संपूर्ण जगात पूजलं जातं आणि सन्मानित देखील केलं जातं. हे सुभाषित आपल्याला शिकवतं की सत्ता किंवा संपत्तीपेक्षा ज्ञानाची ताकद ही नेहमी श्रेष्ठ असते. आणि म्हणूनच मित्रांनो संस्कृत भाषा ही केवळ साहित्याची भाषा नाही तर ती एकात्मतेचा आणि दृष्टिकोनाचा संदेश देते. विद्या ददाती विनयम विनयात द्याती पात्रताम पात्रत्वान धनमापनोती धनात धर्म तत सुखम. मित्रांनो या श्लोकाचा अर्थ आहे विद्या माणसाला नम्रता देते नम्रतेने पात्रता येते आणि पात्रतेने माणूस आयुष्यात सगळं काही मिळवू शकतो. आणि आज आपल्यासोबत असाच एक पात्र तरुण आहे जो आजकालच्या युवकांसाठी एक रोल मॉडेल देखील आहे. मित्रांनो संस्कृत हे नाव ऐकलं की डोळ्यांसमोर काय येतं जुनी पुस्तकं मोठे मोठे ग्रंथ कठीण श्लोक किंवा मार्क्स मिळवण्यासाठी केलेली धडपड. पण आजच्या कार्यक्रमातून आपला हा गैरसमज आपण 100% दूर करणार आहोत. आपल्या कार्यक्रमात आज जो पाहुणा आलेला आहे ना त्याने संस्कृत विषयातच त्याचं पूर्ण शिक्षण घेतलंय. शिवाय तो संस्कृत मध्ये कविता लिहितो. संस्कृत साठी त्यांनी एक ऍप देखील बनवलंय. संस्कृत अनुवादकही आहे. भाषिणी या प्रकल्पात त्याने सिनियर लँग्वेज एडिटर म्हणूनही काम केलंय. आणि संस्कृत नाटक लघुपटांच्या अनुवादासोबत त्याने अभिनय करून अवॉर्ड देखील जिंकले आहेत. तर आज कार्यक्रमात आपल्या सोबत आहे ऋग्वेद देशपांडे. वय फक्त 22 पण BA मध्ये 2 वेळा युनिव्हर्सिटी टॉपर हैदराबाद विद्यापीठातून MA संस्कृत आणि नुकतंच IIT रुर्की मध्ये त्याची PhD साठी निवड झाली आहे. संस्कृत म्हणजे काय तर ती आहे आपल्या मुळांची भाषा आणि हो तीच आहे आपल्या भविष्याची टेक्नॉलॉजी. जर तुम्हालाही वाटत असेल की संस्कृत मध्ये करिअर नाहीये तर पुढचे 15-20 मिनिटं नक्की ऐका. खात्री आहे की तुमचं हे मत नक्कीच बदलेल. कारण ऋग्वेद हा खरंच आपल्यासाठी वेदांसारखंच नॉलेज घेऊन आलाय. तर युववाण्याम तव हार्दिकम स्वागतम ऋग्वेद.
1: भूयांसी नमांसी. माझं नाव ऋग्वेद ऋतुजा रवींद्र देशपांडे. मी मूळ छत्रपती संभाजीनगर येथील राहणारा आहे. माझं शिक्षण MA संस्कृत स्टडीज हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून मागच्या वर्षी पूर्ण झाले आणि नुकताच मी IIT रुर्की येथे PhD या शिक्षणासाठी प्रवेश घेत आहे.
0: नक्कीच त्यासाठी सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये देखील आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने मी तुझं स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: तर मला सांग की संस्कृत सोबतचा हा तुझा प्रवास कसा सुरू झाला.
1: खरं सांगू तर ही खूप मजेशीर कथा आहे. ज्यावेळेस मी BA ला प्रवेश घेतला मी 12वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून नंतर मी BA ला प्रवेश घेतला.
0: हो का.
1: 8वी पासून संस्कृत एक विषय म्हणून मी 12वी पर्यंत शिकत होतो. BA ला पुणे विद्यापीठामध्ये 2ऱ्या वर्षाला तुम्हाला एक विषय स्पेशल किंवा विशेष म्हणून तुमच्या ग्रॅज्युएशनचा विषय म्हणून निवडावा लागतो.
0: अच्छा.
1: त्यावेळी कुठला विषय निवडावा यामध्ये जेव्हा मी माझ्या मोठ्या भावासोबत चर्चा करत होतो तर सहज एक गमतीशीर गोष्ट अशी आली की BA राज्यशास्त्र BA अर्थशास्त्र इत्यादी याला एवढी कोणी किंमत देत नाही पण BA संस्कृत म्हटलं की ऐकायला खूप छान वाटतं किंवा मोठं वाटतं. ते संस्कृत घे. आवड होती पण या एका मजेशीर गोष्टीमुळे मी विशेष विषय म्हणून संस्कृत शिकायला लागलो.
0: 12वी सायन्स नंतर तू BA कडे कसा वळालास.
1: मुळात भाषांची आवड ही आधीपासूनच होती आणि भाषेमध्येच काहीतरी करावं असा एक माझा ठरलेला बेत होता म्हणायला हरकत नाही. पण काही कारणास्तव सायन्स शिकलो पण इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर ह्या दोन्हीपैकी आपल्याला काहीही करायचं नाहीये हे पण आधीच ठरलेलं होतं. त्यामुळे मग आता पुढे विज्ञान शाखेमध्ये पूर्ण आपलं करिअर करण्याऐवजी आपण आपल्या आवडीला जोपासावं आणि त्या क्षेत्रामध्येच काहीतरी करिअर करावं, यामुळे मी आर्ट्सकडे वळलो आणि त्यामध्ये सुद्धा

0: भाषेकडे, म्हणजे भाषेकडे करिअर म्हणून पाहणारे खूप कमी लोक सध्या आहेत, आणि त्यातही संस्कृत सारख्या भाषेमध्ये ज्यामध्ये खूप कमी संधी आहे असं लोकांना वाटतं, ती निवडणं म्हणजे खरं सांगायचं तर खूप मोठी अशी मी म्हणणार नाही, कारण मी तेवढा मोठा समजत नाही स्वतः,
1: पण म्हणजे दुर्मिळ म्हणता येईल
0: बरोबर, पण कदाचित ती दैवी इच्छा असावी की मी संस्कृत कडे वळावं असं मी समजतो, कारण त्याआधी मी संस्कृत मध्ये करिअर करेल वगैरे असं माझं
1: वाटलं नाही,
0: चुकूनही वाटलं नव्हतं.
1: ओके,
0: तर बी ए मध्ये मग संस्कृत घेतलं. दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा 12वी नंतर लॉकडाऊन लागलं कोरोनाचं, त्यामध्ये मी संस्कृत भारती या संस्थेशी जोडल्या गेलो. संस्कृत भारतीचे ऑनलाईन संभाषण वर्ग त्या काळात चालायचे, तर 2-3 संभाषण वर्गांना मी प्रवेश घेतला, आणि मी 2-3 संभाषण वर्ग केल्यानंतर त्यातून संस्कृत ही बोली भाषा म्हणून कशी बोलल्या जावी किंवा संस्कृत एक भाषा म्हणून कशी बोलावी याचं प्रशिक्षण ते देतात. तर त्यानंतरच्या काळामध्ये असं झालं की आपण आपल्याकडे आता वेळ आहे तर आपण पूर्ण वेळ काही काळ काम करावं का, तर मी साधारण 1.5 महिना बीड आणि लातूर या ठिकाणी संस्कृत भारतीचा विस्तारक म्हणून पूर्ण वेळ काम केलं. आणि त्या काळामध्ये जेव्हा मला पूर्णतः संस्कृत बोलताही येत नव्हतं, तेव्हा काही ज्येष्ठांनी माझ्यावरती विश्वास टाकून मला काही गोष्टी शिकून शिकवण्यासाठी उभं केलं. आणि असं म्हणतात की शिकवताना माणूस आधी 10 वेळेस शिकून त्याचा सराव करून मगच शिकवतो.
1: बरोबर.
0: तर या सगळ्या प्रवासात तो 1.5 महिना, आणि त्यानंतर मी वाराणसी येथे संस्कृत भारतीचे एक संवादशाला म्हणून निवासी वर्ग असतो तो केला. त्या 2 महिन्याच्या काळामध्ये संस्कृत भाषा चांगल्यापैकी बोलता यायला लागली आणि माझा आत्मविश्वास खूप बळावला की आपण या भाषेमध्ये खूप काही करू शकतो. आणि जेव्हा 2वर्षामध्ये कॉलेज खऱ्या अर्थाने सुरू झालं, त्यानंतर मग वेगवेगळ्या गोष्टी शोधण्यामध्ये आणि वेगवेगळ्या संधी ज्या माझ्या गुरुजनांनी मला दिल्या त्यामधून माझा हा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. आणि मग काहीतरी वेगळं करावं की पारंपरिक प्रकारात संस्कृत मध्ये काय करणार असा प्रश्न बऱ्याचदा येतो, तर काय करू शकतो हाच प्रश्न मी स्वतःला विचारत गेलो आणि त्यातल्याच संधी शोधत गेलो आणि त्यातून वेगवेगळे मार्ग मला मिळत गेले आणि त्यातूनच आजच्या तंत्रज्ञानाशी संबंधित काहीतरी करावं यामुळे मी कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स हा विषय संस्कृत घेऊन शिकण्याचं तेव्हा ठरवलं. आणि मग ते कुठे कुठे उपलब्ध आहे यामधून हैदराबाद विद्यापीठामध्ये ते एम ए लेवलला उपलब्ध आहे असं मला कळालं, आणि त्यामुळे मग मी हैदराबाद विद्यापीठात एम ए संस्कृत स्टडीज विथ कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स शिकण्यासाठी गेलो, आणि तिथून पुढे IIT पर्यंत आज मी जात आहे. आता हा प्रवास नक्कीच या एका भाषेचा हा प्रवास आहे.
1: ओके, म्हणजे तू तो 1.5 महिना इन्व्हेस्ट केला आणि त्यानंतर तुझी जास्त आवड यामध्ये वाढत गेली.
0: अगदी खरंय, त्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये मी जे शिकलो ते मी पुढचं आयुष्यभराची शिदोरी म्हणून माझ्यासोबत घेऊन फिरतोय, किंवा म्हणजे त्यात निश्चितच वाढ झाली, पण सुरुवात जे बी पेरल्या जात असं म्हणतो ते त्या 1.5 महिन्यामध्ये पेरलं गेलं, आणि त्यासाठी खरंच संस्कृत भारतीचं मी म्हणजे अजन्म उपकृत राहील त्यांच्या.
1: नक्कीच. आणि तू बोलताना सांगितलंस की लिंग्विस्टिक यामध्ये तू काम केलेलं आहेस, तर मला सांग त्याचा नेमका अर्थ काय आणि ते वापरलं कसं जातं?
0: संस्कृत कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स म्हणजे संगणकीय भाषाशास्त्र, ते संस्कृत घेऊन भाषाशास्त्र म्हणजे भाषेचं शास्त्र, म्हणजे भाषा कशी असते त्याचे काय नियम असतात किंवा एखादी भाषा कशी बनते त्यात काय काय गोष्टी असतात वेगवेगळ्या, याचं शास्त्र म्हणजे भाषाशास्त्र. ते कम्प्युटरच्या म्हणजे संगणकाच्या माध्यमातून ते भाषाशास्त्र हे करण्यात आला, संगणकीय भाषाशास्त्र असं म्हणतो. आणि त्यात संस्कृत म्हणजे थोडक्यात आम्ही काय करतो किंवा या क्षेत्रातले लोक काय करतात की आजच्या युगात संगणक वापरून ज्या भाषेच्या गोष्टी आहेत संस्कृत भाषेच्या गोष्टी त्यावरती लँग्वेज प्रोसेसिंग करून, ज्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग असं म्हणतात, की यातून वेगवेगळे टूल्स डेव्हलप करणे, ज्याला आपण व्याकरणाचं विश्लेषण करण्यासाठी काही गोष्टी तयार करणे, किंवा सगळ्यात सोपं आपल्याला माहिती असतं की ट्रान्सलेटिंग टूल्स वापरतो, हे सगळे या फील्डचे ऍप्लिकेशन आहेत असं आपण म्हणूयात. पण त्यामध्ये आम्ही विशेषत संस्कृतला मूळ मानून संस्कृत संस्कृतला प्राधान्य देऊन काम केलं, कारण बहुतांशी संस्कृतचं जे व्याकरण आहे ज्याला पाणिनीचं व्याकरण म्हणू ते अशा प्रकारांमध्ये बांधलं गेलेलं आहे की त्याला आपण थोडस इतर भाषेच्या दृष्टीने वळवलं तर ते कुठल्याही भाषेला लागू पडेल अशी त्याची रचना आहे. त्यामुळे जर तुम्ही संस्कृत वरती जेवढं जास्त काम कराल तेवढं तुम्हाला इतर भाषांमध्ये करताना सुद्धा त्याची खूप जास्त मदत होईल. त्यामुळे संस्कृतच्या दृष्टीने आणि मग हे काय आहे नेमकं हे जाणून घेण्यासाठी हे शिकण्यासाठीच मी प्रयत्न सुरू केले आणि मग त्यामध्ये पुढे गोष्टी करत गेलो आणि त्या मिळत.
1: नक्कीच. तर यामध्ये तुला काही शिकताना काही अडचणी आल्या का? आणि तू भाषिणी नावाचा ऍप देखील डेव्हलप केलंयस, तर ते ऍप डेव्हलप करतानाचा अनुभव कसा होता?
0: अडचणीमध्ये की संगणक कला शाखेच्या विद्यार्थ्याला आपण जेव्हा कम्प्युटर सायन्स वगैरे या गोष्टी बोलतो किंवा कम्प्युटरमध्ये कशा प्रकारात प्रोसेसिंग होते या गोष्टी जेव्हा शिकायला लागतात तेव्हा निश्चित अडचणी येतात, कारण आपण त्या गोष्टी कधी शिकलेलो नसतो,
1: सगळंच नवीन होतं.
0: बरोबर, अगदी. पण ते शिकताना मजा यायची, कारण संस्कृत

0: जी आपल्याला यांची ती सोबत होती आणि तिला घेऊनच आपण त्या गोष्टी शिकत होतो. त्यामुळे अडचणी बऱ्याच आल्या. त्यामध्ये प्रोग्रामिंग सारख्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात, तर त्या शिकताना सुद्धा सुरुवातीला अडचणी येतात, पण जशी जशी त्यामध्ये आपली रुची वाढत जाते तशा तशा गोष्टी सोप्या होत जातात. त्यामुळे अडचणी येत गेल्या आणि त्यांच्यावरचे उपाय सुद्धा मिळत गेले. आणि मग एम ए पूर्ण होताना एम ए ला आम्हाला प्रोजेक्ट करायला लागतो, त्यामध्ये संसाधनी या नावाचं एक संस्कृत कम्प्युटेशनल टूल किट आहे. त्यामध्ये अनुसारकम मध्ये, अनुसारकम हे एक ट्रान्सलेशन टूल आहे त्या संसाधनीमध्ये, तर त्याच्या संस्कृत ते मराठी जी प्रणाली आहे त्याच्या सुधारणेवरती मी काम केलं. आणि त्यानंतर मी जेव्हा जॉब करायला लागलो ऍज अ सिनियर लँग्वेज एडिटर भाषिणी या प्रोजेक्टच्या अंडर, तेव्हा आम्ही संभाषिणी या संस्कृत शिकण्यासाठीच्या ऍपची निर्मितीची कल्पना आमच्या मॅडमने दिली आणि त्याला आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. साधारण म्हणजे याची कल्पना अशी होती की भाषा शिकण्याच्या ज्या वेगवेगळे पैलू असतात ते सर्व पैलू त्यामध्ये यावेत. म्हणजे आपण भाषा शिकताना श्रवण यापासून सुरुवात करतो, तर तुम्हाला एखादी गोष्ट तिथे ऐकता सुद्धा यावी. ती गोष्ट समजण्यासाठी जेवढी दृश्य स्वरूपात येते तेवढी ती आपल्याला लवकर समजते, त्यामुळे तिथे दृश्य स्वरूप सुद्धा आलं. किंवा अनुवाद पद्धत ही सुद्धा आम्ही त्यात वापरली. आणि कुठल्याही भाषेतून तुम्हाला संस्कृत शिकता यावी किंवा कुठल्याही लिपीतून तुम्हाला संस्कृत शिकता यावी, ज्या ज्या ठिकाणी प्रादेशिक लिपी आहेत त्या त्या लिपींमध्ये संस्कृत शिकलं गेलं, पण मग त्यांना आज जर संस्कृत शिकायचं असेल तर आधी देवनागरी शिकावी लागेल मग संस्कृत भाषा शिकावी लागेल.
1: बरोबर.
0: आता लिपीचा अडथळा त्यांना ठरू नये भाषेच्या शिक्षणामध्ये, म्हणून आम्ही त्या भाषेमध्ये आणि त्या लिपीमध्ये दोन्हीमध्ये हे शिक्षण उपलब्ध व्हावं या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. सध्या संभाषिणी हे प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर दोन्ही मध्ये उपलब्ध आहे आणि त्या सहा भाषांमध्ये ते उपलब्ध आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ या पाच मुख्य भाषा म्हणजे संस्कृत त्यामध्ये आहेच. आणि या भाषांच्या यादीला आम्ही पुढे 10 ते 15 भाषांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये मुख्य सर्व भारतीय भाषा आणि जगभरामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या मुख्य भाषा आहेत ज्यामध्ये पोर्तुगीज किंवा स्पॅनिश यांमध्ये सुद्धा त्या गोष्टीची उपलब्धता व्हावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.
1: नक्कीच.
0: या ऍपमध्ये इतरही अनेक गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही ते ऍप उघडल्यानंतर सुरुवातीला रोज एक वेगळं सुभाषित तिथे येईल, त्याचा ऑडिओ तुम्हाला ऐकवेल. म्हणजे त्याचा वेगळा एक तिथे साठा आहे
1: की त्या लर्निंग ऍप सारखंच आहे.
0: बरोबर. हे पूर्णतः लर्निंग ऍपच आहे, पण ते लर्निंग थोडस इनोव्हेटिव्ह किंवा एक फन वे मध्ये, म्हणजे कारण कुठली गोष्ट मनोरंजनात्मक पद्धतीने आपण जेवढी शिकू तेवढी ती आपल्याला लवकर कळते, लवकर आपण ती आत्मसात करू शकतो. त्यामुळे यामध्ये वेगवेगळे खेळ पण पुढे आणण्याचा विचार आमचा आहे, त्यावरती सध्या काम सुरू आहे.
1: नक्कीच खूप छान प्रयत्न आहेत आणि संस्कृत भाषेचा प्रचार किंवा प्रसार वाढवण्यासाठी हे माध्यम खूप महत्वाचं ठरेल असं मला वाटतं. तर ऋग्वेद, तू नाटक आणि लघुपट यांचा अनुवाद केलेला आहे आणि शिवाय तू नाटकांमध्ये अभिनय देखील केलेला आहे, तर मला सांग की करिअर तुझं म्हणजे लँग्वेज प्रोसेसिंग मध्ये होतं आणि तू नाटकांमध्येही काम केलंय, तर या दोन्हीचा दुवा तू कसा साधलास?
0: त्याची सुरुवात मी नाशिकला गेल्यानंतर झाली. तिथे एक समूह आहे जे संस्कृत नाटकच करतात आणि संस्कृत व्यावसायिक नाटक सुद्धा ते करतात आणि तिकीट काढून लोक ते पाहायला येतात.
1: अरे वा.
0: मग यामध्ये पण आपण भाग घ्यावा अशी एक इच्छा आधीपासून होती. शाळेत असताना पण आम्ही काही नाटक करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला खऱ्या अर्थाने वाव हा महाविद्यालयात गेल्यानंतर नाशिक येथे मिळाला. आणि अनुवाद म्हणजे सुरुवातीला मी फक्त अभिनय केला, त्यामध्ये पहिल्या वर्षी बक्षीस सुद्धा मिळालं. पण संस्कृत मध्ये वेगळं काय करू शकतो आपण, तर संस्कृत फक्त भाषा शिकून तुम्हाला जमणार नाही. म्हणजे आज कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला एक स्किल सेट लागतो त्या क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा, तसाच संस्कृत मध्ये पण लागतो. आणि त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनुवाद कौशल्य. तुम्हाला एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करता येणं गरजेचं आहे, म्हणजे तो संस्कृत मधून इतर भाषेत असो किंवा इतर भाषेमधून संस्कृत मध्ये असो. तर हे कौशल्य कसं आपण आपलं बळकट करू शकतो किंवा हे कसं आपल्यामध्ये येऊ शकतं या दृष्टीने मी नाटकांचा अनुवाद करण्यास सुरुवात केली. तर नाटकांचा अनुवाद हा सामान्य अनुवाद नसतो जनरली, कारण नाटक हे एक त्याची एक वेगळी कला असते की नाटकामधले जे संवाद असतात ते वेगळ्या प्रकारचे असतात, ते आपण सामान्य बोलण्यामधले नसतात. त्यामुळे त्याला पुस्तकी अनुवाद करून त्यामध्ये जमणार नाही, त्याला ते समोरच्याला अपील होईल किंवा त्याला पटेल अशा दृष्टीनेच तो अनुवाद असला पाहिजे. तर या गोष्टीमधून सुरुवात झाली आणि संधी मिळत गेल्या आणि मग त्या दृष्टीने मी अनुवाद करत गेलो. सुरुवातीला नाटकांचे अनुवाद केले मराठीमधून संस्कृतमध्ये, त्यानंतर काही लघुपटांचे सुद्धा. जेव्हा मी हैदराबादला गेलो तेव्हा सुरुवातीला मला भाषा शिकण्याची आवड असल्यामुळे मी आधी तेलुगू भाषा शिकलो आणि मग तेलुगूमधून संस्कृत भाषेमध्ये शॉर्ट फिल्मसाठी म्हणजे लघुपटांसाठी अनुवाद देखील केले. त्यामुळे यातून माझं स्किलसेट डेव्हलप होत गेलं. मी वेगवेगळे कौशल्य
1: तुझ्यात शिकण्या

0: शिकण्याची पण इच्छा असल्यामुळे पण ते तुला लवकर आत्मसात झालं.
1: त्यातल्या त्यात भाषा शिकण्याची ही जास्त, म्हणजे
0: अगदीच
1: खूप लवकरात लवकर मी ती भाषा शिकून त्यामध्ये काम करत गेलो.
0: अनुवादही केलास आणि तू शिकून?
1: तर ते करत गेलो आणि त्यामुळे मग ती भाषा, दोन्ही भाषा या चांगल्यापैकी आत्मसात केल्या गेल्या. आणि भाषा ही प्रवाही असते, त्यामुळे तुम्ही असं कधीच नाही म्हणू शकत की मला ही भाषा पूर्णपणे येते.
0: बरोबर.
1: तुमची प्रोफिशियन्सी ही कितीही चांगली असली तरी सगळी भाषा येते, म्हणजे त्याचं अथ ते इति मला येतं असं आपण कधीही म्हणू शकणार नाही. त्यामुळे नित्य नवीन नवीन गोष्टी शिकत गेलो आणि त्यामधूनच नवीन गोष्टी बाहेर येत गेल्या किंवा कळत गेल्या. त्यामध्ये मग की नाटकांमध्ये बऱ्याचदा आपल्याला जुनी जी नाटकं असायची संस्कृतची, त्यामध्ये गद्य आणि पद्य असे दोन्ही भाग त्यामध्ये यायचे. त्यामध्ये मग आपण कधी पद्य करण्याचा पण प्रयत्न करू शकतो का, यामधून पुढच्या गोष्टी या बाहेर येत गेल्या आणि त्या करत गेलो.
0: नक्कीच. म्हणजे तू न थांबता अजून पुढे काय करता येईल किंवा तुझा संग्रह कसा वाढवता येईल याकडे लक्ष दिलंस.
1: हो, आणि जसं समर्थ रामदासांची एक उक्ती आहे की बाबा नित्य काहीतरी लिहित जावे किंवा प्रसंगी वाचित जावे वगैरे, तर जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला लिहिता येणार नाही. आणि संस्कृतमध्ये वाचनासाठी खूप गोष्टी उपलब्ध आहेत, तर त्या नवीन नवीन गोष्टी वाचत जाऊन त्यामध्ये लिहित जाणे, म्हणजे त्यामध्ये संस्कृतमध्ये असं पण आहे की काळानुसार, म्हणजे खूप जुनं वैदिक साहित्य सुद्धा आहे, मधल्या काळातलं सुद्धा आहे आणि आजचं सुद्धा साहित्य आहे, त्यामुळे तुम्ही आजच्या साहित्यामध्ये सुद्धा काय भर घालू शकता या दृष्टीने पण प्रयत्न करण्याचा मी थोडाफार प्रयत्न केला. म्हणजे मी साहित्य वगैरे निर्मिती नाही केली, पण नाटकांचा अनुवादामधून म्हणा किंवा काही लेख लिहिण्यामधून म्हणा.
0: शिवाय तू कविताही लिहितोस?
1: होय, संस्कृतमध्ये कविता म्हणण्यापेक्षा काही छंदबद्ध रचना मी करण्याचा प्रयत्न केला कोणाचं तरी अनुसरण करून की आपल्यालाही या गोष्टी होऊ शकतात का, या दृष्टीने काही प्रयत्न करून काही छंदांमध्ये मी लिहिण्याचा प्रयत्न केला, पण फार नाही लिहिलं. त्यामुळे
0: बरं, आता तू उल्लेख केलेलाच आहे तर आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी एक छानशी तू केलेली रचना आम्हाला ऐकून दाखव.
1: मी एक सुभाषित त्या प्रकारामध्ये मोडणारा एक श्लोक लिहिला होता, तो मी वाचून दाखवतो.
0: नक्कीच.
1: विपत्ती ग्रस्तस्यात सरल पथगामी गुणनिधी मनीषा भ्रष्टो वाखिल सुमतिमान ज्ञान निपुण कदाचित दैवेन प्रहत मनुजेनापि सततम् विवेक संस्थाप्यो मनसि हितकारी निज कृते. की माणसाने विवेक कसा ठेवावा आपल्या ठिकाणी, या संदर्भात ही रचना होती. माझं असं ठाम मत आहे की कुठलीही रचनाचं मूळ हे दुःख असतं कुठल्या तरी प्रकारचं, किंवा कुठला तरी अनुभव असतो त्यामधून तुम्ही ती गोष्ट.
0: हा,
1: तर अशाच एखाद्या अनुभवावरून की आपण जेव्हा विवेक बाजूला ठेवतो आणि काहीतरी गोष्टी करतो, तर त्यामधून हे सुचलेलं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल, म्हणजे तुमच्यावरती कितीही विपत्ती आलेली असेल किंवा तुमची मनीषा म्हणजे बुद्धी ही भ्रष्ट जरी झालेली असेल, किंवा तुम्ही सतत तुम्ही दैव दुर्बलतेने संकटांमध्ये पडत आहात, तरी सुद्धा माणसाने स्वतःचा हित करणारा असा विवेक आपल्या ठिकाणी साबूत ठेवला पाहिजे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत गेलात तरी. तर अशा दृष्टीने हे लिहिण्याचा प्रयत्न केला होता.
0: आपला कार्यक्रम बरेच युवक ऐकत आहेत, असेही काही युवक असतील की ज्यांना तुझ्यासारखीच संस्कृती या भाषेमध्ये करिअर करायची इच्छा असेल, तर तुझ्या अनुभवातून तू त्यांना काय गाईड करशील की यामध्ये करिअर संधी कोणत्या उपलब्ध आहेत आणि त्यांना सुरुवात करायची असेल तर ते कोणत्या पद्धतीने करू शकतील?
1: निश्चितच, जसं मी आताच म्हणालो की स्किल सेट डेव्हलप करणे ही संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची गरज आहे. त्यामध्ये कुठले कुठले येऊ शकतात, तर सगळ्यात आधी अनुवाद कौशल्य. अनुवादासाठी देखील विविध तुम्हाला गोष्टी उपलब्ध आहेत, ते शिकण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत आणि काम करण्यासाठी सुद्धा. मी स्वतः BA सेकंड इयर पासून अनुवाद करण्याचं काम करतोय, ज्यामध्ये तुम्हाला पैसे देखील चांगल्या प्रकारचे मिळतात. म्हणजे सांगायला हरकत नाही, काही याच्यामध्ये तुम्हाला किमान 1 रुपया प्रति शब्द हा मिळतो, आणि तो मूळ शब्द ज्या भाषेतला आहे त्या भाषेतला आणि प्रत्येकाला, म्हणजे इंग्रजीमध्ये जसं ईज वगैरे सारखे 2 अक्षरी शब्द असतील त्यांना सुद्धा तुम्हाला तेवढी किंमत मिळते. पण त्यासाठी तुमची तयारी असणं ही गरजेची आहे, त्यामुळे सगळ्यात आधी अनुवाद. त्यामध्ये सध्याच्या दृष्टीने भारत सरकारने सगळ्या मातृभाषांमधून वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देणं जे सुरू केलं आहे, तर त्यांच्या पुस्तकांचा सुद्धा अनुवाद करण्याची सध्या गरज आहे समोर, आणि त्यासाठी लोकांची गरज आहे. तेव्हा संस्कृत साठी तुम्ही तयार होऊ शकता, तुम्ही जर तुमच्यामध्ये ते कौशल्य आणलं तर. दुसरा मुद्दा येतो मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी किंवा हस्तलिखित शास्त्र. बऱ्यापैकी हस्तलिखित ही संस्कृत भाषेमधली आहेत, त्यांच्या लिपी वेगवेगळ्या आहेत, पण यासाठी तुम्ही जर वेगवेगळ्या लिपींचं शिक्षण घेतलं, प्रशिक्षण घेतलं आणि त्यामध्ये काम करायला लागलात, तर हे सुद्धा तुमच्यासाठी करिअरच्या दृष्टीने खूप मोठी संधी उपलब्ध होते. उदयपूरमध्ये धरोहर नामक एक संस्था आहे, त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये भांडारकर ओरिएंटल

0: रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा भारतीय इतिहास संशोधन मंडळ किंवा आनंदाश्रम नावाची एक संस्था आहे, यांसारख्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये तुम्ही हस्तलिखितांच्या काही प्रकल्पांवरती काम करू शकता, ज्यातून सुद्धा तुम्ही एक करिअर म्हणून या दृष्टीने सुद्धा या गोष्टीकडे पाहू शकता. किंवा नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी, मॅन्युस्क्रिप्ट NMM, या अंतर्गत सुद्धा बरेचसे प्रोजेक्ट निघतात भारत सरकारचे किंवा वेगवेगळ्या संस्थांचे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला महत्व असेल की वेगवेगळ्या लिपींचं प्रशिक्षण घेणे, ते सुद्धा एक तुमचं स्किल म्हणून उपलब्ध होईल. त्याशिवाय रिसर्च प्रोजेक्ट्स, म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट इतर जे रिसर्च प्रोजेक्ट्स असतात, जसं मी ज्यामध्ये काम केलं, सध्या IKS भारतीय ज्ञान प्रणाली किंवा इंडियन नॉलेज सिस्टम्स यामधले वेगवेगळे प्रोजेक्ट्स येत आहेत, आणि IKS मध्ये संस्कृत भाषक लोकांची नितांत आवश्यकता पडते. तर या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवरती सुद्धा तुम्ही काम करू शकता चांगल्या प्रकारात. हे सगळे जे मी सांगतोय ते शिक्षण क्षेत्र सोडून, तुम्ही शिक्षक होऊच शकता
1: अगदीच,
0: पण त्याशिवाय
1: म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यांसमोर येतात ते
0: शिक्षकच. म्हणजे मी पण शिकताना मला बरेच लोक हेच म्हणायचे की अरे तू संस्कृत शिकतोय तर काय होणार, शिक्षक होणार का? म्हणजे शिक्षक ही खूप प्रतिष्ठेची बाब आहे, परंतु लोक म्हणताना अगदी तुच्छतेने म्हणतात की तू शिक्षकच होणार, याच्याशिवाय काय करणार. पण हे काय करणार हे जेव्हा मी शोधत गेलो, त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी मिळत गेल्या, त्यामधल्या या मी तीन गोष्टी सांगितल्या. याशिवाय व्यावसायिक दृष्टीने सुद्धा तुम्ही काम करू शकता. त्यामध्ये संस्कृत फॉर यू म्हणून पुणे इथली एक संस्था आहे, ते व्यावसायिक दृष्टीने संस्कृत घेऊन येतात. म्हणजे तरुणाईला आजकाल बऱ्याचदा प्रिंटेड टी शर्ट्स वगैरे इत्यादी गोष्टी यांचा ट्रेंड येतो, तर यामध्ये पण संस्कृत कसं आणता येईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला. किंवा री संस्कृत म्हणून एक संस्था आहे जी खूप जास्त प्रसिद्ध आहे, सोशल मीडियावरती त्यांचे बरेचसे म्हणजे पोस्ट येत राहतात, किंवा त्यांचे बरेचसे प्रोडक्ट सुद्धा आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी संस्कृत आहे. आणि अशा संस्थांमध्ये सुद्धा तुम्ही इंटर्न म्हणून किंवा ऍज अ म्हणजे प्रॉपर जॉब या दृष्टीने सुद्धा काम करू शकता, कारण री संस्कृत ही व्यावसायिक संस्था आहे. म्हणजे जे मूळ लोक आहेत त्यांचा संस्कृतशी तसा संबंध नाहीये, त्यामुळे त्यांना संस्कृतच्या लोकांची गरज पडते, तर तुम्ही त्या दृष्टीने सुद्धा जाऊ शकता. दुसऱ्यांच्या व्यवसायामध्ये तुम्ही काम करू शकता किंवा स्वतःचा या दृष्टीने व्यवसाय सुरू करू शकता. त्यामुळे एक नोकरी किंवा व्यवसाय या दोन्ही प्रकारामध्ये संस्कृत आपण आणू शकतो. पण ते कसं हे प्रत्येकाने जेवढं आपले स्वतःचे काय स्किल्स आहेत किंवा आपण काय करू शकतो यामधून त्यांना खूप जास्त सोयी उपलब्ध होतील. पण सांगण्याचा उद्देश एवढाच की काहीच नाहीये संस्कृत मध्ये, असं आपण कधीच नाही म्हणू शकत. त्यात खूप काही आहे, आपल्या आपल्या परीने आपल्याला शोधायला लागेल. बरोबर,
1: अगदीच अगदीच. तर खूप छान पद्धतीने सांगितलंस तू ऋग्वेद. मला सांग की संस्कृत शिकल्यानंतर व्यक्तिमत्वात काही बदल होतो का, आणि तुला कोणते बदल जाणवलेत?
0: सगळ्यात मोठा बदल म्हणजे आपली मातृभाषा सुधारते. म्हणजे आपण कुठल्याही भाषिक असू, संस्कृत भाषेमुळे आपल्याला आपली भाषा ही खूप चांगल्या प्रकारात बोलता येते. आणि सगळ्यात चांगली मला ज्याचा फायदा झाला असं म्हणूयात, तो म्हणजे कुठलीही इतर भाषा मी फार लवकर शिकू शकतो संस्कृतमुळे. म्हणजे मला आता 6 ते 7 भाषा येतात आणि त्या मी फार लवकर लवकर शिकत गेलो किंवा अजूनही शिकतोय. म्हणजे मी तेलुगू किंवा कन्नडी भाषा ह्या फार लवकर शिकू शकलो, कारण मला संस्कृत भाषा येते आणि त्यामुळे माझी मराठी देखील चांगली आहे. त्यामुळे
1: म्हणजे तिन्ही गोष्टी साध्य झाल्या. अगदी,
0: म्हणजे नवीन भाषा शिकणे आणि भाषा म्हणजे शुद्धी ज्याला म्हणू आपण, की एक संस्कृतमध्ये सुभाषित येतं की तुमची वाणी हीच तुम्हाला अलंकृत करते.
1: बरोबर,
0: म्हणजे जेवढी चांगली तुमची वाणी तेवढं तुम्ही शोभून दिसाल. तर त्या दृष्टीने भाषा ही खूप सुधारते. त्यानंतर उच्चारण दोष वगैरे जे म्हणू आपण किंवा जिभेच्या बऱ्याचशा आपल्या विकार असतात, त्या गोष्टी सुद्धा संस्कृत भाषेच्या उच्चारणाने दूर होऊ शकतात असं बरेचसे अभ्यासक सांगतात. तर त्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला फायदा होतो.
1: नक्कीच. तर तू खूप छान पद्धतीने सांगितलंयस आणि तुझं जे कार्य आहे ते अगदी वेगळं असं म्हणता येईल की तुझं जे पॅशन आहे तू जोपासलं आणि तू मनापासून त्यामध्ये काम करतोयस. तर तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा. आणि आज तू कार्यक्रमात आलास त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने देखील तुझे आभार.
0: धन्यवाद गायत्री. तसेच आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे देखील खूप खूप आभार की त्यांनी मला इथे बोलवलं आणि मला काही बोलण्याची संधी दिली. सर्वांचेच खूप खूप आभार.
1: मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलात संस्कृत या विषयातून शिक्षण पूर्ण केलेल्या ऋग्वेद देशपांडे याच्याशी साधलेला संवाद. त्याने आपल्याला संस्कृत क्षेत्रामध्ये काय काय करिअर करता येईल आणि संस्कृत ही भाषा शिकणं का गरजेचं आहे आणि त्याचा प्रवास या सर्व गोष्टी आपल्याला शेअर केल्या. पण मित्रांनो, हे सगळं करण्यासाठी कठोर परिश्रम आणि सातत्याने प्रयत्न या दोन्ही गोष्टी करावे लागतात. याचंच महत्व सांगणार आहे सुभाषित. उद्यमेनही सिद्ध्यंती कार्याणी न मनोरथे नही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन.

0: सन्ति मुखे मृगाः। याचाच अर्थ कोणतंही काम केवळ इच्छा धरल्याने मनोरथाने पूर्ण होत नाही, तर ते कठोर परिश्रमानेच सिद्धीस जातात। झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण स्वतःहून येऊन प्रवेश करत नाही, त्यालाही शिकार करण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात। आणि मित्रांनो, याच सुभाषितातून आपल्यासारख्या युवकांना आळस सोडून स्वतःच्या स्वप्नांसाठी मेहनत घेण्याचा, सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश मिळतोय। संस्कृत ही केवळ एका धर्माची किंवा काळाची भाषा नाहीये, तर तो आपल्या भारताचा अमूल्य वारसा आहे। या भाषेतल्या सुभाषितांचा आस्वाद घेणं, त्याचे अर्थ समजून घेणं आणि ते आपल्या दैनंदिन जीवनात उतरवणं हीच या भाषेची खरी सेवा ठरेल। आणि मित्रांनो, याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची। मी आशा करते की आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला मिळालं असेल। संस्कृतच्या या प्रवासातून हे तर सिद्ध झालं की नेहमी आपण जो विचार करतो की काही विशिष्ट क्षेत्रामध्ये करिअर केलं तेव्हाच आपली प्रगती होते, तर असं काही नसून आपल्याला ज्याची आवड आहे त्या क्षेत्रातही आपण करिअर करू शकतो। पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या आणि स्फूर्तीदायक विषयासह। तोपर्यंत आजच्या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते। हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून। सादर करते होते सुजीत बनसोडे। तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी आणि संस्कृतच्या या अमृतवाणीशी जोडलेले रहा। नमस्कार।
1: श्रोते हो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि 6:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत। सुरुवातीला ऐकूया हिंदीतून बातम्या ठीक 6 वाजता।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. देशभरात आज रक्षाबंधनाचा उत्साह. राष्ट्रपती पंतप्रधानांकडून शुभेच्छा. साखर विक्रेते, वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेबाबत सूचना जारी. नेपाळमध्ये पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू. राज्यातले सुमारे 150 भाविक उद्या परतणार. आणि ग्रँड चेस टूरचं विजेतेपद जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय बुद्धिबळपटू. देशभरात आज रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत आहे. दिल्ली इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध शाळा आणि संस्थांमधील मुलांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरा केला. राष्ट्रपती मुर्मू यांनी प्रेम आणि जिव्हाळ्याचं प्रतीक असलेली राखी कुटुंबातील सदस्य, मित्र तसंच झाडांनाही बांधता येते असं सांगत विद्यार्थ्यांना पर्यावरणाचं रक्षण करण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सण सर्वांमधील स्नेह आणि सलोख्याचे बंध दृढ करतो आणि सुख समृद्धी घेऊन येतो असं आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सांगली इथल्या शांतिनिकेतनमध्ये शिकत असलेल्या मुलींनी परिसरातील वृक्षांना राख्या बांधून पर्यावरणपूरक रक्षाबंधन साजरा केला. छत्रपती संभाजीनगर इथं आमदार अंबादास दानवे यांनी आज रक्षाबंधन दामिनी पथकातील पोलीस भगिनींसोबत साजरा केला. प्रधानमंत्री जनधन योजनेला आज 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. जनधन योजनेनं अभूतपूर्व व्याप्ती आणि परिवर्तनकारी परिणाम साधले असून तिचा प्रभाव अद्वितीय राहिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 59 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली असून त्यामध्ये 317,000 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. या खात्यांपैकी 78% खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागातील असून 56% खाती महिला ग्राहकांची आहे. त्यामुळे महिलांचे आर्थिक स्वावलंबन बळकट झाले असून थेट आर्थिक मदत अधिक सुलभपणे उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं साखर विक्रेते, वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेबाबत सूचना जारी केल्या आहेत. साखर विक्रेते आणि वितरकांना 400 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही. तसंच साखर प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांना साखर प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही. हे निर्बंध 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू राहणार आहेत. सर्व साखर विक्रेते आणि वितरकांनी अन्न साठा देखरेख पोर्टलवर तात्काळ नोंदणी करून सध्याच्या साठ्याची माहिती भरावी आणि त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी ही माहिती अद्य

0: यावत करावी असे निर्देश शासनानं दिले आहेत. राज्यातील साखर कारखाने, व्यापारी, वितरक आणि मोठे ग्राहक यांच्या साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी 27 ऑगस्ट पासून विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपासणी पथकं गठीत करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या दिंडोरी तालुक्यातील मौजे चाचडगाव येथील कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास उत्पादन खर्च 25 ते 30% कमी करून उत्पादकता 40% पर्यंत वाढवता येईल यासाठी देशात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करत महाविस्तार ॲप तयार करण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून विविध संस्थांमधल्या शिक्षक पदांसाठी 13,119 उमेदवारांची शिफारस केल्याची माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली आहे. नेपाळ इथं झालेल्या पुराच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 538 पोहोचली आहे तर 1,545 लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचाव पथकं नदीकाठच्या आणि दुर्गम वस्त्यांमध्ये वाचलेल्या लोकांचा तसंच प्रवाहाबरोबर वाहून गेलेल्या मृतदेहांचा शोध घेत आहेत. अद्याप 320 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. दरम्यान आज सकाळी कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात असलेल्या तिबेटमधील सागा इथले 37 भाविक न्यालम चेक पोस्टमार्के काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले आहेत. ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविक परतीच्या प्रवासादरम्यान ते सागा इथं अडकले होते. उद्या काठमांडू इथून हे भाविक विमानाने राज्यात परतणार आहेत.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी इथं उद्यापासून होणाऱ्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. आंतरवाली सराटी इथं 1,000 अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान हे आंदोलन निर्णायक राहणार असून सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आवश्यक निर्णय तातडीनं घ्यावेत, अन्यथा मुंबईत मोर्चा काढण्यात येईल असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं राजकारण करण्याचा प्रकार काँग्रेसनं तातडीनं थांबवावा असं मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारनं विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असतानाही आंदोलन सुरू ठेवण्याचा हट्ट कशासाठी असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला. दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर घुलेवाडी इथल्या आदिवासी शासकीय वसतिगृहासमोर विद्यार्थ्यांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केलं आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी केलेला शासन निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण हे आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात माहूरगडावर मातृतीर्थकुंडात एका भाविकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातला अनिकेत वाल्मिक तुरक हा युवक नारळी पौर्णिमा परिक्रमा यात्रेसाठी माहूर इथं आला होता. हा युवक मातृतीर्थकुंडात आंघोळ करण्यासाठी गेला असताना त्याचा बुडून मृत्यू झाला. जीवरक्षक दलाच्या जवानांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो खोल गाळात रुतला गेल्याने त्याला वाचवण्यात यश आलं नाही. बँकिंग क्षेत्रात कर्मचाऱ्यांसाठी कामकाजाचा 5 दिवसांचा आठवडा करण्याच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केलं. स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन आणि स्टाफ युनियनच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात विविध बँकांतील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. जुन्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचं अद्ययावतीकरण करावं, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा पर्याय द्यावा यासारख्या मागण्याही यावेळी करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर शहरात वाहतूक पोलीस प्रशासनातर्फे विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. शहराच्या विविध भागात राबवलेल्या या मोहिमेत गेल्या 24 तासात 1130 दुचाकीस्वारांवर कारवाई करत 11,30,000 रुपयांचा दंड आकारला.

केला आहे. नागरिकांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांनी केलं आहे. महिलांच्या आशिया करंडक T20 क्रिकेट स्पर्धेला आजपासून दुबई इथं सुरुवात होत आहे. भारतासोबत अ गटात पाकिस्तान, थायलंड, हाँगकाँग यांचा समावेश आहे. 8 संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेतील साखळी सामने येत्या 8 सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत. रविवारी भारतीय संघाचा सामना थायलंडसोबत होणार आहे. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद हा ग्रँड चेस टूरचं विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. अमेरिकेतील सेंट लुईस इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं गतविजेता फॅबियानो कारुआनाचा 15-13 असा पराभव करून विजय मिळवला. अंतिम सामन्याच्या सुरुवातीला प्रज्ञानंद कारुआनापेक्षा 6 गुणांनी मागे होता, पण दोन्ही रॅपिड सामने जिंकून त्यानं आघाडी घेतली. भालाफेकपटू नीरज चोप्रानं 2026 डायमंड लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी 4 आणि 5 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स इथं होणार आहे. नीरजने थायमंड लीगच्या 2 टप्प्यांमध्ये सहभाग घेतला. लॉझानमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये मिळालेल्या गुणांमुळे नीरजला डायमंड लीगमध्ये

0: पेक्षा 6 गुणांनी मागे होता, पण दोन्ही रॅपिड सामने जिंकून त्यानं आघाडी घेतली. भालाफेकपटू नीरज चोप्रानं 2026 डायमंड लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी 4 आणि 5 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स इथं होणार आहे. नीरजने थायमंड लीगच्या 2 टप्प्यांमध्ये सहभाग घेतला. लॉझानमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये मिळालेल्या गुणांमुळे नीरजला डायमंड लीगमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळालं आहे. बीड इथं आज जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीनं राष्ट्रीय क्रीडा दिन उपक्रमांचं उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या हस्ते झालं. जिल्ह्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत भारताला पदक मिळवून द्यावं असं आवाहन धार्मिक यांनी यावेळी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे रविवार 30 ऑगस्ट रोजी 14 वर्षांखालील गटातील खेळाडूंच्या निवड चाचणीची दुसरी फेरी होणार आहे. या चाचणीत 300 खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव शिरीष बोराळकर यांनी दिली. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. देशभरात आज रक्षाबंधनाचा उत्साह. राष्ट्रपती पंतप्रधानांकडून शुभेच्छा. साखर विक्रेते वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेबाबत सूचना जारी. आणि ग्रँड चेस टूरचं विजेतेपद जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय बुद्धिबळपटू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10
1: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः जतिन. आदौ मुख्य वार्ताः. जनधन योजना देशस्य आर्थिक सशक्तिकरणे क्रांतिकारी भूमिकां निर्वहतीति प्रधानमन्त्रिणः मोदिनः वक्तव्यम्. नेपाल तिब्बतयोः भीषणाप्लावेन मृतकानां संख्या 38.5% यावत् अभवत्. 1500+ जनाः विलीनाः. नेपाले 90+ भारतीयाः असंपर्किताः. मन्त्रालयेन आपदुद्धरणकार्याणि च तीव्रीकृतानि. चीने 15.1 परिमाणमितं भूकम्पानन्तरं नेपाले नूतन जलप्लावन संकटस्य सूचना. वित्तमंत्री निर्मला सीतारामन अद्य 6 दिवसीय प्रवासाय यूएस प्रस्थिता. अपि च पीएसए बुडापेस्ट ओपन प्रतियोगितायाः अंतिम स्पर्धायां अद्य रात्रौ भारतस्य वेलावन सेंथिल कुमारः हंगरी देशस्य बालाज फार्कस वर्येण सह स्पर्धिष्यते. अथ वार्ताः विशदीकृत्य. प्रधानमन्त्री जनधनयोजनायाः 12 वर्षाणि पूर्णतां गतानि. देशे वित्तीयसमावेशनस्य परिदृश्यपरिवर्तनदिशि अयं हि कश्चन महत्त्वपूर्णः पदक्रमः वर्तते. 14+2000 वर्षे अस्मिन्नेव दिने प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना एषा योजना समारब्धा. प्रधानमन्त्रिणा उक्तं यत् विगतेषु 12 वर्षेषु जनधनयोजनायाः अभूतपूर्वपरिवर्तनकारिणां परिणामानां प्रभावः अद्भुतः अस्ति. सामाजिकान्तर्जालपटले श्रीमोदी अलिखत् यत् जनधनयोजना वित्तीयसमावेशनं संवर्धयितुं देशस्य जनान् शक्तिकर्तुं च महत्त्वपूर्णां भूमिकां निर्वहति. प्रधानमन्त्री जनधनयोजनायाः अन्तर्गतम् अधुनावधि 69 कोटितोपि अधिकाः लेखाः उद्घाटिताः. अत्र लेखासु आहत्य 17,000+3,00,000 रूप्यकाणि स्थापितानि सन्ति. इयं योजना विश्वस्य बृहत्तमा वित्तीयसमावेशपरिकल्पनारूपेण विद्यते. एषा योजना सर्वेभ्यः भारतीयेभ्यः बैंकप्रवेशं सुकरं करोति. भ्रातृभगिन्योः अगाधस्नेहसम्बन्धस्य प्रतीकभूतं रक्षाबन्धनपर्व अद्य समग्रदेशे महोल्लासेन आचर्यते. अस्मिन् पावनावसरे राष्ट्रपतिना उपराष्ट्रपतिना अथ च प्रधानमन्त्रिणा अद्य नवदिल्ल्यां विभिन्नानां विद्यालयानां संस्थानां च छात्रैः बालकैश्च सह इदं पर्व सोत्साहं समनुष्ठितम्. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी श्वः उज्बेकिस्तानस्य 2-दिवसीयप्रवासाय ताश्कन्दनगरं गमिष्यति. यात्रावधौ प्रधानमन्त्री उज्बेकिस्तानस्य राष्ट्रपतिना शौकत मिर्ज़ियोयेव वर्येण सह उच्चस्तरीयवार्तां करिष्यति. अस्याः वार्तायाः मुख्यम् उद्देश्यं भारत उज्बे

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करिता होत कार्यक्रम स्वस्थ भारत। श्रोते हो नमस्कार। स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण त्वचेशी निगडीत फंगल डिसीजेस जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध त्वचा रोगतज्ञ डॉक्टर श्यामल बलकी। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार वैदेही।
0: डॉक्टर, आता पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळ्यात अनेक आजार जसं डोकं वर काढतात तसेच आपण बघतो की फंगल डिसीजेस पण स्किनच्या संदर्भात होत असतात, तर आमच्या श्रोत्यांना जाणून घ्यायला आवडेल की बुरशीजन्य आजार ज्याला आपण फंगल डिसीजेस म्हणतो ते नेमके काय असतात?
1: बुरशीजन्य आजार म्हणजेच फंगल इन्फेक्शन, याला बऱ्याच सामान्य लोकांमध्ये दाद किंवा गजकर्ण किंवा इसबगोल या पद्धतीने संबोधलं जातं। हा एक फंगल इन्फेक्शन म्हणजे सूक्ष्मजीव आहे जो आपल्या त्वचेच्या वरच्या थरामध्ये वाढतो आणि मग पेशंटला खाज वगैरे सुरू होते आणि हा पसरतो। हे दोन टाइपचे असू शकतात, एक सुपरफिशियल फंगल इन्फेक्शन तर डीप फंगल इन्फेक्शन। सुपरफिशियल फंगल इन्फेक्शन मध्ये त्वचेचा वरचा लेअर फक्त अफेक्ट होतो, जसं की स्किन, नेल झालं, नख आणि केसांमध्ये। आणि डीप फंगल इन्फेक्शन मध्ये जे स्किनच्या खालचा लेअर असतो, सबक्युटेनस लेअर आणि सिस्टेमिक असतं म्हणजे जे ऑर्गन्स असतात आपले आतले, त्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन होतात। सुपरफिशियल फंगल इन्फेक्शन मेनली डर्मॅटोफायटोसिस, नॉन डर्मॅटोफायटोसिस, मोल्ड इन्फेक्शन या स्पेसिसनी होतात। त्यामध्ये टेनिया व्हर्सिकॉलर हा पण एक प्रकार येतो। त्यामध्ये वेगवेगळे व्हेरायटीज असतात, जसं मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला मायक्रोस्पोरम ट्रायकोफायटॉन स्पेसिस म्हणतात किंवा काही कॅन्डिडा स्पेसिस असतात। यामुळेही फंगल इन्फेक्शन सुपरफिशियल होतात। डर्मॅटोफायटोसिस, नॉन डर्मॅटोफाइट, मोल्ड इन्फेक्शन, टिनिया व्हर्सिकॉलर हे असे वेगवेगळे प्रकार असतात फंगसचे, ज्यामध्ये ज्या कॉमनली फंगल स्पेसिस असतात त्या मायक्रोस्पोरम ट्रायकोफायटॉन स्पेसिस, कॅन्डिडा स्पेसिस यांचा समावेश आहे। डीप फंगल इन्फेक्शन मेनली या लोकांना होतात ज्यांची इम्युनिटी कॉम्प्रोमाइज झालेली आहे किंवा सहसा जे लोक आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत, काही क्रॉनिक आजार आहे त्यांना, त्या लोकांना होऊ शकतात। त्यामध्ये सबक्युटेनस इन्फेक्शन जो आहे तो मेनली मायसिटोमा म्हणजे मधुरा फूट या नावाने ओळखला जातो, तो आपल्या त्वचेच्या खालच्या लेअरच्या खालच्या फॅट मध्ये असतो। आणि जे सिस्टेमिक फंगल इन्फेक्शन आहे त्यामध्ये आतले जे आपले ऑर्गन्स असतात त्याच्यामध्ये फंगस वाढतो।
0: आता बुरशीजन्य आजार का होत असतात, मुख्य कारणे कुठली असतात याची?
1: बुरशीजन्य आजार सहसा उष्णता आणि ओलावा यामुळे होतात,
2: बाहेरच्या ट्रॉमामधून होऊ शकतात किंवा ओलसरपणा, ह्युमिडिटी यामुळे होऊ शकतात। काही आजार पण जे

0: असतात, म्हणजे जसं खूप सिव्हिअर इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट येते ज्यांच्यामध्ये, म्हणजे आपली इम्युनिटी ज्याने खूप डाऊन होते त्याच्यामध्ये पण फंगल इन्फेक्शन होऊ शकतात.
1: ज्या ठिकाणी वातावरणामध्ये ह्युमिडिटी जास्त आहे आणि उष्णता जास्त आहे तिथेच हा वाढतो. जास्त घाम येणे, त्वचेच्या घड्यांमध्ये ओलावा राहणे, घट्ट कपडे घालणे, शरीर पूर्णपणे स्वच्छ व कोरडे न ठेवणे, या विविध कारणांमुळे आपल्याला फंगल आजार होतात.
2: म्हणजे ओलावा जर राहिला तर फंगल डिसीजेस होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शरीर कोरडं ठेवणं खूप महत्वाचं ठरतं. आता बुरशीजन्य आजारांमध्ये आपण उल्लेख केला की दाद किंवा गचकरणं ज्याला म्हणण्यात येतं, तर त्याची लक्षणं काय असतात नेमकी?
1: यामध्ये महत्वाचं लक्षण असतं की खाज येणं, नंतर लालसरपणा, नंतर त्वचा सोलल्यासारखी वाटणे आणि गोलसर छोटे किंवा मोठे चट्टे येतात. हे काही प्रकारची ॲलर्जी किंवा एक्झिमा पण असू शकतो, पण मुख्यतः फंगल इन्फेक्शनचे डायग्नोसिस जे आहे ते या कारणांनीच होतं. नख काळी होणे हे सुद्धा एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन असतं.
2: हा हा, ते स्किनशी निगडीत फंगल इन्फेक्शन आहे.
1: स्किन आणि नख एक सोबतच अफेक्टेड असू शकतात किंवा एकाच वेळेला पेशंटमध्ये दोन्ही तिन्ही ठिकाणी तो आजार एक सोबत वाढतो, जसं त्वचेमध्ये, नखांमध्ये आणि केसांमध्ये.
2: हा डॉक्टर, हे जे फंगल डिसीजेस आहेत हे कुठल्या प्रकारच्या फंगसमुळे होतात?
1: हे टिनिया नावाचं एक फंगस असतं आणि एक मॅलेझेझिया नावाचं फंगस असतं. फंगसचे विविध प्रकार असतात आणि त्या विविध प्रकारांचे थोडेफार फरकाने गोलावे येतात, चट्टे येतात, जे आपल्याला त्वचारोग तज्ञ चांगल्या पद्धतीने ओळखून त्याला जे आवश्यक औषधी आहे ते देऊन त्याला ट्रीट करू शकतात.
2: हा, आता बरेच लोक असे असतात की ज्यांना डिसीज होतात आणि बरेच लोक असे असतात ज्यांना नाही होत, तर असं का असतं?
1: हो, कारण स्वतःची प्रतिकार शक्ती हा सुद्धा एक त्याच्यामध्ये फॅक्टर आहे. सहसा असं बघितलं गेलं आहे की जे लोक स्वच्छता व्यवस्थित ठेवतात आणि एकमेकांचं शेअरिंग जे आहे ते कमी करतात आणि क्लिनलीनेसला इम्पॉर्टन्स देतात, त्या लोकांमध्ये फंगल इन्फेक्शन कमी होतं, म्हणजे होण्याचा प्रकार कमी दिसतो आपल्याला. आणि ज्या लोकांना ऑलरेडी काही डिसीजेस आहेत, जसं मधुमेह आहे, डायबिटीस किंवा हायपरटेन्शन आहे, थायरॉइड आहे किंवा आणखी कुठले आजार आहे ज्याच्याने ते ग्रस्त आहेत, तर त्या कारणाने सुद्धा इम्युनिटी नॉर्मल माणसाच्या कम्पेअरमध्ये कमी असते आणि हे लोक जास्त प्रोन असतात फंगल इन्फेक्शनला, म्हणजे नॉर्मल माणसापेक्षाही यांना लवकर स्पीडिली इन्फेक्शन होतं आणि वाढतं सुद्धा.
2: फंगल इन्फेक्शन जे असतात ते संसर्गजन्य असतात का?
1: हो, संसर्गजन्य असतात. अगदी डोक्यातलं सुद्धा फंगल इन्फेक्शन संसर्गजन्य असतं आणि आपण ज्या कॉमन वस्तू जर वापरल्या एकमेकांच्या, जसं टॉवेल झालं, एका बेडशीट झाली जी शेअर केली, किंवा बाथरूम शेअर केले, कमोड शेअर केले, तरी सुद्धा हा फंगल इन्फेक्शन एकमेकांना वाढू शकतो. हा संसर्गिक आहे. किंवा आईला असेल तर बाळाला होण्याचे चान्सेस सुद्धा वाढतात.
2: आपण केसांमधले फंगल इन्फेक्शन म्हटले, ते कुठले असतात नेमके?
1: बऱ्याच लोकांना ते डँड्रफ असं वाटतं. तो टिनिया कॅपिटिस नावाचा एक प्रकार असतो आणि हा डोक्यामध्ये जास्त वाढतो. जनरली हा कंगवे जर तुम्ही शेअर करत असाल, एकमेकांचे कंगवे शेअर करत असाल, तर एकाला मग दुसऱ्यांना असं होतो. लहान मुलांमध्ये ह्या फंगल इन्फेक्शनचा कॉमनेस्ट कॉज आहे शेअरिंग करणं, आणि लहान मुलांमध्ये हा जास्त दिसतो. मोठ्यांमध्ये थोडंसं प्रमाण कमी आहे, पण आहे.
2: आपण मगाशी बोलता बोलता म्हणालात की त्वचेच्या घड्या ज्या असतात तिथे पण फंगल इन्फेक्शन होत असतं, तर ते कुठलं असतं नेमकं?
1: त्वचेच्या घड्या म्हणजे मानेची घडी, बगलेमधली घडी, नंतर मांड्यांच्या मधली घडीची जागा, नंतर आपले जे घुटणे आहेत त्याच्या मागची जागा आणि स्त्रियांमध्ये स्तनाच्या खालची जागा, हे मोस्ट कॉमन एरियाज आहेत जिथे फंगल इन्फेक्शन सगळ्यात आधी वाढतं.
2: हा, तर ते फंगल इन्फेक्शन कुठलं असतं?
1: ते टिनिया कॉर्पोरिस नावाचं असतं आणि ते जे असतं ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी असं जेव्हा वाढतं, जेव्हा ट्रीटमेंट घेण्यात येत नाही, तेव्हा ते जवळपास पूर्ण शरीरावरच पसरतं.
2: आता आपण इतके सगळे फंगल इन्फेक्शन सांगितले, मोस्टली टिनियामुळे होतात हे आपण नमूद केलं. आणि आपण बघतोय की आजकाल हे जे इन्फेक्शन आहे हे वारंवार होतात आहे लोकांना, तर त्यामागचं काय कारण आहे?
1: वारंवार फंगल इन्फेक्शन होण्यामागे एक महत्वाचं कारण आहे की सेल्फ मेडिकेशन, म्हणजे स्वतःला खाज आल्यानंतर एखाद्या केमिस्टला किंवा फार्मसीत जाऊन कुठलंही क्रीम घेणे आणि लावणे. जनरली याच्यामध्ये ट्रिपल कॉम्बिनेशन म्हणजे स्टिरॉइड युक्त क्रीम वापरले जातात. त्याच्याने तात्पुरता पेशंटची खाज कमी होते आणि तेवढ्या वेळापुरता बरं वाटतं, पण त्या क्रीमनी जे एक्झिस्टंट फंगस आहे ते आहे त्यापेक्षाही दुपटीने नंतर वाढतं आणि बाहेर येतं. आणि असं करून मग ते वाढण्याचा स्पीड पण वाढतो आणि पेशंटचा आजार जो कमी याच्यात बरा होऊ शकतो त्याला जास्ती औषधी घेऊन पुढे जाऊन बरं करावं लागतं.

0: सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे. आणि दुसरं जसं मी डिस्कस केलं की जे लोक घट्ट कपडे घालतात, आजकाल फॅशन इंडस्ट्रीमध्ये इतकं आहे की घट्ट घट्ट इनर्स सुद्धा घट्ट असतात, जीन्स सुद्धा घट्ट घालतात, तर आणि अगदी लांब त्यांचे ड्युरेशन असतो. जसं 8-10 तासांचा जॉब आहे किंवा 15 तासांचा जॉब आहे, त्याच्यामध्ये पूर्ण वेळ घट्ट कपडे घालण्यात येतात. तिथे हवा लागत नाही, घाम साचतो, घाम वाळतो तिच्या तिथे, आणि मग ते किटाणू परत वाढतात.
1: तर त्यामुळे हे वारंवार दिसून येतं. या सर्व गोष्टींमध्ये सगळ्यात मोठी चूक कोणती घडत असते प्रत्येक व्यक्तीकडनं?
0: सगळ्यात मोठी चूक, जसं मी सांगितलं की आपल्या मनाने औषधी करणं. जेवा छोटा एक गोल चट्टा दिसतो, खाजवतो, तेव्हा आपण सहसा गोळ्या किंवा काहीही खाजेवाल्या गोळ्या किंवा क्रीम्स जे उपलब्ध आहे किंवा जे घरात पडून आहे किंवा जे आपण ओव्हर द काउंटर मेडिसिन्स म्हणतो की डायरेक्ट जाऊन तुम्ही मागता आणि त्याने लावता, तर ही सगळ्यात मोठी चूक आहे जी पेशंट करतो. कारण यामुळे त्या आजाराचा ट्रीटमेंट पिरियड पण नंतर वाढतो. स्टिरॉइडमुळे दुसरे साईड इफेक्ट्स पण त्वचेवर होतात आणि फंगस स्टिरॉइडला कधीच मानत नाही, तो त्याला कधीच बरं करत नाही. त्याला प्रॉपर आपल्याला फंगिसिडल मेडिसिन्स द्यावे लागतात, त्यानंतरच तो फंगस बरा होतो.
1: हां, म्हणजे ही काळजी आपण घ्यायला हवी की प्रॉपर ट्रीटमेंट त्या गोष्टीसाठी व्हायला हवी. डॉक्टर, आपण म्हणालात की ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं, तर नेमकी फंगल डिसीजेसवर कुठली ट्रीटमेंट असते?
0: फंगल डिसीजेसवर कुठल्या टाईपचं ते फंगस आहे ते प्रथमतः आपण डायग्नोसिस करतो आणि त्यानंतर त्याला देण्यात येणाऱ्या काही फंगिसिडल मेडिसिन्स आहेत, जसं इट्रॅकॅनोझॉल आहे, कोट्रामेझॉल आहे किंवा टर्बिनाफाईन आहे. हे डॉक्टरच्या सल्ल्याने तुमच्या बॉडीच्या वेटनुसार आणि तुमच्या फंगसच्या टाईपनुसार ते आपण सुरू करतो. कारण हा जो आजार आहे हा फक्त वरच्या लेअरपर्यंत सीमित नसतो, ह्याचे रूट्स असतात, ह्याची जी मुळं असतात ते थोडेसे खाली असतात. नुसत्या क्रीम लावून तिथपर्यंत मुळांपर्यंत क्रीम पोहोचत नाही, त्यामुळे आपल्याला टॅबलेट्स आणि सोबत लावायची क्रीम असं दुहेरी त्याच्यावरती उपचार करावा लागतो. सोबत काही अँटीफंगल शॅम्पूज आणि अँटीफंगल साबणं दिले जातात, ते वापरायचे असतात, त्याच्यानी क्लिअरन्सचा म्हणजे बरा होण्याचा जो वेळ आहे तो कमी होतो, म्हणजे लवकर बरं होतं पेशंटचं.
1: तर दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली
0: हो, फक्त क्रीम किंवा फक्त गोळ्या असं मोनोथेरपी जनरली या फंगल इन्फेक्शनवर काम करत नाही.
1: मग घरगुती उपाय काही लोक करत असतात, ते कितपत योग्य असतात?
0: घरगुती उपचार जे आहेत ते अजिबात करू नये, कारण कुठल्याही घरगुती पदार्थांमध्ये अँटीफंगल प्रॉपर्टी नसते, फंगस थांबवण्याची क्षमता नसते. तात्पुरता ते 5-4 दिवसांसाठी ते सायकोलॉजिकली आपल्याला वाटतं की काम करतं हे. कधी कधी खास त्याने थोडी हलकीशी कमी होऊ शकते, त्याने असं वाटतं की ते बरं होत आहे, पण घरगुती उपचार 100% उपाय करत नाही आणि ते न केलेले बरे, कारण यामुळे पुन्हा एकदा त्वचेला नवीन अलर्जी होण्याची संभावना असते आणि मग त्यावेळेला डॉक्टर पुढे एक आणखी चॅलेंज येतं की त्यांना फंगल इन्फेक्शन ट्रीट करायचंच असतं, परंतु जे घरगुती उपचाराने झालेल्या एक्स्ट्रा अलर्जीज आहे त्यासाठी पण ॲडिशनल मेडिसिन्स द्याव्या लागतात.
1: डॉक्टर, याविषयी आपण अधिक बातचीत करणार आहोत, एक छोटासा ब्रेक घेऊयात. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे त्वचेशी निगडीत फंगल डिसीजेस आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ञ डॉक्टर श्यामल बलकी. डॉक्टर, पुनश्च एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. डॉक्टर, आपण सगळं जाणून घेतलं, एकंदरीत उपचार पद्धती पण आपण सांगितली. आता पुन्हा एकदा आमच्या श्रोत्यांना सांगाल की हे जे फंगल डिसीजेस असतात हे शरीराच्या कोणत्या भागांमध्ये मुख्यत्वे होऊ शकतात?
0: हे केसांमध्ये, नखांमध्ये, शरीराच्या घड्यांमध्ये, जसं मी सांगितलं की सगळे फोल्ड्स जे असतात आपले, स्पेशली जे लोक थोडे ओबेज आहेत, थोडे लठ्ठ आहेत, त्यांच्या घड्या जास्त पडतात शरीराला आणि तिथे मग ते लवकर होतं, कारण की तिथे हवेचा संपर्क नसतो आणि हे जे फंगस आहे हे अशाच दमट ठिकाणी वाढतं. त्यानंतर शरीराच्या सगळ्या भागांवर वाढल्यानंतर चेहऱ्यावरही होण्याची तितकीच शक्यता असते. त्यामध्ये अगदी तुम्हाला तोंडामध्ये सुद्धा ते जातात, जिभेला किंवा टाळूला तिथपर्यंत होतात. नंतर बायकांमध्ये वजायनल एरियामध्ये पण फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.
1: हा, म्हणजे ते पसरण्याचे चान्सेस असतात.
0: हो,
1: त्यामुळे सुरुवातीलाच
0: काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला काही लॅब टेस्ट कराव्या लागतात, जसं KOH टेस्टिंग असतं किंवा स्किन बायोप्सी असते. त्या तपासण्यांचे जे रिपोर्ट्स असतात त्याच्यामध्ये जे फंगस आपल्याला दिसतं त्या फंगस मारणारी स्पेसिफिक अँटीफंगल मेडिसिन आपल्याला द्यावी लागते. तर ते त्या त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या मेडिसिन्सनी ते ट्रीट करावं लागतं.
1: डॉक्टर, आता ट्रीटमेंट बद्दल आपण

0: बोलत तर ही जी ट्रीटमेंट असते ही साधारणतः किती दिवस घ्यावी लागते?
1: साधारणतः कुठल्याही फंगल इन्फेक्शनची ट्रीटमेंट जी आहे ती 3 ते 4 महिने घ्यावी लागते. जसं मी आधी सांगितलं की हा जो फंगस आहे याची काही मुळे जी असते, रूट्स ज्याला म्हणतो आपण, ते स्किनच्या आतमध्ये असतात आणि ते डिस्ट्रॉय होण्यासाठी एक स्पेसिफिक कालावधी आपल्याला लागतो. जसं एक जरी रूट जिवंत राहिलं तर झाड पुन्हा उगेल, या टाईपचं त्याचं मेकॅनिझम असतं. जर तुम्ही औषध सुरू करताय आणि तुम्हाला 1-1.5 महिन्यामध्ये जनरली सगळ्याच पेशंटला बरं वाटतं आणि बरं वाटल्यानंतर पेशंट विचार करतो की ठीक आहे आता माझं बरं झालं, खाज पण नाही आहे तर आता मी बंद करतो. बंद केल्यानंतर काय होतं, जे उरले सुरले 2-3 रूट्स आहेत जे डिस्ट्रॉय झालेले नाही आहे ते परत रिग्रो होतात आणि ते रिग्रो झाल्याने ते पुन्हा फंगल इन्फेक्शन तयार होतं. मग फायनली आपली घेतलेली मेहनत ही एवढे वाया जाते. म्हणून याची पूर्णतः ट्रीटमेंट घेणं हे खूप जास्त आवश्यक आहे.
0: हा, म्हणजे कम्प्लीट ट्रीटमेंट हेच त्याचं सोल्युशन आहे.
1: हो
0: डॉक्टर, पण एखाद वेळेस असं होतं का की कम्प्लीट ट्रीटमेंट घेतली 3 महिने आणि पुन्हा हा आजार झाला?
1: होऊ शकतं. पूर्णपणे जर पेशंट बरा झाला आणि जर त्याच्या सोबत काम करणारी कलीग्स आहेत किंवा त्याच्या घरातले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना जर का खाज असेल तर त्यांच्या संसर्गाने त्याला नव्याने इन्फेक्शन होऊ शकतं.
0: म्हणजे पुन्हा ते नवीन इन्फेक्शन येऊ शकतं.
1: ऑफकोर्स. आणि जर का लाईफस्टाईल मध्ये चेंजेस नाही केले, जे मी सांगितलं ढिले कॉटनचे कपडे घातले पाहिजेत, टाईट कपडे नाही घातले पाहिजे आणि दिवसातनं 2 वेळा आंघोळ केली पाहिजे, नख बारीक ठेवले पाहिजे, ह्या गोष्टी जर परत दुर्लक्षित झाल्या तर ते पुन्हा उद्भवतं.
0: डॉक्टर, याच्या उपचारानंतर काळे डाग राहतात का शरीरावर?
1: हो, याच्या उपचारानंतर जिथे फंगल इन्फेक्शन होतं त्या ठिकाणी काळसर किंवा मरून कलरचे लालसर असे डाग राहतात, त्याला पोस्ट इन्फ्लेमेटरी हायपरपिगमेंटेशन म्हणतात. ते जाण्यास थोडा वेळ लागतो. ते आहेत म्हणजे इन्फेक्शन आहे असं नाही आहे. इन्फेक्शन गेल्याचं तुमच्या डॉक्टरने सांगितल्यानंतर त्या डागांचा वेगळा उपचार सुरू होतो आणि तो मग पुढील 2-3 महिन्यांमध्ये तो क्लिअर होतो.
0: हा, मग हे डाग राहू नये म्हणून काही काळजी घ्यायची असते का?
1: हो, जसं मी आधी सांगितलं पूर्ण उपचार करणं जरुरी आहे. आपल्याला खाज नाही आहे आणि जर का लक्षणं नाही आहेत फंगल इन्फेक्शनचे पण फक्त डाग आहेत तर त्याला निग्लेक्ट करू नये. आत आहे कोण बघतं किंवा असं जर सोडलं ना तर ते नेहमीसाठी राहण्याची भीती असू शकते. तर ते कोणताही डाग जरी दिसत नसेल, जरी तुमच्या स्वतःच्या आतमध्ये असेल, तरी तो इलाज केला पाहिजे कारण पुढे जाऊन त्या ठिकाणी परत फंगल इन्फेक्शन ट्रिगर होण्याची भीती असते.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे त्वचेशी निगडीत फंगल डिसीजेस आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ञ डॉक्टर श्यामल बलकी. डॉक्टर, आता काय काळजी घ्यायला हवी हे तर आपण सांगितलं, आहाराचा काही संबंध असतो का फंगल इन्फेक्शन सोबत?
1: नाही, तसा तर डायरेक्ट काही संबंध नाही आहे. पण ज्यांना फंगल इन्फेक्शन आहे त्यांना आम्ही थोडंसं कमी तिखट आणि कमी आंबट खायला सांगतो. कारण पित्तकारक वस्तू ज्या खाल्ल्या जर म्हणजे ज्याच्याने ऍसिडिटी वाढते तर त्याच्याने जी फंगल इन्फेक्शनची खाज आहे एक्झिस्टंट खाज ती अजून वाढते. तर त्यामुळे आम्ही फक्त सांगतो की तुम्ही थोडंसं स्पायसी तिखट आणि आंबट कमी खा.
0: डॉक्टर, आपण काही फंगल इन्फेक्शनचा उल्लेख केला जसं दात गचकरणं वगैरे आणि त्याच्याशी रिलेटेड माहिती दिली, या व्यतिरिक्त आणखी कुठले फंगल इन्फेक्शन असतात का?
1: हो, बऱ्याच लोकांमध्ये साधारणतः शिरणी नावाचा एक प्रकार असतो. शिरणी म्हणजे असं असतं की पावसाच्या थेंबासारखे छोटे छोटे पांढरट किंवा काळपट असे स्पॉट्स छातीवर पाठीवर दिसतात. काही लोकांना काखेमध्ये सुद्धा असतात. त्याला आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये पिट्रियासिस व्हर्सिकॉलर म्हणतो. हा सुद्धा एक फंगसचा टाईप आहे. पिट्रियासिस व्हर्सिकॉलर हा मॅलेसिसिया फरफर नावाच्या फंगसनी होतो. जो फंगस नॉर्मली डोक्यामध्ये हॅबिटंट असतो, ज्याला म्हणतो ना नॉर्मल कमेन्सेल्स, नॉर्मली पण हा फंगस काही प्रमाणामध्ये डोक्यामध्ये असतो. पण त्याचा जर एका नॉर्मलच्या बाहेर जर त्याची ग्रोथ झाली तर मग ते फंगस खाली उतरतं छातीवर पाठीवर काखीपर्यंत, त्याचे ते चट्टे तयार होतात थेंबासारखे पांढरे किंवा काळे. आणि मग पेशंट येतात की हे काय झालंय, म्हणजे पांढऱ्या चट्ट्यांना घाबरतात लोक की कोड तर नाहीये म्हणून. ते एक कारण असतं की ते घाबरून येतात, पण ते फंगस असतं आणि जे बऱ्यापैकी लवकर ट्रीट होऊन जातं. 15 ते 20 दिवसांमध्ये बऱ्यापैकी कमी होतं आणि 1.5 ते 2 महिन्यांमध्ये समूळ नष्ट होतं.
0: तर मग त्याची कारण काय असतात?
1: त्याची कारण पण तेच आहे की डोकं व्यवस्थित साफ न ठेवणं. ज्यांना नॅचरली ऑइल सिक्रिशन जास्त आहे डोक्यामध्ये त्याने 1 दिवसाआड किंवा आठवड्यातून 3 वेळा केस धुणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळ

0: ला आपल्या डेली रुटीन बिझी शेड्यूल मध्ये सतत डोकं धुणं पेशंटला पॉसिबल नसतं, किंवा ज्यांचे खूप लांब केस आहे त्या बायकांना सुद्धा पॉसिबल नसतं, आणि त्यामुळे ह्या टाईपचं फंगस वाढतं. पण जर तुम्ही डोक्याची हायजीन ठेवली, व्यवस्थित अँटी डँड्रफ शॅम्पू जे आम्ही देतो, अँटी फंगल म्हणता येईल त्याला, अँटी डँड्रफ म्हणजे हा जनरल टर्मिनॉलॉजी आहे, अँटी फंगल शॅम्पूनी जर धुतलं तर ती जी एक्सेस ग्रोथ झालेली असते फंगसची ती पूर्ण क्लीन होते, आणि खालची शिरणी तर आपण ट्रीट करतोच, त्याच्यामध्ये ते डाग सुद्धा निघून जातात.
1: हा म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्याचं ट्रीटमेंट
0: करावं लागतं.
1: हा, याची लक्षणं काही असतात?
0: लक्षणं म्हणजे काही पेशंटला खास असते पण सगळ्याच पेशंटला नसते. काही पेशंटला खास असून काही पेशंटला फक्तच अगदी ते थेंबासारखे काळे किंवा पांढरे डाग दिसतात. जनरली हेच कारण असतं की पेशंटचं लक्ष त्याच्याकडे जातं. ऍसच असा त्रास काही नसतो त्याचा, पण मग पेशंटला असं वाटतं, कारण ते वाढतीवर असतं. जर तुमच्या छातीवर पर्यंत आहे आणि तुम्ही ट्रीट नाही केलं तर ते पोटापर्यंत जातं. काही काही पेशंटमध्ये ज्यांच्यामध्ये थोडीशी इम्युनिटी कमी आहे, जसं मी आधी बोलले डायबिटीस किंवा आणखी काही कारणांमुळे, त्यांच्यामध्ये पूर्ण शरीरावर सुद्धा हे शिरणीचे डाग येतात.
1: डॉक्टर, आता बरेच समज गैरसमज आहे समाजामध्ये फंगल डिसीजेसला घेऊन, तर त्याविषयी काय सांगाल?
0: सगळ्यात महत्वाचा आहे जो फंगल इन्फेक्शन आहे तो कधीच ट्रीट होत नाही असा समज आहे समाजामध्ये. तो याच्यामुळे आहे कारण की जसं मी आधी सांगितलं की 3 ते 4 महिने आपल्याला त्या फंगसचे पूर्ण रूट्स डिस्ट्रॉय होण्यापर्यंत आपल्याला ती ट्रीटमेंट घ्यावी लागते. वरच्या थरांमधलं जे इन्फेक्शन आहे ते लवकर क्लिअर होतं, खालच्या थरांना थोडा वेळ लागतो. पण पेशंटला जनरली वरचा थर दिसतो क्लिअर झालेला, त्यांना असं वाटतं बरं झालं आणि ते ट्रीटमेंट थांबवतात. सगळ्यात महत्वाचं हे आहे की जर तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट डॉक्टरच्या सल्ल्यानुसार केली तर तो पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. आणि जे प्रिव्हेन्शन्स प्रिकॉशन्स जे डॉक्टर ट्रीट करतात त्यानंतर ते समजावून सांगतात की न येण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, ते तुम्ही जर फॉलो केलं तर तो परत येत नाही.
1: डॉक्टर, एखाद्या अवयवाच्या जवळ जर फंगल इन्फेक्शन झालं तर मग त्याचा परिणाम दुसऱ्या अवयवावर होतो का? आणि हे जे स्किनशी रिलेटेड फंगल इन्फेक्शन्स आहेत किंवा डिसीजेस आहेत, हे शरीराच्या आत सुद्धा पसरतात का? त्याविषयी काय सांगाल?
0: हो, शरीराच्या आतमध्ये सुद्धा असतात. ज्याला म्हणतो आपण की एक्स्टर्नल म्हणजे जे त्वचेवर आहे ते, आणि इंटरनल म्हणजे ऑर्गन्समध्ये होतात ते. ऑर्गन्समध्ये जे फंगल इन्फेक्शन्स होतात ते जनरली लो इम्युनिटीवाल्या पेशंटमध्ये, जे ऑलरेडी काही आयसीयूमध्ये ऍडमिट आहे, काही कारणाने ऍडमिट आहे, त्या किंवा ज्यांना खूप काळापर्यंत हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं, अँटीबायोटिक लॉंग टर्म ट्रीटमेंटवर आहे, त्यांना इंटरनल ऑर्गन्सचे सुद्धा फंगल इन्फेक्शन्स होतात. परत मी जे सांगितलं तुम्हाला, डोळ्याचं सुद्धा फंगल इन्फेक्शन होतं आणि तोंडामध्ये सुद्धा फंगल इन्फेक्शन होतं. अगदी टाळूपर्यंत जिभेला आजूबाजूच्या गालापर्यंत पूर्ण फंगल इन्फेक्शन, त्याला कॅन्डिडियल स्पेसिस असतं, आणि बायकांमध्ये जनरली वजायनल एरियामध्ये पण फंगल इन्फेक्शन असतं. त्याच्यामध्ये पांढरं पाणी जाणं, पांढरं डिस्चार्ज होणं, सतत खाज येणं त्या जागेवर, ह्या टाईपचे लक्षणं असतात.
1: मग यासाठी काय काळजी घ्यायला हवी?
0: यासाठी जर का तोंडामध्ये असेल तर आपल्याला काही ऑइंटमेंट्स जे तोंडामध्ये अप्लाय होतात ते, आणि गुळणं करणारे असतात काही, गार्गल्स करणारे जे मेडिसिन्स असतात ते दिले जातात, आणि त्याचा सुद्धा एक कोर्स असतो. मेडिसिन ओरल सुद्धा असतात, त्याच्याने तोंडातलं पूर्णपणे बरं होऊ शकतं. काही लोकांना नुसतेच छाले वाटतात पण ते छाले नसून ते फंगल इन्फेक्शन सुद्धा असतात, तर ते डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही त्याला नीट बघणं जरुरी असतं की ते काय आहे. दुसरं गोष्ट जे बायकांमध्ये होतं त्याच्यामध्ये असं असतं की सततचा डिस्कम्फर्ट बायकांना असतो, आणि जनरली ते 15 ते 35 वयोगटामध्ये असणाऱ्या बायकांना मोस्टली होतं. त्याला वल्वो वजायनल कॅन्डिडियासिस म्हणतात, आणि त्यामध्ये कंटिन्यू पेशंटला इचिंग होणं किंवा बर्निंग सेन्सेशन होणं, आग होणं किंवा खाज येणं, हे लक्षणं कॉमनमध्ये असतात. त्यामध्ये आपण एक कोर्स करतो फंगल इन्फेक्शनचा, आणि बऱ्यापैकी 90% बायका त्याला रिस्पॉन्ड करतात. 10% बायकांमध्ये असं दिसतं की ट्रीटमेंट घेतल्यानंतरही फार काही रिस्पॉन्स आला नाही आहे. त्यावेळेला आपण त्यांच्या 1-2 तपासण्या करतो, त्याच्यामध्ये त्या डिस्चार्जची तपासणी वगैरे असते, कारण की कधी कधी फंगस सोबत बॅक्टेरियल इन्फेक्शनचा सुद्धा समावेश असतो. मग अशा वेळेला जर का आपल्याला दोन्ही दिसलं, ग्रोथ फंगल प्लस बॅक्टेरियल, तर आपल्याला अँटीबायोटिक प्लस अँटीफंगल असा कोर्स करून पेशंटला बरं करता येतं.
1: डॉक्टर सरते, शेवटी जे श्रोता आजचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: फंगल इन्फेक्शन हा सामान्य आणि पूर्णपणे बरा होणारा आजार आहे, यामुळे याला घाबरण्याची अजिबात गरज नाही, पण याकडे दुर्लक्ष देखील करता येत नाही. नाही. तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवणे की खाज आली म्हणून कोणतीही क्रीम स्वतःहून खरेदी करणे वापरू नये. त्वचा स्वच्छ

0: व कोरडी ठेवावी, वैयक्तिक वस्तू शेअर करू नये आणि योग्य चिकित्सा व उपचार त्वचारोग तज्ञांकडून घेणे. ह्या गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला तर तुम्हाला कधीही या फंगल इन्फेक्शन्सचा त्रास होणार नाही.
1: डॉक्टर श्यामल बलकी, आपण इथे आलात आणि त्वचेशी निगडीत फंगल डिसीजेस या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे.
0: धन्यवाद. नमस्कार.
1: श्रोते हो, आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात त्वचेशी निगडीत फंगल डिसीजेस या विषयावर सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ञ डॉक्टर श्यामल बलकी यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: स्वस्त भारत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 होत आहेत. ठीक 7 आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी. शेतकरी बांधवांनो, लक्ष द्या. शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 1434 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
3: देवी भुवन हा नेपियन्सी रोड वरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
4: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
3: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 आम्ही प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शासनाकडून साखर साठा मर्यादेबाबत सूचना जारी. उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई होणार. राज्यात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. नेपाळमध्ये गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची हंगेरीच्या बालाज फार्कशी लढत. केंद्र शासनाच्या साखर साठा निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं साखर विक्रेते वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेबाबत सूचना जारी केल्या आहेत. साखर विक्रेते आणि वितरकांना कोणत्याही वेळी किंवा कोणत्याही ठिकाणी 4000 क्विंटल अर्थात 400 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही. साखर प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांमध्ये जास्त काळ साठा ठेवायलाही मनाई केली आहे. तर दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांना 15 दिवसांपेक्षा जास्त काळ साठा ठेवता येणार नाही. हे निर्बंध 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. सर्व साखर विक्रेते आणि वितरकांनी अन्न साठा देखरेख पोर्टलवर तत्काळ नोंदणी करून सध्याच्या साठ्याची माहिती द्यावी आणि त्यानंतर दर शुक्रवारी ही माहिती अद्ययावत करावी असे निर्देश शासनानं दिले आहेत. राज्यातले साखर कारखाने व्यापारी वितरक आणि मोठे ग्राहक यांच्या साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी कालपासून विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवले जात आहेत. यवतमाळ जिल्ह्यात पुसद इथं माणुसकीची भिंत या उपक्रमाअंतर्गत नागरिकांनी वृद्धाश्रम आणि उपजिल्हा रुग्णालय इथला परिसर स्वच्छ करून निराधार बेघर वृद्ध व्यक्तींसह रक्षाबंधन साजरं केलं. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागाने एक राखी सुरक्षेची हा उपक्रम राबवला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना या निमित्तानं सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून सगळे भेदाभेद विसरून विविध लोक एकत्र येतात आणि अशा प्रकारचं सामाजिक अभिसरण जगात इतरत्र कुठेही दिसत नाही असं प्रतिपादन मुख्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नाशिक इथं सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कुंभमेळ्याचा उद्देश हा केवळ पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हा नाही, तर या अनुषंगानं आपल्या परंपरांमधून होणारं मंथन आणि चिंतन हे खरं अमृत आहे, असं ते म्हणाले. या निमित्तानं गोदावरी नदी निर्मळ व्हावी, अविरल व्हावी यासाठी सांडपाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडायच्या प्रकल्पांची सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी भाविक इथं येतील, तेव्हा एका वेगळ्या गोदावरीचं दर्शन त्यांना घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 आजपासून राज्यात लागू झाला. बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून बेकायदा धर्मांतर करायला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदींचा समावेश या कायद्यात आहे. असं करणाऱ्यांना 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5,00,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. स्वेच्छेनं धर्मांतर करायच्या किमान 60 दिवस आधी स्थानिक दंडाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देणं या कायद्यामुळे बंधनकारक झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या विनाशकारी आकस्मिक पुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून मृतांचा आकडा 547 पोहोचला आहे, तर अजून 1,545 जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागातल्या नद्यांचे किनारे आणि दुर्गम वस्त्यांमध्ये सुरक्षा जवानांच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. नैऋत्य चीनमध्ये झालेल्या 5.1 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे नव्यानं महापुराचा धोका असून प्रशासनानं हाय अलर्ट जारी केला आहे. भोटे कोशी नदी उगमस्थानाजवळ एक नवीन नैसर्गिक तलाव तयार झाला आहे. तिबेटच्या बाजूला एका धरणाला तडे गेल्याचं वृत्त आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं पूरग्रस्त जिल्ह्यांमधून 800+ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या महापुरानंतर अजूनही 320 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. याशिवाय इतर देशांचं नागरिकत्व असलेले 100 भारतीय वंशाचे लोकही सध्या संपर्काबाहेर आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं. त्रिशुली 1 जलविद्युत प्रकल्पात कार्यरत 63 भारतीय नागरिकांना सुरक्षा जवानांनी सुखरूप बाहेर काढलं आहे. तसंच चीनच्या हद्दीत अडकलेले आणखी 96 भारतीय जमिनीच्या मार्गाने सुरक्षितपणे नेपाळमध्ये दाखल झाले असून त्यांना भारतात आणायचे प्रयत्न सुरू आहेत. काल काठमांडू इथं पोहोचलेले तमिळनाडूतले 21 भारतीय आज दुपारी नवी दिल्लीत दाखल झाले, अशी माहिती त्यांनी दिली. चीनमधले सुमारे 400 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. भारतीय दूतावास, स्थानिक प्रशासन आणि ट्रॅव्हल एजंट्सच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी समन्वय साधला जात आहे, असंही जयस्वाल यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमध्ये काठमांडू इथं गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित असून त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. हंगेरी इथं सुरू असलेल्या PSA बुडापेस्ट स्क्वॉश ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची लढत यजमान हंगेरीच्या बालाज फार्कशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 9:30 हा सामना सुरू होईल. काल रात्री झालेल्या चुरशीच्या उपांत्य फेरीत वेलावन यानं भारताच्याच वीर चोत्रानीचा 3-2 असा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली, तर जागतिक क्रमवारीत 55 क्रमांकावर असलेला फार्कस याने इजिप्तच्या प्रतिस्पर्ध्याचा 3-0 असा सरळ गेममध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. शेतकऱ्याला कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभी करावी लागेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. ते नाशिक जिल्ह्यात मौजे चाचडगाव इथं एका कार्यक्रमात बोलत होते. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला तर उत्पादन खर्च 25-30% कमी करून उत्पादकता 40% वाढवता येईल. यासाठी राज्य सरकारनं महाविस्तार ॲप तयार केलं आहे. याद्वारे शेतकऱ्याला संपूर्ण पीक साखळीचं मार्गदर्शन मिळू शकेल, असं त्यांनी सांगितलं. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा वापर महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या रिलॉन्चिंगसाठी करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसनं हा प्रकार तातडीनं थांबवावा, असं ते म्हणाले. दरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 5 ऑगस्टला काढलेला शासन निर्णय रद्द करावा या आणि इतर मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात संघ

0: अमळनेर घुलेवाडी इथल्या आदिवासी शासकीय वसतिगृहासमोर विद्यार्थ्यांनी उघड्यानं आंदोलन सुरू केलं आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण सदरा न घालता आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर नंदुरबार जिल्ह्यात शहादा शहरालगत असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या 3 वसतिगृहांमधल्या विद्यार्थ्यांनी पाण्याच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी मुख्य आरोपी आणि कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील याला आज सकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं नंदुरबारात आणलं. त्यानंतर त्याच्या अकादमीत त्याची सुमारे तासभर चौकशी झाली. पाटीलची ई साक्ष तसंच ओळख परेड झाली. तपासाच्या पुढच्या टप्प्यात घरी तसंच मूळ गावी जाऊन झडती घेतली जाईल असं सूत्रांनी सांगितलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शासनाकडून साखर साठा मर्यादेबाबत सूचना जारी. उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई होणार. राज्यात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. नेपाळमध्ये गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची हंगेरीच्या बालाज फारकसशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. यानंतर ठीक 7:15 आम्ही प्रसारित करणार आहोत वृत्तविशेष हा कार्यक्रम. दरम्यान ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आपण जे खातो मग ते घरी असो किंवा बाहेर हॉटेलमध्ये किंवा एखाद्या गाडीवर, ते अन्न खरंच शुद्ध स्वच्छ आहे का? दूध असो, पनीर असो, खवा मिठाई असो, खाद्यतेल, मसाले किंवा इतर रोजच्या वापरातले पदार्थ, अन्न भेसळीच्या बातम्या आता अधूनमधून नव्हे तर सातत्याने समोर येत आहेत. यांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. आजच्या आपल्या वृत्तविशेषमध्ये आरोग्य, भेसळ आणि कारवाई याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, महाराष्ट्रात FDA म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनानं अलीकडच्या काळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून ते खाद्यतेल आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेपर्यंत मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या. काही ठिकाणी बनावट किंवा संशयित दुग्धजन्य पदार्थ तर काही ठिकाणी अस्वच्छ पद्धतीनं अन्न तयार केलं जात असल्याचंही समोर आलं आहे. श्रोते हो, दूध, दुग्धजन्य पदार्थ तसंच तेलामधल्या भेसळीचा आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया महाराष्ट्राचे माजी आरोग्य संचालक डॉक्टर स्वप्नील लाळे यांच्याकडून.
1: दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. भेसळ करणारे लोक पाणी, युरिया, डिटर्जंट, स्टार्च आणि हायड्रोजन परॉक्साईड यांचा सिंथेटिक दुधात वापर करतात, ज्याचे शरीरावर दूरगामी आणि गंभीर दुष्परिणाम होतात. यामध्ये पचन संस्थेचे आजार जसे की पोटदुखी, जळजळ, मळमळ, उलट्या, जुलाब यासारखे विकार जडतात. दुधात वापरले जाणारे केमिकल्स, डिटर्जंट आणि युरिया शरीराची विषारी द्रव्य बाहेर टाकण्याची क्षमता बिघडवतात, ज्यामुळे यकृत आणि किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि ते डॅमेज होऊ शकतात. भेसळयुक्त दुधामधील काही घातक घटक उदाहरणार्थ फॉर्मॅलिन, युरिया, कॉस्टिक सोडा शरीरात दीर्घकाळ साचून राहिल्यास पेशींच्या रचनेत बिघाड होतो, ज्यामुळे कर्करोगाचा धोका संभवतो. दुधात फॅट वाढवण्यासाठी किंवा घट्टपणा आणण्यासाठी वापरले जाणारे वनस्पती तूप, रिफाईंड तेल आणि हानिकारक स्टार्च कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. भेसळयुक्त पदार्थांमुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे व्यक्ती वारंवार आजारी पडू शकतो. लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी भेसळयुक्त दूध अत्यंत हानिकारक असते, यामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
0: श्रोते हो, भेसळयुक्त पदार्थ ओळखण्याच्या सोप्या पद्धती सांगतायत डॉक्टर स्वप्नील लाळे.
1: अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी काही सोप्या घरगुती चाचण्या तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात सहज करू शकता. पहिलं म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी दोन चाचण्या आहेत. एक आहे युरिया तपासणी. एका टेस्ट ट्यूबमध्ये 5 मिलीलिटर दूध घ्या, त्यात अर्धा चमचा

0: सोयाबीन किंवा तुरीच्या डाळीचे चूर्ण टाका. 5 मिनिट चांगले हलवा. नंतर लाल लिटमस पेपर त्यात बुडवा. पेपरचा लाल रंग निळा झाला तर दुधात युरिया असल्याची खात्री होते. दुसरी चाचणी आहे स्टार्च आणि पिष्टमय पदार्थांसाठी. थोडे दूध उकळून थंड करायचं. त्यात 2 ते 3 थेंब आयोडीनचे द्रावण टाकायचं. दुधाचा रंग निळा झाल्यास त्यात स्टार्चची भेसळ आहे असं समजायचं. सिंथेटिक दुधाची तपासणी. दूध हातावर घेऊन चोळलं तर ते साबणासारखं गुळगुळीत आणि फेसयुक्त वाटते आणि चव कडवट लागते. साखरेतील भेसळ ओळखण्यासाठी चॉक पावडर किंवा युरिया चाचणी करावी. एका काचेच्या ग्लासात 1 चमचा साखर आणि थोडे पाणी घालून चांगले ढवळून विरघळू द्या. साखर विरघळल्यानंतर त्यात खडे किंवा चॉक पावडर तळाशी बसल्यास साखरेमध्ये चॉक किंवा खडूची भेसळ आहे हे समजते.
1: श्रोते हो, भेसळीपासून आपला बचाव कसा करायचा जाणून घेऊया डॉक्टर स्वप्नील लाळे यांच्याकडून.
0: आपल्या कुटुंबाला अन्नातील भेसळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने 3 महत्त्वाच्या उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. पहिली म्हणजे विश्वासू आणि परवानाधारक

0: साखरेमध्ये चॉक किंवा खडूची भेसळ आहे हे समजते.
1: श्रोते हो, भेसळीपासून आपला बचाव कसा करायचा जाणून घेऊया डॉक्टर स्वप्नील लाळे यांच्याकडून.
0: आपल्या कुटुंबाला अन्नातील भेसळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने 3 महत्वाच्या उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. पहिली म्हणजे विश्वासू आणि परवानाधारक स्त्रोतांकडून नोंदणीकृत किराणा दुकाने, सुपरमार्केट किंवा थेट शेतकऱ्यांकडून सेंद्रिय उत्पादने खरेदी करा. पॅकेज्ड वस्तू घेताना त्यावर FSSAI याचा परवाना क्रमांक आणि लोगो असल्याची खात्री करून घ्या. उघड्यावर विकली जाणारी लूज उत्पादने, हळद, तिखट, डाळी, खाद्यतेल खरेदी करणे टाळा, कारण त्यात भेसळ होण्याचा धोका सर्वाधिक असतो. नेहमी ब्रँडेड आणि सीलबंद आणि ISI किंवा ॲगमार्क मानांकन असलेली उत्पादने निवडा. दुसरं म्हणजे नियमितपणे घरच्या घरी सोप्या टेस्ट वापरा. अन्नपदार्थ स्वयंपाकघरात वापरण्यापूर्वी सोप्या घरगुती चाचण्यांची सवय ठेवा. रंग, वास, चव यावर नियंत्रण ठेवा. मसाल्यांचा रंग खूप जास्त चमकदार असणे, दुधाची चव कडवट लागणे किंवा तुपाचा वास अस्वाभाविक वाटणे यासारख्या बदलाकडे दुर्लक्ष करू नका. काही शंका आल्यास ते अन्नपदार्थ वापरणे त्वरित थांबवा. तिसरं म्हणजे अन्नपदार्थांची योग्य स्वच्छता करा. फळे, पालेभाज्या, इतर खाद्यपदार्थ वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्यात, शक्यतो थोडे मीठ आणि हळद घातलेल्या कोमट पाण्यात चांगल्या प्रकारे धुवून घ्या, जेणेकरून वर असलेले केमिकल्स आणि जंतू निघून जातील. अन्नपदार्थ हवेबंद काचेच्या किंवा चांगल्या दर्जाच्या स्टीलच्या डब्यात साचवा. प्लास्टिकच्या जुन्या डब्यामध्ये तेलकट किंवा आम्लयुक्त पदार्थ ठेवणे टाळा, कारण त्यामुळे विषारी रसायने अन्नात उतरू शकतात.
1: श्रोते हो, ही भेसळ मुळात कशी आणि कुठे होते? काही मोजक्या विक्रेत्यांकडून होते की त्यामागे मोठं संघटित जाळं आहे? जाणून घेऊया ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांच्याकडून.
2: मला असं वाटतं की याच्या मागे खूप मोठा रॅकेट किंवा संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्याच्या टोळ्या इन्वॉल्व्ह आहेत. आणि त्याचं कारण असं आहे साधं की आपल्याकडे दुधाचं जे प्रमाण आहे ते आणि बाजारात येणारं दूध म्हणजे प्रत्यक्ष उत्पादन होणारं, आणि त्यामुळेच तर तुकाराम मुंडे यांनी कारवाया सुरू केल्या की FDA चार्ज घेतल्यावर राज्यात किती दूध उत्पादन होतं आपल्याला याचा आकडा आहे, कारण सरकारी डेअऱ्यांचे आकडे आहेत सगळं, आणि त्या मानाने मार्केटमध्ये येणारं दूध किती आहे तर त्याचं प्रमाण ह्यूज होतं. ही सप्लाय डिमांड सप्लाय गॅप खूप होती आणि त्यामुळेच त्यांनी कारवाया सुरू केल्या. आणि मग लक्षात आलं की भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळेच या कारवाया सुरू झाल्या. त्यामुळे याच्या मागे जर इतक्या मोठ्या प्रमाणात भेसळ असेल, म्हणजे आपल्याला साधं उदाहरण द्यायचं तर समजा जिथे 100 लिटर दूध रोज तयार होतं तिथे जर 1000 लिटर येत असेल तर याचा अर्थ हे कुठनं येतंय सगळं? तर ऍडल्ट्रेशन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ते एकट्या दुकट्या माणसाला शक्य नाही करणं, त्यामुळेच त्याच्यामागे खूप मोठी चेन असेल असं वाटतं. आणि ही चेन म्हणजे कशी, तर अख्ख्या राज्यामध्ये भेसळ केलेलं दूध पुरवणारा एकच एक ग्रुप असेल असं नाही, तर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दुधामध्ये भेसळ करून ती मार्केटमध्ये आणणारे लोक आहेत. आणि त्याचं कारण असं आहे की त्यांना त्या त्या भागामध्ये ते ऑपरेशन करणं सोपं जातं आणि त्यातनं त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतो. आणि मूळ मोटिव तेच, आर्थिक लाभ मिळवणं आणि डेली तो लागणारा आयटम असल्यामुळे त्याच्यामध्ये या प्रकारची भेसळ केली जाते आणि ऑर्गनाइज्डच हा क्राईम आहे 100%.
1: श्रोते हो, बाजारात एवढ्या सहजपणे हे पदार्थ पोचतात कसे आणि सामान्य ग्राहकानं भेसळीबाबत नेमकं करावं काय हे सांगतायत पत्रकार शैलेंद्र परांजपे.
2: सामान्य माणसाला अगदी आपल्याला गुगल केलं तरी कळू शकेल की दूध जे असतं ना ते घरात आपण रेग्युलर जे दूध पितो लहानपणापासून त्याची आपल्याला चव माहिती असते. ते दूध नुसते 4 ते 6 वर घेतले आणि एकमेकाला चोळले तरी आपल्याला लक्षात येतं. जसं आपण सर्फ डिटर्जंट घेतो किंवा एखादा साबण हाताला चोळल्यावर कसं फेस येतो, तशा टाईपचं जर 4 ते 6 वर दूध घेतलं तर फेस येतो असं एक त्याच्यात एक खूण आहे ओळखायची. अनेक प्रकार आहेत त्याच्यात, म्हणजे जसं पनीर आहे, तर पनीर बाजारात मिळणारं पनीर आहे ते आपण घरी तयार केलं दूध फोडून पनीर केलं तर त्याची जी स्निग्धता असते ती बाजारातल्या पनीरला नसते. दुसरी गोष्ट म्हणजे पनीरचा तुकडा घेतला आणि तो जर वरनं खाली टाकला टेबलावर एखाद्या, तर पटकन चांगलं पनीर असतं ना ते टेबलावर सेट होतं किंवा बसतं टेबलावर, म्हणजे उडत नाही. पण एखाद्या रबरी बॉल सारखं जर पनीर पटकन उडत असेल वर तर समजायला हवं त्याच्यामध्ये काहीतरी ऍडल्ट्रेशन आहेत. तर अशा सोप्या सोप्या आहेत पण त्याच्यावर थोडा अभ्यास करावा लागेल. सामान्य ग्राहकाला या सगळ्या गोष्टी माहीत नसतात, पण सध्याच्या काळात ज्या प्रमाणात भेसळ उपली आपल्या मुलाबाळांच्या पोटात काही वेळाकडे जाणार असेल तर हे थोडंसं गुगल करायला हरकत नाही, कारण मोबाईल सगळे आपण वापरतो.
1: श्रोते हो, सुट्या तेलामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी FDA आणि राज्य शासनाकडून अशा तेलाच्या विक्रीबाबतही काही निर्देश येणार आहेत. याबद्दल शैलेंद्र परांजपे म्हणाले,
2: आपल्या सगळ्यांच्या घरात स्वयंपाकामध्ये रोज आपण तेल वापरतो आणि याची पण मला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये लूज ऑइल म्हणजे अगदी गरीब वर्ग जो आहे तो रोजच्या

0: एकदम तेल आणतो जवळच्या वाण्याकडनं आणि स्वयंपाक करतो, पण तरी देखील ज्या वेळेला पदार्थ लूज मध्ये विकले जातात तेव्हा त्याच्यात हायड्रेशन होण्याची शक्यता खूप असते. म्हणून ही ऑर्डर काढली आहे की आपण साधं शेंगदाणा तेल स्वयंपाकातलं रोजचं वापरतो ते पाहिलं तर शेंगदाण्याचा दर तुम्ही जाऊन वाण्याकडे विचारा, कुणी जाऊन विचारा, आणि 3 किलो ज्या वेळेला तेल आपण दळतो किंवा क्रश करतो तेव्हा 1 किलो तेल तयार होतं. म्हणजे शेंगदाण्याचा भाव समजा काहीतरी 100 रुपये आणि 3 किलो शेंगदाणे दळल्यावर तो 300 व्हायला पाहिजे आणि तेल मिळतं 150 रुपयाला. याचा अर्थ काय, तर यात पाम ऑइल पासून अनेक गोष्टी मिक्स होतात आणि म्हणून हे ऍडल्ट्रेशन किंवा ही भेसळ खूप मोठ्या प्रमाणावर वाढली तर लोकांच्या आरोग्याला धोका संभवू शकतो. हळूहळू आपल्याला त्या दिशेला जायला पाहिजे, म्हणजे भ्रष्टाचार खूप आहे किंवा भेसळ खूप आहे मग चालवून घ्या, चलता आहे सब चलता आहे, यातनं आपल्याला बाहेर यायला पाहिजे. पण स्टँडर्ड दर्जाचं ऑइल बाजारात मिळायला लागलं तर सगळ्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होणार नाहीत आणि त्यांनी समाजाचं व्यापक भलं होईल, म्हणून त्या अनुपालन आदेशांचं देखील स्वागतच करायला हवं असं मला वाटतं.
1: श्रोते हो, भेसळखोरांवर आता अधिक कठोर कायदेशीर कारवाई, अगदी मकोका सारख्या कायद्याचा वापर करण्याची चर्चा आहे. छापे, नमुन्याची प्रयोगशाळा तपासणी, पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रिया याबाबत अधिक माहिती शैलेंद्र परांजपे यांनी दिली.
0: दोन भाग असे आहेत की आपल्याकडे आता हल्ली मोर गव्हर्नमेंट आणि लेस गव्हर्नन्स अशी अवस्था व्हायला लागलेली आहे. म्हणजे काय, सरकारी हस्तक्षेप सगळीकडे असतो पण गव्हर्नन्स त्या प्रमाणात दिसत नाही. तसं हे जे खातं आहे एफडीएचं त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे स्टाफची. म्हणजे काय, तर त्यांचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, प्रयोगशाळा आहेत, त्यांची संख्या खूपच खूपच कमी आहे. म्हणजे ती मोठ्या प्रमाणात वाढायला पाहिजे आणि किमान आता तुकाराम मुंढे यांनी जो ड्राईव्ह सुरू केला आणि जी काही चर्चा समाजामध्ये होतीये त्यातनं तरी किमान सरकारला असं वाटत असेल की हे वातावरण निर्मिती झाली आहे. दुसरी गोष्ट, अतिशय सुसज्ज लॅबोरेटरीज असल्या पाहिजेत, त्याच्यानंतर त्याची स्टँडर्ड्स असली पाहिजेत, तर ट्रेन्ड स्टाफ, स्किल्ड स्टाफ आणि त्याच्यानंतर कुशल स्टाफ असेल आणि जर लॅबोरेटरीज असल्या अक्षरशः जिल्हा पातळीपर्यंत तालुका पातळीपर्यंत एफडीएचं नेटवर्क पसरायला पाहिजे तरच लोकांच्या आरोग्याशी खेळलं जातं आणि हे ऑर्गनाईज क्राईम होत आहेत ते होणार नाहीत. म्हणून मोठ्या प्रमाणात भरतीची पहिली गरज आहे आणि मग अद्ययावत प्रयोगशाळा निर्माण करण्याची गरज आहे. आता पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी एफडीएचं ऑफिस लोकांना सामान्यांना माहितीच नसतं, त्यामुळे अवेअरनेस किंवा जनजागरण मोहीम देखील करण्याची गरज आहे असं मला वाटतं. या तिन्ही गोष्टी एकत्र केल्या तर काही प्रमाणात त्याच्यावर अंकुश लागेल एवढं निश्चित सांगता येतं.
1: श्रोते हो, शेवटी भेसळी बाबतची जबाबदारी आणि काही सर्वांनीच करण्यासारख्या साध्या सोप्या गोष्टी याबाबत सांगतायत पत्रकार शैलेंद्र परांजपे.
0: साध्या सोप्या गोष्टी म्हणजे आपण अतिशय स्टँडर्ड दर्जाच्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. आपण मोठ्या शहरांमध्ये पाहतो फुटाफुटाला कुठे एखादा पथरेवाला येतो आणि काहीतरी भाजी विकायला लागतो, आपण हे बघत नाही ती स्वच्छ आहे का. तर मी भाजीचं उदाहरण दिलं, तसंच आपण तेल कुठलं घेतो कारण तेल हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, तर तो चांगल्या दुकानातनं घ्यावा किंवा स्टँडर्ड दर्जाचा घ्यावा. त्याच्यानंतर दूध असेल, दूधही दुधाच्या बाबतीतही तेच आहे. जर तुमचे बांधलेले गवळे असतील तर त्यांचे ते त्यांचा गोठा नीट ठेवतात का, ते दूध आणतात त्याच्यात मध्ये काही अल्ट्रेशन होत नाही का, या सगळ्या गोष्टीची खातरजमा करावी लागेल आणि ग्राहकाला जागृत व्हायला लागेल. म्हणजे पहिली गोष्ट, प्रत्येक माणसाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि किमान म्हणजे मोबाईलमध्ये जितका वेळ घालवतो बोटं घालण्यात त्याच्यापेक्षा थोडासा वेळ आपल्या आरोग्याची काळजी करण्यासाठी घालवायला हवा, हा एक भाग. दुसरीकडे सरकारने काय केलं पाहिजे, तर हे जे खातं आहे त्याच्यामधले स्टाफ वाढवला पाहिजे आणि अद्ययावत प्रयोगशाळा केल्या पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विक्रेते आणि या लोकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की आपल्याकडे येणारा माल आणि तो त्या विहित मुदतीमध्ये विकला जातो का, नाही तर त्याची परतीची स्कीम असल्या पाहिजे. हे सगळं आर्थिक लाभामुळे होतं, त्यामुळे त्याच्यामागे आर्थिक मोटिव्ह असल्यामुळे या भेसळ किंवा असे प्रकार होतात. आता सामान्य माणसाचं बाहेर खाण्याचं प्रमाण वाढले म्हणून हॉटेलमधल्या प्रॅक्टिसेस तपासल्या जातात. अनेक हॉटेलांवर किंवा मॅकडोनाल्ड्सवरही कारवाई प्रसंगी आपण झालेली पाहिली. त्याचं कारण असं की तिथल्या प्रॅक्टिसेस नीट नाहीत, माल काही काळ ठेवला तो एक्सपायरी डेट नंतर ठेवला किंवा अशा अनेक प्रकार त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे सर्वच घटकांची, म्हणजे सरकार असेल, समाज असेल, विक्रेत्यांची चेन असेल आणि छोटे रिटेल विक्रेते असतील, हॉटेल्स असतील, एखादा मोठं रेस्टॉरंट असेल, या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण ज्या करतोय त्या प्रॅक्टिसेस योग्य आहेत का नाही. अशी सर्व पातळ्यांवर सजगता प्रत्येक घटकात निर्माण झाली तरच हा प्रश्न सुटू शकतो.
1: श्रोते हो, अन्न भेसळी विरोधातील लढा हा केवळ छापे आणि कारवाई पुरता मर्यादित नाही. शुद्ध आणि स्वच्छ अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि सुरक्षित अन्न उपलब्ध करून देणे ही संपूर्ण यंत्रणेची जबाबदारी आहे. भेसळयुक्त अन्न आपल्या ताटापर्यंत आणि पोटापर्यंत पोहोचूच नये यासाठी आपण सावध राहणं हेही महत्वाचं आहे आणि हीच खरी जनजागृती आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर.

कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन विजया सहजराव.

वृत्त विशेष हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार मंडळी, माझा आवार माझा शिवार कार्यक्रमात मी भावना पारखी सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करते. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 6 भाद्रपद शके 1948, दिनांक 28 ऑगस्ट 2026. कार्यक्रमात सुरुवातीला आपण जाणून घेऊया हवामानाविषयी. पुढील 24 तासात ठाणे, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात, कार्यक्रमात आता आपण ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूयात खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे, सहाय्यक प्राध्यापक, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधूंनो, खरीप पिकाच्या अधिक उत्पादनासाठी पिकांना संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे हे अत्यंत गरजेचे आहे. मात्र बदलते हवामान, जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता आणि योग्य वेळी खत व्यवस्थापन न झाल्यामुळे पिकांमध्ये अन्नद्रव्याची कमतरता झालेली आपल्याला दिसून येते. यामध्ये पिकांची वाढ खुंटणे, पाणी पिवळी पडणे, कडा करपणे अशा अनेक समस्या पिकांमध्ये दिसू लागतात आणि त्यामुळे आपल्या पीक उत्पादनामध्ये घट येते. या सर्व गोष्टी ओळखून त्यांची शास्त्रशुद्ध माहिती आपल्या समस्त शेतकरी बांधवांना असणे हे फार आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयीची माहिती घेऊयात. त्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर पपिता गोरखेडे आणि मॅडमकडनं याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात. नमस्कार मॅडम.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो.
2: तर मॅडम, आपल्या सर्वांना माहिती आहे की जे महत्वाची जी अन्नद्रव्य जी आहे ती नत्रस, पुरद आणि पालाश ही आहेत. तर या अनुषंगाने सुरुवातीला नत्राची कमतरता आपल्या पिकामध्ये आपण कशी ओळखायला हवी आणि त्याची लक्षणे आणि त्यावर आपण कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो याविषयी आपण काय सांगाल
3: मॅडम? हा अगदी महत्वाचाच प्रश्न आहे. जर आपण बघितलं तर पिकांच्या वाढीसाठी 18 अन्नद्रव्याची आवश्यकता असते आणि ती अन्नद्रव्ये पूर्णपणे पिकांना अवेलेबल झाली तर पीक हे आपलं जोमदार उत्पादन देऊ शकते. प्रत्येक अन्नद्रव्याचे पिकांच्या शरीरात विशिष्ट प्रकारचे कार्य करण्याची क्षमता असते आणि त्या अन्नद्रव्याच्या कमतरता झाली, पिकावर त्याचा दृश्य परिणाम दिसून आला आणि आपण ती देऊ शकलो नाहीत किंवा दिली नाहीत तर आपल्याला लगेचच त्याची कमतरता दिसून त्याचा आपल्याला उत्पादनामध्ये फरक झालेला दिसतो. आणि ही अन्नद्रव्ये मॅडम वेगवेगळ्या प्रकारची असतात. काही अन्नद्रव्ये ही भरपूर प्रमाणामध्ये लागतात. नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात पुरवली जाणारी अन्नद्रव्ये म्हणजे कर्ब, प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन. ही अन्नद्रव्ये माती, पाणी आणि वातावरणातील हवेमधून पिकांना पुरवली जातात. त्यामुळे त्याच्या खताद्वारे पुरवठा करण्याची गरज भासत नाही. त्याला आपण CHO कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन असं म्हणतो आणि ती हवेमधून पिकांना पुरवल्या जात. आणि बाकी जी अन्नद्रव्य आहेत, आपण आताच विचारलं मला की नत्राची कमतरता आपल्याला झाली तर कसं ओळखायचंय, त्याच्या उपाययोजना कशा करायच्यात, तर पिकांच्या शरीरातील प्रथिने आणि हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत करणारा महत्वाचा घटक म्हणजे

0: नत्र आहे.
1: अच्छा.
0: नत्रामुळे काय होतं मॅडम की नत्रामुळे पिकांची पाने हिरवीगार होऊन पानांची आणि खोडांची वाढ ही झपाट्याने होत नाही, कमी होते. नत्रामुळे अन्नधान्य आणि कडब्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी होते किंवा ते नत्राच्या योग्य पुरवठ्याने स्फुरद पालाश व इतर अन्न घटकांचे पिकांद्वारे शोषण होण्यास बरीच मदत होते नत्र दिल्यामुळे. जर आपण बघितलं की पाने पिवळी पडतात तर हे कशामुळे झालं आहे किंवा सर्वात आधी खालची जुने पाने पिवळी पडताना दिसतात तेव्हा आपल्याला बघायचं की ही नत्राची कमतरता आहे. पिकांची वाढ कुंटणे किंवा रोपे जी आहे बुटकी होणे, पानांचा आकार लहान होणे, म्हणजे आपण सगळीकडे पेरण्या झालेल्याच आहे. सद्यस्थितीत आपल्याला दिसून येते की पिकं काही लहान आहे. कशामुळे? की आपल्याला ट्रेस पडला आहे. सोयाबीनची जी वाढ जशा प्रकारे व्हायची आहे तशी झाली नाही. कशामुळे झालीये? की हे पाने पिवळी पडणं किंवा त्याची वाढ खुंटणे हे नत्राच्या कमतरतेमुळे. सोयाबीनचा विचार केला तर 30 किलो नत्र त्या पिकाला गरजेचं आहे. ते आपण पुरवलं तर पूर्वरत आपल्याला पिकांची स्थिती दिसून येईल. कापसामध्ये पातेगळ कशामुळे होते? ते ही नत्राच्या कमतरतेमुळे होते. जास्त पाऊस झाला किंवा कमी पाऊस झाला, यावर्षी आपल्याला अल्निनोची स्थिती आहे. आपल्या सगळीकडे कमी पाऊस जास्त तापमान अशा प्रकारची स्थितीला आपण फेस करतोय. अशा वेळेस आपल्याला नत्रयुक्त खताची कमतरता दिसून येते. सोबतच आपण सेंद्रिय कर्बाचा वापर नेहमीच सांगतो आपण की सेंद्रिय कर्बाचा वापर हा करायला पाहिजे पण कमी होत आहे. त्याच्यामुळे ही जी नत्राची अवेलेबिलिटी आहे पिकांना नत्र पोहोचायला पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नाही. आणि जर आपण विचार केला की याच्यावर आपल्याला काय उपाय करता येईल तर तातडीने आपल्याला युरिया द्यायचा आहे. 1% आपण फवारणी करू शकतो किंवा 30 किलो नत्र मी सांगितल्याप्रमाणे आपण म्हणजे सोयाबीन साठी आपण देत आहे ते. आणि आपण कापसाचा जर विचार केला तर आपल्याला 120 किलो नत्राची गरज असते आणि तो पण नत्र आपल्याला 40 दिवसानंतर 30 दिवसानंतर तर असा पिकांच्या वाढीच्या विभागून द्यायचा आहे. क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसला आपल्याला युरिया खत द्यायचं आहे. त्यासोबतच आपल्याला माती नीम कोटेड युरिया देऊ शकतो आपण 20 ते 25 किलो. तो वाया जात नाही, स्लो रिलीज असल्यामुळं तो योग्य प्रमाणामध्ये संतुलित प्रमाणामध्ये पिकांना लागू पडतो. आणि दीर्घकालीन मध्ये मी आताच सांगितलं की शेणखत आपल्याला वापरता येते. सेंद्रिय खते आहे, हिरवळीचे खते आहे, ह्या सगळ्या प्रकारच्या खतामुळे आपल्याला नत्राची कमतरता ही आपल्याला भरून काढता येते.
1: अच्छा मॅडम, नत्राची कमतरता झाल्यामुळे पिकांमध्ये कोणकोणती लक्षणे दिसून येतात आणि त्यावर आपण कोणते उपाययोजना करायला हवेत याविषयी सांगितलं, पण अजून एक महत्वाचं अन्नद्रव्य म्हणजे स्फुरद विषयी आपण काय सांगाल?
0: स्फुरद हे खूप महत्वाचं अन्नद्रव्य आहे. फुले लागणे किंवा फळ लागण्यासाठी आपल्याला स्फुरदाची आवश्यकता येते. पिकांच्या पेशीचे विघटन किंवा त्या वाढीसाठी स्फुरदाची अतिशय गरज असते. स्फुरदाच्या यथायोग्य उपलब्धतेमुळे अंकुरण लवकर होऊन बाल्यावस्थेत लवकर मुळ्या फुटतात. मुळांचे जाळे तयार झाल्याने पीक मजबूत मुळांमध्ये जमिनीवर लोळत नाही, फुले दाणे भरून येतात आणि त्यातील खनिज द्रव्याचे प्रमाण वाढते. द्विदल वनस्पतीमध्ये स्फुरदाच्या अस्तित्वामुळे सूक्ष्म जीवनांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. मुळांवरील गाठीचे प्रमाण वाढते. स्फुरदाच्या कमतरतेमुळे सर्वसाधारणपणे पिकांची वाढ कुठते, त्यामुळे तृणधान्य फळे किंवा कडधान्य उत्पादनात कमी होऊन पाण्यावर असं जांभळसट कलरची छटा दिसते आपल्याला. आणि पानांवरील दाट हिरवे आणि जांभळी छटा ही स्फुरदाच्या कमतरतेची लक्षणे आहे. हे खूप शेतात गेल्याबरोबर आपल्याला अशी जांभळ्या कलरची छटा दिसली तर ते समजून जायचं की आपल्या जमिनीमध्ये स्फुरदाची कमतरता आहे आणि स्फुरदयुक्त खतांचा आपल्याला तेव्हा वापर करण्याचा आहे. किंवा कधी कधी काय होतं की पाने गर्द हिरवी किंवा त्याच्यानंतर हिरवी गर्द डार्क होतात आणि त्याच्यानंतर ती जांभळच लालसर होतात, तेव्हाही स्फुरदाची लक्षण आहे. जर आपण एखादं झाड आहे ते उपटून बघितलं त्याच्या मुळं जी आहेत त्याची कमी वाढ झालेली लक्षात येते. फूल लागलं असेल तर फुलाची कळी किंवा फूल धारणा ती अशी लांबच जाते, उशीर लागते फूल धारणा व्हायला. आणि मक्का जर बघितलं आपण तर ते कणीस लहान होते. अशा सगळ्या प्रकारची लक्षण आपण दिसली तर आपण समजून घ्यायचं आपल्या पिकामध्ये स्फुरदाची कमतरता आहे. किंवा ही कमतरता होण्याचे एक कारण पण आहे की जर आपली जमीन जास्त पीएच असेल जमिनीचा आणि काळ्या जमिनीत स्फुरद जे आहे SSP त्याचा सोर्स किंवा DAP मध्ये पण आपण स्फुरद देतो तर तशा वेळेस काय होते की ती जमिनीमध्ये अवेलेबल होत नाही, ते स्थिर होऊन बसते, एकाच ठिकाणी जाते, एकाच ठिकाणी स्थिर होते. अशा वेळेस त्याच्यासाठी आपल्याला जीवाणूयुक्त खतांची उपयोग करणं जास्त गरजेचं असतं. आणि मग स्फुरदाची

0: कमतरता आपल्याला दिसली तर आपल्याला काय करायचं आहे, बेसल डोस मध्ये डीएपी किंवा एसएसपी पेरणीच्या वेळेस आपल्याला द्यायचं आहे.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर आपण 12x0 किंवा 5 ग्रॅम पर लिटर जेव्हा फुलं लागतात कळी येते त्यावेळेला द्यायची आहे. जीवाणू खते जी आहे त्याची बीज प्रक्रिया करूनच आपण जर पेरणी केली तर आपल्याला नक्कीच पूरकयुक्त खताची कमतरता होणार नाही आणि भरघोस उत्पादन होण्यामध्ये आपल्याला मदत होईल
1: नक्कीच. अजून एक महत्त्वाचं अन्नद्रव्य म्हणजे पालाश, आणि या पालाशची कमतरता जर आपल्या पिकांमध्ये दिसून आली तर त्या कमतरतेमुळे कोणकोणती लक्षणे आपल्या पिकांमध्ये दिसून येतात आणि उपाययोजना त्यावर आपण काय करू शकतो याविषयी आपण काय सांगाल?
0: मॅडम, या पालाशयुक्त अन्नद्रव्यामुळे पिकांची जोमदार वाढ होऊन धांड्यामध्ये ताठपणा येतो.
1: हो.
0: समजा ज्वारीचं घेतलं त्या धांड्यामध्ये ताठपणा कशामुळे येतो तर ह्या पालाशयुक्त खतांमुळे येतो. त्यामुळे पिके अधिक वाढली तर जमिनीवर लोळत नाही, असं चांगला स्टँड असते, क्रॉप स्टँड चांगला झालेला दिसतो. कोरडवाहू शेतीमध्ये पालाशच्या वापरामुळे बाष्पीभवनाची प्रक्रियाही मंदावते व पेशींमध्ये पाणी अधिक साठून राहते. आता आपण बघतोच आहे अल्निनोची स्थिती आहे, अशा केसमध्ये आपण पालाशयुक्त खते दिल्याने त्याच्यामध्ये मॉइश्चर धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. पिकांमध्ये पिष्टमय किंवा शर्करायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी पालाशची गरज असते. पालाश हा महत्वाचा विकारांचा घटक असून पिष्टमय पदार्थ बिया किंवा मुळे किंवा कंद फळांकडे वाहून नेण्याचे कार्य अधिक प्रमाणामध्ये करते.
1: अच्छा.
0: प्रथिने तयार करण्याचे कामही पालाशमुळे नियंत्रित केले जाते. कीड व रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा पालाशमुळे वाढते. फळांचा आणि दाण्यांचा रंग गोडवा चमकदारपणा पालाशयुक्त खतांमुळे होते. पालाशच्या कमतरतेमुळे जुन्या पानांच्या कडा पिवळसट होऊन पानांवर तांबडे असे आपल्याला ठिपके झालेले दिसतात. सर्वसाधारण पिकांची त्याच्यामुळे वाढ कमी होते. पिकांचे धांडे कमजोर होऊन शेंडे जडतात किंवा बिया आणि फळांचा आकारही आपल्याला ओबडधोबड, आपण मक्याची कणस बघतो कधी कधी ओबडधोबड झालेले पळत, आपण टोमॅटो पण बघतो की त्याचा एकाचा आकार मोठा आहे एकाचा आकार छोटा आहे, कशामुळे होते ते पालाशयुक्त. त्यासोबतच स्कॉर्चिंग आता सांगितलं मी, असं कळा जळाल्यासारख्या दिसतात आणि पानावर त्याचे खोड किंवा देठ जे आहे ना कमजोर दिसते आणि त्याचा ताठरपणा राहत नाही.
1: अच्छा.
0: कापसाचा विचार केला तर ते जे बोंड आहेत कुठले कुठले बोंड असे जळाल्यासाठी तपकिरी असे झाल्यासारखे दिसतात आणि दाणे जर सोयाबीनचे बघितले तर छोटे होतात. ते हे कशामुळे होते की पालाशची कमतरता. हा. आणि जर आपल्याला ही कमतरता भरून काढायची असेल तर आपल्याला एमओपी सारखं खत बाजारामध्ये आहे, त्याच्यानंतर मिक्स फर्टिलायझर्स पण आहेत 25 किलो एकर किंवा हे वेगवेगळ्या पिकाच्या शिफारसीनुसार आपल्याला ती वापरायची आहे. त्यानंतर आपण पालाशयुक्त जेव्हा खत द्यायचं असतो तेव्हा आपण फोलियर अप्लिकेशन द्वारे पर्ण फवारणीद्वारेही देऊ शकतो. त्याच्यासाठी 0-52-34 नावाचं खत आहे किंवा आपण पोटॅशियम नायट्रेटही म्हणतो, त्याचीही फवारणी आपल्याला करता येते. आणि जर हे सगळं केलं आणि आताच आपण सध्या जशी परिस्थिती जे आपल्यावर आली आहे की कधी कधी बघतो तर पाणी खूप कमी झालेलं आहे आणि कधी आपल्याजवळ पाणी जास्त आहे, जेव्हा पाणी कमी झालं असेल अशा परिस्थितीमध्ये आपण पोटॅशियम नायट्रेट सारख्या खतांचा किंवा पालाशयुक्त खतांचा आपण वापर केला तर निश्चितच आपल्याला त्याच्यामुळे फायदाच होतो.
1: अच्छा. गंधक सुद्धा एक महत्वाचं अन्नद्रव्य आहे, तर याविषयी आपण काय सांगाल की त्याची कमतरतेची लक्षणे कोणती आहेत आणि आपण उपाययोजना काय करू शकतो?
0: आतापर्यंत बघत होतो आपल्या जमिनीमध्ये नत्रस पुरत पालाश ह्याच अन्नद्रव्याची मुख्य जी अन्नद्रव्य त्याचीच कमतरता होत होती, पण आता आपण माती परीक्षणानुसार बघतोय की आपल्या जमिनीमध्ये जे दुय्यम अन्नद्रव्य आहे जसं कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक याची पण कमतरता होऊन चालली. कॅल्शियम मॅग्नेशियमची तेवढी नसते पण गंधकाची कमतरता आपल्याला दिसूनच आली आहे. गंधकाची सर्वाधिक गरज जी असते मॅडम ती जी तेलबिया उत्पादनासाठी असते. कार्बोदय आहे किंवा प्रथिने आहे किंवा हरित द्रव्य किंवा ग्लुकोसाइड सारख्या निर्मितीसाठी आपल्याला गंधकाचा सहभाग अतिशय महत्वाचा असतो. गंधकाचा प्रमाणशील उपलब्धतेमुळे जीवनसत्व बी आहे, लिपोइक आम्ल आहे किंवा ग्लुटामाइनची जीवन रसायने प्रक्रियेमध्ये वेग वाढवण्यास म्हणजे जेही प्रकारचे प्रथिने आहे एन्झाइम्स आहे याच्यासाठी आपल्याला गंधकाची गरज पडते.
1: अच्छा.
0: आणि जर गंधकाची कमतरता असेल समजा एखाद्या जमिनीमध्ये पिकामध्ये तर पिकांची वाढ खुंटते.

0: त्याच्यामुळे कोवळी पाने जी आहेत ती पिवळे पडलेली दिसतात.
1: अच्छा.
0: वाढ बिंदूंची वाढ खुडायला लागते. जिथं म्हणजे आपण म्हणतो ना पीक आहे त्याची वाढ होते ते खुंटल्यासारखं दिसते. पूर्ण परिपक्व किंवा जुन्या पानावर पिवळ्या लाल किंवा नारंगी पिवळसट लाल आपण आता काही बघितलं तर तुरीवर आपल्याला अशा प्रकारचं दिसायला लागलंय. शेवटी ते असं कमजोर होते आणि अशी छटा दिसल्यावर पीक जे आहे ते गळून पडते. पानांची शेंडेही कमजोर होतात आणि ती पानं गळतात, त्याची वाढ होत नाही. आणि जे पानांची फुलांची वाढ नाही झाली तर फळ झाड नाही तशा वेळेस मंदावते. आणि द्विदल धान्यामुळे काय होते, नत्रस्थिरीकरण प्रक्रियेचा जो वेग आहे तोही कमी होतो. फुले कमी लागणं, वांज निर्माण होणं किंवा त्यांना दाणे न भरणं अशा प्रकारची परिस्थिती होते.
1: अच्छा.
0: परत त्याचे खोड पण आहे ते पातळ आणि कठीण होत नाही, ते कमजोर दिसते.
1: अच्छा.
0: तेलवर्गीय पिकामध्ये जर आपल्याला तेलाचे प्रमाण जे वाढवायचे असेल, जसं सोयाबीन आहे, भुईमुंग आहे, सूर्यफूल आहे, अशा पिकांचं जेव्हा किंवा कांदा जरी असेल तर अशा पिकांमध्ये आपल्याला त्याची गोळवाई असेल किंवा तेलाचे प्रमाण वाढवायचं असेल, प्रथिनांचं प्रमाण वाढवायचं असेल तर हे गंधकयुक्त खते हे अगदी महत्वाचे आहे. याच्यासाठी आपण जिप्सम वापरू शकतो किंवा गंधकही डायरेक्ट मार्केटमध्ये आहे. अशा प्रकारची खतं गंधकयुक्त खते वापरल्याने आपल्या त्याचा फायदा होतो.
1: अच्छा. मॅडम आता जे दुय्यम अन्नद्रव्य आहे की ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे दोन्ही अन्नद्रव्य त्यामध्ये समाविष्ट आहे, तर ह्याविषयी काय सांगाल? या दोन्ही पण अन्नद्रव्यांची कमतरता जर आपल्या पिकांमध्ये दिसून आली तर त्यांची लक्षणे काय आणि आपण त्यावर काय उपाय करू शकतो?
0: जर आपण मॅग्नेशियमचा विचार केला तर हे अन्नद्रव्य पाण्यातील हरितद्रव्याचा केंद्रीय घटक असून फोटोसिंथेसिस क्रियेत भाग घेऊन त्यामुळे पानांचा अन्न तयार करतो आणि रंग हिरवा देतो पानांना.
1: अच्छा.
0: मॅग्नेशियमच्या विकारांना क्रियाशील मदत करण्यास जर आहे तर प्रथिनांची निर्मिती, कार्बोदे किंवा मेद तयार करण्याच्या प्रक्रियेत मॅग्नेशियमचं चांगलंच कार्य आहे.
1: अच्छा.
0: मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे काय होतं तर नवीन पालवीस पिवळसट रंग येतो.
1: अच्छा.
0: आणि जुन्या पानांच्या शिरामध्ये भागामध्ये पिवळा दिसतो. मधलं पान हे किंवा त्याच्या शिरा आहे ह्या पिवळ्या दिसतात आणि बाकीचं हिरवं असते. आणि पानांवर हिरवे पिवळ्या कलरचे असे डाग पडतात आणि नंतर ते असे ब्राऊन कलरचं होऊन गळून पडतात. हे झालं मॅग्नेशियमच्या कमतरतामुळे झालंय. जर आपण कॅल्शियमचा विचार केला तर हे अन्नद्रव्य पिकांच्या पेशीमध्ये आवरणाचा एक घटक तयार करून पेशींची वाढ चांगली होऊ देते.
1: अच्छा.
0: आणि कॅल्शियममुळे पिके किंवा पाण्याचा पुरेपूर उपयोग करतात आणि पिकांमध्ये योग्य ओलावा टिकवण्याचे किंवा सुण्यामुळे ते कार्य सोपं होते. पिकांमध्ये आपल्या ओलावा टिकून राहते.
1: अच्छा.
0: सुण्यामुळे जमिनीचा पोत चांगला राहतो आणि जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांकही आहे जो योग्य राखून अन्नद्रव्याच्या शोषण प्रक्रियेत मदत करते.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे बीज निर्मितीत चालना मिळते. आणि कमतरतेची लक्षणे जर बघितली तर हे कोवळ्या पानांवर किंवा नवीन जे अंकुर आहे किंवा शेंड्यावर याची फिक्कट अशी आपल्याला हिरवी झालेली दिसतात, करपतात नंतर आणि वेडी वाकडी होतात ते.
1: अच्छा.
0: हे कॅल्शियम जे आपल्या बोन्स साठी पण रिलेशन आहे तशा प्रकारचं आपल्याला पानांमध्ये दिसून पडतंय.
1: अच्छा.
0: आणि पानामध्ये असे तडे पडतात किंवा ते कुजायला लागतात, हे कॅल्शियमची कमतरतेमुळे होते. आता मॅग्नेशियम सल्फेटची आपण फवारणी करू शकतो 15 दिवसाच्या अंतरने आणि किंवा जमिनीमधूनही आपण देऊ शकतो.
1: अच्छा.
0: त्यासोबतच जर कॅल्शियमसाठी आपण जिप्सम 200 किलो प्रति हेक्टर वापरतो किंवा कॅल्शियम नायट्रेट आहे त्याची 0.5% फवारणी पण आपण पर्ण फवारणी करू शकतो.
1: अच्छा. मॅडम आता अजून एक महत्वाचं जे अन्नद्रव्य आहे ते आहे जस्त, तर याविषयी आपण काय सांगाल बरं?
0: जस्त हे जे अन्नद्रव्य आहे हे सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये असते आणि जर आपण आपल्या मराठवाड्याचा विचार केला, इव्हन आपण महाराष्ट्राचा जरी विचार केला तर जस्ताचे प्रमाण हे कमी झालेले आहे. जस्तामुळे काय होते की जस्त हे महत्वाच्या विकारांचा प्रत्यक्ष घटक आहे. ऑग्निज असेल किंवा जे ग्रोथ रेग्युलेटर्स असतील पिकांमध्ये असलेल्या जस्ताच्या प्रमाणावर अवलंबून असते आणि वाढ बिंदूची वाढ झपाट्याने होण्यास मदत करते.
1: नक्कीच.
0: पेरांची वाढ बरोबर होत असल्यामुळे त्यामुळे पानांचा आकार बदलतो, शिरा स्पष्ट पिवळ्या पडलेल्यासारख्या दिसतात आणि काड्या काड्यातील अंतर हे कमी होऊन उंची पण कमी होते आणि त्याच्यामुळे खैरा डिसीज हा होतो. भात पिकाचा विचार केला आपल्याकडे तर नाही आहे, पण जस्तामुळे झालेला हा खैरा नावाचा मोठा डिसीज आहे. तसंच मका जी आहे, मकाच्या पानावर पांढरे पट्टे झालेले दिसतात, पाने लहान होणे, पानांचे असे गठ्ठे

0: आलेले दिसतात बघा, एकाच ठिकाणी पानं होते त्या, हा रो सेटिंग म्हणतात त्याला. आणि नंतर हे जे आहे पानांच्या शिरा ते पण अशा हिरवटल्या झालेल्या दिसतात.
1: अच्छा,
0: तर हे कशामुळे होते आणि याच्यात काळी जमीन किंवा आपले जास्त पीएच मुळे असं होतंय किंवा चुनखडी युक्त जमिनीमध्ये पण आपल्याला हे जस्ताची कमतरता दिसून येते.
1: अच्छा,
0: तर त्यासाठी आपल्याला मातीमधून झिंक सल्फेट एकरी 20 ते 25 प्रति हेक्टर अशा प्रकारे वापरायचं आहे. एकराचा विचार केला तर 10 किलो प्रति एकर वापरायचं आहे. फवारणीमधून 0.5% झिंक सल्फेट द्यायचं आहे, त्याची फवारणी करायची. आणि नंतर आपण त्याची बीज प्रक्रिया पण करू शकतो. बीज प्रक्रियामुळेही आपल्याला त्याचा फायदा झालेला दिसून येतो.
1: अच्छा, त्याचप्रमाणे लोह सुद्धा एक महत्वाचं अन्नद्रव्य आहे, तर त्याचंही महत्वाचं कार्य आपल्या पिकांमध्ये झालेलं दिसून येते. ज्याची कमतरता झाली तर काय होऊ शकतं? बरं,
0: लोहाची कमतरता झाली तर आताच आपण सांगितलं की लोह तयार करण्यासाठी अनेक विकारांचा घटक इलेक्ट्रॉन स्थलांतर करून जीव रासायनिक प्रक्रियेमध्ये लोहयुक्त विकारांचे कार्य करत असल्यामुळे किंवा नत्र स्थिरीकरणामध्ये त्याचं एक चांगलं महत्वाचं घटक आहे. लोहच्या कमतरतेमुळे काय होते की कोवळी पाने हे पिवळे झालेले दिसतात. नवीन जी पालवी असते ती उमलत्या कळ्या असेल किंवा वाढ बिंदू असेल हे स्पष्ट दिसतात, त्याच्यावर त्याचा इफेक्ट झालेला.
1: अच्छा अच्छा,
0: पिवळी झालेली पाने दिसतात. नंतर त्याचा नसांचा जो आतील भाग आहे तो पिवळसर होऊन कमजोर होतो.
1: अच्छा,
0: आणि जर झाल्यासारखं असं त्याची पानं आपण जर पाण्यात ठेवली समजा एखाद्या याची, ते कसं जर झाल्यासारखं दिसते अशीच आपल्याला लोहमध्ये कमतरता दिसते. नवीन पिवळी पाने होतात, शिरा त्याच्या हिरव्या होतात. सोयाबीन डाळिंबामध्ये ह्याचं जास्त लोहाची कमतरता आपल्याला लक्षात येते.
1: अच्छा,
0: जमीन जास्त चोपण झाली असेल किंवा जमिनीमध्ये पाणी साठून राहिले असेल. नेहमी सांगत असतो की लोहाची कमतरता असेल त्यावेळेस आपण सांगतो शेतकरी बंधूंना की तुमच्या जमिनीमध्ये जर पाणी साठलं असेल तिथून बाजूने एक चर काढा आणि ते पाणी बाहेर काढा, त्याच्यामुळे जी लोहाची कमतरता आहे ही कमी दिसून येते. आणि त्याच्यासाठी आपल्याला फेरस सल्फेट 0.5% किंवा 1% सायट्रिक ऍसिडची फवारणी हे 2-3 वेळा केलं तरी चालते. किंवा जे फेरस सल्फेटचं आहे जे जमिनीमधूनही आपण देऊ शकतो, 10 ते 15 किलो प्रति हेक्टर प्रमाणे आपण त्याच्या जमिनीमधून त्याचा उपयोग करता येऊ शकतो.
1: अच्छा, अजून एक महत्वाचं अन्नद्रव्य आहे ते म्हणजे बोरॉन. आणि बोरॉनची कमतरता जर आपल्या पिकामध्ये दिसून आली तर काय काय परिणाम होऊ शकतो? बरं,
0: आता आपण बरेच रिपोर्ट माती परीक्षणाचे रिपोर्ट बघितलं त्यामध्ये आपल्याला बोरॉनची कमतरता आढळून येते. हे जे बोरॉनचे अन्नद्रव्य आहे पिकांच्या जनन क्रियेत भाग घेते.
1: अच्छा,
0: कोष विभाजनाच्या प्रक्रियेत देखील त्याची बोरॉनची गरज असते. पिष्टमय पदार्थाच्या वाहनास बोरॉनच्या अस्तित्वामुळे चालना मिळते. पाण्याचा पिकांवर होणारा ताण शोषण्यास बोरॉन मदत करते. बोरॉनची कमतरता असली तर त्यामध्ये नत्रासारखंच असते ती बोरॉनची कमतरता ही. बोरॉनमुळे कमी हालचाल, कमी वाहकता आणि पिकांच्या मुळांमधून वरच्या अवयवापर्यंत पोहोचण्याची जी क्रिया आहे ती उशीर लागतो किंवा कमी प्रमाणामध्ये होते. तर बोरॉनच्या कमतरतेमुळे पानांचे शेंडे काळे पडतात आणि काळे पडून त्याची कोवळी पाने किंवा कळ्या गळतात आणि ते पान शेवटी झाड मडून जाते. वाळबिंदूची वाढ खुंटते, पेशी कोष ठिसूळ आणि कठीण होतात आणि कोरडे पडतात. किंवा सोयाबीन सारख्या पिकामध्ये शेंगा ह्या रिकाम्याच राहणे, दाणे न भरणे अशा प्रकारचे बोरॉनमुळे आपल्याला कमतरता दिसून येते.
1: अच्छा,
0: त्यासाठी आपल्याला 0.2% म्हणजे 0.2% बोरॅक्सची फवारणी करायची आहे. किंवा बोरॉनयुक्त जो आहे बाजारामध्ये आपण त्याची जमिनीमधूनही उपयोग करू शकते. फुलोरा पळधारणेच्या वेळेस बोरॉनचा जर आपण सोर्स जमिनीला पुरवला किंवा पिकांना आपण दिला तर आपल्याला नक्कीच त्याची कमतरता कमी करता येऊ शकते.
1: नक्कीच मॅडम. तर मॅडम, आता मॅग्नीज आणि कॉपर याची जर कमतरता पिकामध्ये झाली तर ते कोणकोणती लक्षणे दाखवताना आणि त्यावर कोणकोणत्या उपाययोजना आपण करू शकतो?
0: पिकांच्या जैविक आणि जैवरासायनिक प्रक्रियेमध्ये जे बायोलॉजिकल घटक्स आहे, जैविक प्रक्रिया ज्या आहेत पिकांमध्ये, मॅग्नीज द्रव उत्तेजन करण्याचे कार्य असो किंवा जीवनसत्व क, त्याच्या फोटोसिंथेसिस मॅग्नेशियमचा मोठा वाटा आहे. आणि प्रथिनांचे संलक्षीकरण कमतरतेमुळे रिक्त आम्ले, जसं अमेनो आम्ले म्हणतो आपण त्याला, आणि नायट्रेटचा साठा वाढतो त्याच्यामुळे. याशिवाय ऊर्जा शक्ती पुरवणाऱ्या प्रथिनांचा किंवा पदार्थाचा निर्माण करण्यामध्ये कार्य

0: कमतरतेमुळे आपल्याला पिकांमध्ये तपकिरी अशा ब्राऊन कलरचे ठिपके दिसतात, पानांवर असे ठिपके ठिपके आलेले दिसतात. आणि साधारणतः मॅग्नेशियमची कमतरता जी आहे आपल्याला कोवळ्या पानांवरच दिसून येते. लिंबूवर्गीय फळझाड असतील त्याच्यात तेलकट डाग दिसतात, म्हणजे तेलावर रोग मध्ये वगैरे म्हणतो आपण, ज्वारी किंवा बाजरीवर बुरशी येणे. आणि मॅग्नेसचा आपण पुरवठा व्यवस्थित केला तर पानावर त्याची चट्टे किंवा शिरा हिरव्या पडला असेल किंवा पिवळे हिरवे पान झाले असेल अशा वेळेस 0.5% मॅंगनीज सल्फेटची फवारणी आपल्याला 4 केल्यानंतर याची कमतरता आपल्याला भरून काढता येते. आणि आताच आपण मला कॉपरचे विचारलं तर पिकांचे जीवनचक्र कार्यरत असलेल्या विकारांचे तांबे हा एक मुख्य घटक आहे. नत्र आणि पिष्टमय पदार्थाचे प्रमाण समतोल ठेवण्याचे हे मुख्य काम करते. त्यासोबत पानांच्या टोका करपणे, पाने जे आहे पांढरे पडणे हे कॉपरच्या कमतरतेमुळे होते. आणि 0.2% आपण कॉपर सल्फेटची फवारणी केली तर आपल्याला त्याची कमतरताही भरून काढता येते.
1: अच्छा मॅडम, आता अजून एक महत्वाचा प्रश्न असा विचारावा लागतो की बरेच आपले शेतकरी बांधवांनी आता कापसाची खरीप हंगामामध्ये लागवड केलेली आहे, अन्नद्रव्यांची विविध कमतरतेची लक्षणे कापूस पीक दाखवतो आणि त्यावर आपण कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात?
0: कापूस हे आपल्या मराठवाड्यामधलं महत्वाचं पीक आहे. कापसामधला आपला मोरदान 60% क्षेत्र आपण हे कापसाने व्यापलेलं असतं, तर कापूस हा आपल्यासाठी खूप नगदी पीक म्हणूनच संबोधला जातो आणि त्याची काळजी करणेही आपण फार गरजेचं असते. कापसासाठी आपण शिफारस केलेलं 120 नत्र, 60 स्फुरद, 60 पालाश, 120-60-60 नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टरी असा डोस आहे. तर कापसासाठी आपण नत्रयुक्त खतांचा विचार करताना आपल्याला ते विभागून देणं फार गरजेचं असते. जसं 40% नत्र हा आपल्याला पेरणीच्या वेळेस द्यायचा आहे, त्यातला 30% नत्र हा आपल्याला पाते लागताना किंवा फुले लागताना द्यायचा आहे आणि नंतर पाते लागताना त्यातला 40% नत्र असं आपण नत्राची विभागून देणं फार गरजेचं असते. आणि स्फुरद आणि पालाश हा आपण तोही विभागून द्यायचा किंवा एका वेळेस दिला तरी चालतो तो. आणि जेव्हा बोंडे लहान असेल किंवा बोंडगळच होत असेल तर हे कशामुळे होते की आपण आपल्याला तेव्हा पालाशयुक्त खते द्यायचे आहे. बोरॉनही आपल्याला याच्यासाठी देणं फार गरजेचं आहे. जस्त आणि लोह ह्या दोन्हीची गरज आपल्याला कापसामध्ये जास्त प्रमाणात, हे जास्त लॉंग ड्युरेशन क्रॉप आहे म्हणून याला सगळे अन्नद्रव्य व्यवस्थितरित्या पुरले तेव्हाच आपल्याला बोंडाचा साईज जो आहे हा दिसेल.
1: मॅडम, आता ही मुलाखत ऐकणारे जे आपले शेतकरी बांधव आहेत तर त्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय संदेश द्याल बरं?
0: सर्व शेतकरी बंधूंना अशीच विनंती असेल की आपण आपल्या जमिनीचा योग्य संतुलित खतांचा वापर करावा. त्यासोबतच संतुलित खतांचा वापर केल्यानंतरही जर आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता दिसत असेल, काही लक्षणे आपल्या याच्यावर दिसत असतील, तर आपण जमिनीतून किंवा फवारणीद्वारे आपण ह्या अन्नद्रव्याचा पुरवठा करायचा.
1: तर मॅडम, तुम्ही इथं आलात आणि आमच्या समस्त शेतकरी बांधवांना अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्या पिकांमध्ये कोणकोणती लक्षणे दिसतात आणि त्यावर आपण कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात याविषयी आपण सांगितलं आणि नक्कीच आपण दिलेल्या ह्या शास्त्रशुद्ध माहितीचा उपयोग आमच्या समस्त शेतकरी वर्गाला होईल. मार्गदर्शनाबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे, सहाय्यक प्राध्यापक, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आता ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 स्पिरुलिनाचे उत्पादन तंत्र या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत शास्त्रज्ञ डॉक्टर स्वप्नील कदम. तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा.

टू फार्मर्स सोमवारी संध्याकाळी ठीक 7:30 101.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. श्रोते हो, निवेदन संपलं. बरायदार मंडळी, माझा वार माझं शिवार कार्यक्रमापुरता मी भावना पारखी आपला निरोप घेते. पुढील भेटीपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

0: माझा आवार माझ शिवार हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8 वाजत आहेत.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9 वाजता, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
4: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: वाहिनी प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, ठीक 8:05 आम्ही प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित. भारताचा परकीय चलनसाठा गेल्या आठवड्यात 729.30 अब्ज अमेरिकी डॉलरच्या विक्रमी उंचीवर. अमेरिकेनं आपला हेकेखोरपणा आणि दबावतंत्र थांबवलं तर राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित होणं शक्य असल्याची इराणची भूमिका. देशभरात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा. आणि बुडापेस्ट स्कॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिलकुमारची हंगेरीच्या बालाज फार्कसची लढत. नेपाळ आणि तिबेटमध्ये झालेल्या विनाशकारी आकस्मिक पुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून मृतांचा आकडा 547 पोहोचला आहे तर अजून 1,545 जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागातल्या नद्यांचे किनारे आणि दुर्गम वस्त्यांमध्ये सुरक्षा जवानांच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. नैऋत्य चीनमध्ये झालेल्या 5.1 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे नव्यानं महापुराचा धोका असून प्रशासनानं हाय अलर्ट जारी केला आहे. भोटेकोशी नदी उगमस्थानाजवळ एक नवीन नैसर्गिक तलाव तयार झाला आहे. तिबेटच्या बाजूला एका धरणाला तडे गेल्याचं वृत्त आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं पूरग्रस्त जिल्ह्यांमधून 800 अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. नेपाळमध्ये बुधवारी झालेल्या महापुरानंतर अजूनही 320 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. याशिवाय इतर देशांचं नागरिकत्व असलेले 100 भारतीय वंशाचे लोकही सध्या संपर्काबाहेर आहेत असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं. त्रिशुली 1 जलविद्युत प्रकल्पात कार्यरत 63 भारतीय नागरिकांना सुरक्षा जवानांनी सुखरूप बाहेर काढलं आहे. तसंच चीनच्या हद्दीत अडकलेले आणखी 96 भारतीय जमिनीच्या मार्गानं सुरक्षितपणे नेपाळमध्ये दाखल झाले असून त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काल काठमांडू इथं पोहोचलेल्या तामिळनाडूतले 21 भारतीय आज दुपारी नवी दिल्लीत दाखल झाले अशी माहिती त्यांनी दिली. चीनमधले सुमारे 400 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. भारतीय दूतावास, स्थानिक प्रशासन आणि ट्रॅव्हल एजंट्सच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी समन्वय साधला जात आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. नेपाळमध्ये काठमांडू इथं गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित असून त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतानं नेपाळसाठी 47 टनांपेक्षा जास्त आपत्कालीन मदत साहित्य पाठवलं आहे. आज आणखी एक विमान 13 टन आवश्यक साहित्यासह नेपाळसाठी रवाना होणार आहे. नागरिकांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयानं नवी दिल्लीत 24 तास नियंत्रण कक्ष सुरू केला असून काठमांडू आणि बीजिंगमधील भारतीय दूतावासांनीही 24 तास हेल्पलाईन क्रमांक दिले आहेत. भारताचा परकीय चलनसाठा 21 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात 12.40 अब्ज अमेरिकी डॉलरनं वाढून 729.30 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या विक्रमी उंचीवर पोहोचला. यापैकी सर्वात मोठा वाटा चलनी साठ्याचा असून तो 9.40 अब्ज अमेरिकी डॉलरची वाढ नोंदवून 591.30 अब्ज अमेरिकी डॉलरवर गेला. तर सोन्याच्या साठ्यात 2.08 अब्ज अमेरिकी डॉलरची वाढ होऊन तो 114.20 अब्ज अमेरिकी डॉलर इतका झाला. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै महिन्यात देशाच्या औद्योगिक

उत्पादन वाढीचा दर वार्षिक तत्वावर 6.7% नोंदवला गेला आहे. आज जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत ही माहिती दिली आहे. जून महिन्यातल्या औद्योगिक उत्पादन वाढीचा दर सुधारून थेट 8.8% झाला होता, जो सुरुवातीला 7.3% असेल असा अंदाज होता. जूनमधल्या या वेगवान वाढीच्या तुलनेत जुलैमध्ये वाढीचा वेग किंचित मंदावला असला तरी औद्योगिक वाढीचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेनं आपला हेकेकोर दृष्टिकोन बदलून दबाव तंत्राचा वापर थांबवल्यास पुन्हा राजनैतिक संबंध प्रस्थापित करणं शक्य आहे असं इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया पोस्टवर म्हटलं आहे. अमेरिकेनं इराणचे अधिकार स्वीकारावेत आणि जुन्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्रमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी अलीकडे झालेली चर्चा सकारात्मक आणि फलदायी ठरल्याचंही ते म्हणाले. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत तातडीनं कोणतीही चर्चा करण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरात आज राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना या निमित्तानं सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हंगेरी इथं सुरू असलेल्या PSA बुडापेस्ट स्कॉश ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची लढत यजमान हंगेरीच्या बालाज फार्कसशी होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 9:30 हा सामना होणार आहे. काल रात्री झालेल्या चुरशीच्या उपांत्य सामन्यात वेलावन यानं भारताच्याच वीर चोत्रानीचा 3-2 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. तर फार्कसनं इजिप्तच्या मुस्तफा अल सिर्तीचा 3-0 असा सरळ गेममध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जनधन योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून गेल्या 12 वर्षात या योजनेनं अधिकाधिक नागरिकांना अर्थव्यवस्थेच्या कक्षेत आणून त्यांचं सक्षमीकरण केलं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी 2014 या योजनेला प्रारंभ केला होता. आतापर्यंत या योजनेत 59 कोटी खाती उघडली गेली असून त्यातली 78% खाती ग्रामीण आणि अर्धशहरी भागात उघडली आहेत, तर अंदाजे 56% खाती महिलांची आहेत. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 आजपासून राज्यात लागू झाला. बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून बेकायदा धर्मांतर करायला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदींचा समावेश या कायद्यात आहे. असं करणाऱ्यांना 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5,00,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. स्वेच्छेनं धर्मांतर करायच्या किमान 60 दिवस आधी स्थानिक दंडाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देणं या कायद्यामुळे बंधनकारक झालं आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं देशभरातून सगळे भेदाभेद विसरून विविध लोक एकत्र येतात आणि अशा प्रकारचं सामाजिक अभिसरण जगात इतरत्र कुठेही दिसत नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नाशिक इथं
सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगमाच्या उद्घाटन प्रसंग

0: संगीते बोलत होते। ठळक बातम्या पुन्हा एकदा। नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता। नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित। भारताचा परकीय चलन साठा गेल्या आठवड्यात 729.30 कोटी अमेरिकी डॉलर्सच्या विक्रमी उंचीवर। अमेरिकेनं आपला हेकेखोरपणा आणि दबाव तंत्र थांबवलं तर राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित होणं शक्य असल्याची इराणची भूमिका। देशभरात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा। आणि बुडापेस्ट स्कॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची हंगेरीच्या बालाज फार्कसशी लढत। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोतेहो, रात्रीचे 8:15 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत निनाद बागडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला पोवाडा।

लोकसंगीताच्या कार्यक्रमात निनाद बागडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला पोवाडा आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाची निर्मिती केली होती नागपूर केंद्राने. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकूया अलका सोवनी यांनी गायलेलं बाभो बोरकर यांचं गीत.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. मंडळी, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात वसंत निनावे यांची रचना.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, यानंतर दिल्ली केंद्रावरून 8:45 प्रसारित होणारं समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र, ठीक 9:00 प्रसारित होणारं न्यूज ॲट 9 हे इंग्रजीतून बातमीपत्र, त्यानंतर 9:15 प्रसारित होणारा स्पॉटलाईट हा कार्यक्रम आणि 9:30 प्रसारित होणारा करंट अफेअर्स हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र, ठीक 9:15.

श्रोते हो, रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अभय गद्रे यांचं गायन राग रागेश्री.

विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत मेरो मन लागो तिहारे चरण. द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे. बोल आहेत नित लागो ध्यान. तबला साथ के लिए संदेश पोपटकर यांनी आणि संवादिनी साथ आहे संदीप गुरमुले यांची. ऐकूया अभय गद्रे यांचं गायन राग रागेश्री.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अभय गद्रे यांचं गायन ऐकलं, तर राग होता रागेश्री. तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियम संगती होती संदीप गुरमुले यांची. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म, शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पंडित राम देशपांडे यांचं गायन राग दुर्गा. मध्यलय बंदिश झपतालात निबद्ध आहे. बोल आहेत मोरे घरवा आए. तीन तालात निबद्ध असलेल्या द्रुतबंदिशीचे बोल आहेत चतर सगदा. तबला साथ केली भूषण परचुरे यांनी, हार्मोनियम संगती सुप्रिया जोशी यांची. ऐकूया पंडित राम देशपांडे यांचं गायन राग दुर्गा.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताशिवाय कार्यक्रमात पंडित राम देशपांडे यांच्या गायनात आपण ऐकत होतात राग दुर्गा. तबला साथ भूषण परसुरे, हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलो हर्ट्स वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.